नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। 103.1 MHz वर आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे। आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 1 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 22 मे 2026। सकाळचे 5:56 होत आहेत। आमच्या प्रसारण सभेला सुरुवात करत आहोत मंगल ध्वनीनं।

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांचं सनई वादन आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6 वाजतायत. आता काही क्षणातच हिंदीतून बातम्या.

0: त्याचप्रमाणे त्यांच्या सहधर्मचारिणी म्हणून सोयराबाई पतीसेवेत आणि परमार्थात दक्ष होत्या. बहुतांश संतांप्रमाणे त्यांच्या वाट्याला सुद्धा सामाजिक छळ आला, पण तो भगवंताची इच्छा समजून त्यांनी निमूटपणाने सहन केला. पुढे ते सर्वांच्या आदरास पात्र झाले. महान भगवत भक्त श्री बंका महार यांनी त्यांच्या एका अभंगात सोयराबाईंचा उल्लेख केला आहे. एके दिवशी प्रत्यक्ष पंढरीनाथ वृद्ध ब्राह्मणाचं रूप धरून चोखोबांच्या घरी गेले आणि घरातली चौकशी करू लागले. साहजिकच तुम्हाला मुलं बाळ किती हा प्रश्न विचारल्यावर सोयराबाई म्हणतात, म्हणे घरधन्यासी विठोबाचा छंद, आठवती गोविंद दिवस रात्र. संसारी सुख नाही आणू मात्र, सदा अहोरात्र हाय हाय. पोटीही संतान न देखेची काही, वाया जन्म पाही झाला माझा. चोखोबा व सोयराबाई यांना पोटी संतान नव्हतं, म्हणून त्या नित्य पांडुरंगाला मनोभावे प्रार्थना करत असत. त्यामुळे त्या प्रार्थनेला प्रतिसाद देत भगवंत वेश बदलून सोयराबाईंच्या घरी गेले. बोलता बोलता देवांनी त्यांच्याकडे काही खायला मागितलं. आता त्यावेळच्या रीतिरिवाजाप्रमाणे एका विप्राला आपल्या घरचं खायला द्यावं की नाही असा संकोच मनात येऊन हो नाही करता करता त्यांनी विप्ररूपी भगवंताला दहीभात खाऊ घातला आणि अतिथी हाच देव समजून त्याचं उच्चिष्ट प्रसाद म्हणून भक्षण केलं. पुढे देवाच्या प्रसादाच्या पुण्यप्रतापामुळे त्या उभयतांना कर्ममेळा नावाचा गुणी भगवत भक्त पुत्र झाला. तर अशा या भगवत कृपांकित श्री सोयराबाई महाराज यांनी जे अभंग रचले त्या बहुतांश अभंगात स्वतःची नाममुद्रा चोख्याची महारी अशी घातली आहे. त्यांची वाणी सरळ स्पष्ट असून भक्तिविरहित कोरड्या कर्मकांडाला विरोध करणारी आहे. उदाहरणार्थ हाच अभंग पाहना, त्यात श्री सोयराबाई म्हणतात, क्षीण वाटतसे मना नारायण न पाहता, वाया आचार विचार सदा मलिन अंतर, सोंगाचे ते सोंग दावी रंग कथेचा, परधनी सदा मन वरी दावी तसे डोलून, आईसा नर तो दुराचारी म्हणे चोख्याची महारी. अर्थात मुख्य भगवत भाव प्रेम मनात न ठेवता, नारायणाला प्राप्त करण्याचं ध्येय न ठेवता काही लोक नुसतं वरवर आचार विचार शुद्ध असल्याचं भासवतात, पण त्यांचं मन अर्थात अंतरंग सदा मलिन असतं. एखाद्या नाटकात पात्रांनी सोंग रंगवावं तसा त्यांचा बाह्याचार असतो. असे दुराचारी जन मनात नेहमी परधनाची मलिन वासना ठेवतात, पण वरवर मात्र कथा कीर्तनात भजनात भक्तीत बुडाल्याचा आव आणून माना डोलवतात. असे आणखी काही अभंग आपण उद्याच्या चिंतनात पाहू. तोपर्यंत जय जय राम कृष्ण हरी.
1: चिंतन हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. लेखन होतं विद्यागौरी ठुसे यांचं. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6:10 होत आहेत. प्रभात वंदना हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया जगदंबिका स्तोत्र.

कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात सूर्यकांत खांडेकर यांचं भक्तिगीत आपण ऐकलं. संगीत होतं प्रभाकर पंडित यांचं. कार्यक्रमात आता लता मंगेशकर यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वरांची भक्तिरचना ऐकूयात. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता पी सावाराम यांची भक्तिरचना. स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा आणि संगीत राम कदम यांचं आहे.

सोनाली जलोटा यांच्या स्वरातली प्रेमसखी यांची हिंदी भक्ती रचना आपण ऐकलीत. संगीत होतं शेखर कल्याण यांचं. कार्यक्रमात शेवटी समूह स्वरात शैलेंद्र यांची देशभक्तीपर रचना. संगीत दिलंय कानू घोष यांनी.

0: समूह स्वरातील देशभक्तीपर रचना आपण ऐकलीत. ही रचना होती शैलेंद्र यांची आणि संगीत दिलं होतं कानू घोष यांनी. आणि याबरोबरच आजचा प्रभात वंदना हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. आता प्रसारित करत आहोत आमचा कृषीवाणी हा कार्यक्रम.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात कुक्कुटपालनातील उष्णतेच्या ताणाचं व्यवस्थापन याविषयी कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ सागर सकटे यांनी केलेलं मार्गदर्शन. सर नमस्कार.
2: नमस्कार
1: सर. आपण उष्णतेचा ताण कसा होतोय किंवा उष्णता वाढल्यामुळे पक्ष्यांवर काय काय परिणाम होतोय याविषयी आपल्या शेतकरी बंधूंना सांगितलं, पण मुळात हा ताण कमी करणं अपेक्षित आहे. कारण उन्हाची तीव्रता आपण कमी करू शकत नाही, पण जे आपल्या हातात आहे ते तरी योग्य पद्धतीनं करणं गरजेचं आहे. मग ताण कमी करण्यासाठी उपाययोजना शेतकरी बंधूंनी काय करणं अपेक्षित आहे?
2: उन्हाळ्यामध्ये आपण जसं आधी म्हटलं की तापमान जी वाढ होते त्या तापमानाच्या वाढीमुळे

0: तसंच बाकीचे जे कारणं आहेत त्याच्यामुळे पक्ष्यांच्या मध्ये ताण निर्माण होतो, तापमान वाढतं, त्याच्यासोबतच शेडमध्ये असणारी जागा जसं आपण याच्या आधी चर्चा केली, किंवा बाकीचे जे व्यवस्थापनाचे जे मुद्दे आहेत ह्या आपण जर योग्य रीतीनं त्याच्यावरती लक्ष दिलं तर त्या एक मुख्य उपाययोजना म्हणू शकतो आपण ताण कमी करण्याचे. तसंच उन्हाळ्यामध्ये कोंबड्यांच्या शरीराचं तापमान जे आहे हे तापमान स्थिर ठेवता आपल्याला आलं पाहिजे. जसं आपण बघतो की सकाळच्या वेळेला तापमान कमी असतं पण दुपारच्या वेळेला खूप जास्त वाढायला लागतं तापमान, तर अशा वेळेला ते तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. काही वेळेला आपण बघतो की फॉगर्स लावले जातात, त्याच्यामुळं आतमधलं तापमान जे आहे ते आपण कमी ठेवू शकतो. योग्य हवा खिळती राहील, वायुयोजन योग्य असेल याची आपण काळजी घेतली पाहिजे. तसंच शेडचं छत जे आहे हे जास्त तापमान वाढीमुळं किंवा उन्हामुळं जास्त तापणार नाही ह्याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. हा जो पत्रा आहे त्याच्यावरती आपण काही गवत वाळलेलं असेल किंवा इतर काही जे आपल्याकडे उपलब्ध साधनं असतील तर ती टाकली पाहिजेत. म्हणजे पत्रा जो आहे त्याच्यावरती आच्छादन आपण जर करू शकलो तर तो जास्त प्रमाणावरती तापणार नाही, आणि भिंती जे आहेत ह्या भिंती सुद्धा जास्त तापणार नाहीत ह्याची आपण काळजी घेतली पाहिजे. शेडच्या आजूबाजूला जर झाडं असतील तर बाहेरून येणारा वारा जो आहे तो सुद्धा आपल्याला थंड असा मिळू शकतो, किंवा उन्हामुळे शेडच्या भिंती ज्या आहेत ह्या जास्त तापणारही नाहीत. आपण कोंबड्यांच्या शेडमध्ये बघतो की भिंती ज्या आहेत ह्या खूप वरपर्यंत भिंती नसतात, त्यामुळे ऊन जे आहे ते पूर्ण शेडमध्ये येत असतं, त्यामुळे आजूबाजूला जर झाडं असतील तर त्याचा तापमान कमी ठेवण्यामध्ये आपल्याला नक्कीच
1: मदत होऊ शकते.
0: तर अशा पद्धतीचे उपाययोजना आपण जर केल्या तर शेडच्या आतमधलं तापमान जे आहे हे आपल्याला कमी ठेवण्यासाठी मदत होऊ शकते.
1: म्हणजे आपण जेव्हा कुक्कुटपालन करणार आहे तेव्हा शेड व्यवस्थापन हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे आपण कशा पद्धतीचं शेड उभारतोय आणि त्याचा तिन्ही हंगामामध्ये आपल्या पक्ष्यांना त्रास कसा कमी होईल याचा विचार करणं शेतकरी बंधूंनी सुरुवातीलाच गरजेचं. धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
2: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं कुक्कुटपालनातील उष्णतेच्या ताणाचं व्यवस्थापन याविषयी कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ सागर सकटे यांनी केलेलं मार्गदर्शन.
3: कृषीवाणी हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. आता माहिती घेऊया आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. आज सकाळी 6:50 परिसर हा कार्यक्रम. यामध्ये किरकसाल तालुका मांडची जैवविविधता पुनर्निर्माण या सदरातील माहिती आपण ऐकू शकाल. लेखन आहे चिन्मय सावंत यांचं. दिनविशेष 6:55 संकलन केलंय सचिन प्रभुणे यांनी. ठीक 7 आजचा सुविचार. 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. सात वाजून 40 ग्राहक केंद्रित कार्यक्रम शिवसृष्टी. 7:45 शेळके अॅग्रो हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. 7:50 सुगम संगीत. 8 समाचार प्रभात हे दिल्ली केंद्राचं हिंदीतील बातमीपत्र. आठ वाजून 15 ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची. 8:25 विमोहन हर्बल केअर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. 8:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र. आज सकाळी 8:40 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, तर 9 हिंदी चित्रपट संगीत.

आज सकाळी 9:30 आविष्कार मराठी साहित्य पत्रिका हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात डॉक्टर रमेश कुमार गवळी उर्फ कार्तिक संस्कृतीतात यांच्याशी कथा लेखनाविषयी साधलेला संवाद आणि त्यांनी सांगितलेली कथा हाईट आपण ऐकणार आहात. निर्मिती सहाय्य वैदेही कुलकर्णी यांचं आहे. आज सकाळी 9:30 आविष्कार मराठी साहित्य पत्रिका. सकाळी 10:00 ग्राहक केंद्रित कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल, 10:05 प्लॅनेट फर्निचर, तर 10:10 श्वास हेल्थ केअर सांगली हे ग्राहक केंद्रित कार्यक्रम. 10:15 ॲडव्हान्स आयुर्वेद, 10:20 पुना गाडगिळ अँड सन्स हे ग्राहक केंद्रित कार्यक्रम. 10:30 सुगम संगीत, 11:00 मिश्र संगीताचा कार्यक्रम, 11:30 हिंदी चित्रपट संगीत

दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, 1 वाजता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सायंकाळी 5 वाजेपर्यंत, दरम्यान 1:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र आणि 3 वाजता प्रादेशिक बातम्या, सायंकाळी 5 वाजता NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 5:30 आमचा युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून, 6 वाजता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम, सायंकाळी ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या, 7:10 बाजारभाव आणि 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून, 7:30 आमची शेती आमचा परिसर या कार्यक्रमात आत्मनिर्भर शेतकरी सचिन शेलार मुक्काम पोस्ट म्हसवे तालुका जिल्हा सातारा यांची शेतकरी कंपनीमुळे निर्माण होणाऱ्या व्यावसायिक संधी याविषयी सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत, तसंच कृषीवाणी हा कार्यक्रम, रात्री 8 वाजता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम, 8:45 समाचार संध्या, 9 वाजता News@9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 पुन्हा एकदा विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम, रात्री 11 वाजता हिंदीतून तसंच 11:05 इंग्रजीतून बातम्या। हे झाले आमचे आज दिवसभरात प्रसारित होणारे कार्यक्रम।

0: एक नंबर आर्थिक नियोजनासाठी 7378-12-79 7378-12-79
1: गुंतवणुकीचे लेटेस्ट ऑप्शन्स, बॅलन्स्ड पोर्टफोलिओ, अर्थपूर्ण प्रशिक्षण.
0: गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, साखरगड प्राईड, NH 48, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा.
2: आदेशवर ज्वेलर्स वाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
3: रयत शिक्षण संस्थेचे KBP पॉलिटेक्निक सातारा. सर्व मागासवर्गीय मुलांना आणि सर्व प्रवर्गातील मुलींना संपूर्ण फी सवलत.
4: OBC आणि EBC प्रवर्गातील मुलांना 50% फी सवलत. नियम व अटी लागू.
3: अनुभवी आणि उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग, डिजिटल क्लासरूम,
4: बस आणि हॉस्टेलची सुविधा उपलब्ध. प्रगतीच्या उच्च शिखरावर नेणारं KBP पॉलिटेक्निक सातारा. 86-68-84-1443 आणि 77-96-39-39-36.
5: चौथी सातवी स्कॉलरशिप आणि शालेय स्पर्धा परीक्षांसाठी एक साथ सारे, ओनली ऍट गोरे.
6: पुस्तके, प्रश्नसंच, वार्षिक सराव पेपर्स आणि मार्गदर्शन वर्ग.
5: गोरे बुक सेलर्स अँड स्टेशनरी, न्यू इंग्लिश स्कूल चौक, सातारा. 99-22-815-978.
7: खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी JK देवी ज्वेलर्स चे सिल्व्हेरियम. चांदीचे माहेर घर, अधिक मासाचे आहेर घर.
8: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराने चांदीच्या मजुरीवर 20% सूट.
7: JK देवी अँड सन्स ज्वेलर्स. साजरी करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष. फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा.
9: येवा, मोहित्यांचो फिश पॉइंट आपलोच असा. सुरमई पापलेट बांगड्यान बांधलेली, चव मात्र सर कोकणी बांधलेली.
7: ऍट मोहितेज फिश पॉइंट, विलासपूर, सातारा.
9: साताऱ्यातलो साताऱ्यात अस

0: कोकणाचं मजो
1: 99 अॅव्हेन्यू
2: 1 BHK 17.25 लाख 2 BHK 24.20 लाख सर्व खर्चांसहित पार्किंग सह
1: 99 अॅव्हेन्यू विकासनगर सातारा 97 97 92 99 99
3: बागडे बंधू सराफ सातारा रोड जिल्हा सातारा फोन 91 68 227 325
1: बागडे बंधू सराफ नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स आता 2 शाखांमधून 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हाऊस राजपथ सातारा जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा सिव्हिल हॉस्पिटल समोर सातारा 90 21 28 45 70
4: अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज
1: कमीत कमी कागदपत्र सोन्याचे योग्य मूल्यांकन त्वरित मंजुरी मोफत विमा संरक्षण नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट नो एनी हिडन चार्जेस
4: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज
1: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत
4: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार स्वप्नातल्या घराची आवाक्यातल्या दराची आता शेवटची 5वी विंग सुरू
1: ऍट 64 अॅव्हेन्यू 1 BHK 2 BHK फ्लॅट्स मेडिकल कॉलेज शेजारी सातारा 72 94 94 64 64
4: साताऱ्याच्या 64 अॅव्हेन्यू ची आता शेवटचीच 5वी विंग बुकिंग सुरू

0: आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6:50 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत परिसर हा कार्यक्रम. या कार्यक्रमात ऐकूया किरकसाल तालुका मानची जैवविविधता पुनर्निर्माण या सदरातील माहिती. याचं लेखन केलंय चिन्मय सावंत यांनी. ऐकूया परिसर.
1: नमस्कार श्रोतेओ, मानदेशातील निमशुष्क गवताळ प्रदेश आणि खुरटी जंगले ही एकेकाळी चिंकारासारख्या अत्यंत चपळ आणि मध्यम आकाराच्या तृणभक्षक प्राण्याचे हक्काचे नैसर्गिक आश्रयस्थान होती. परंतु वाढता शेतीचा विस्तार, अतिरिक्त चराई, शिकार आणि आदिवासाचा सतत होत असलेला न्यास यामुळे अनेक भागातून चिंकारा नामशेष झाला आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा मुख्य उद्देश सातारा जिल्ह्यातील मान तसेच लगतच्या खटाव आणि आटपाडी या विस्तीर्ण लँडस्केपमधील गवताळ आदिवासांची चिंकाराच्या संभाव्य पुनर्वसनासाठी पर्यावरणीय योग्यता तपासणे आणि या परिसंस्थेसाठी एक शाश्वत संवर्धन आराखडा तयार करणे हा आहे. चिंकाराला जगण्यासाठी हा आदिवास योग्य आहे की नाही हे ठरवण्यासाठी अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीचा वापर केला जाईल. यामध्ये वनस्पतीची रचना, खाद्याची उपलब्धता आणि आदिवासाची एकूण गुणवत्ता तपासली जाईल. वनस्पतीचे सर्वेक्षण करण्यासाठी क्वाड्रेट प्लॉट आणि पॉइंट इंटरसेप्ट या शास्त्रीय पद्धतीचा अवलंब केला जाईल. तृणभक्षक प्राण्यांना आवश्यक असलेल्या खाद्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी क्लिपिंग मेथड वापरून गवताचे वजन केले जाईल. यातून या संपूर्ण क्षेत्राची एकूण कॅरिंग कॅपॅसिटी समजण्यात मदत होईल. याशिवाय प्राण्यांचा अधिवास वापर समजून घेण्यासाठी पॅलेट ग्रुप सर्वे म्हणजे विष्ठेचे सर्वेक्षण आणि कॅमेरा ट्रॅपद्वारे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष नोंदी घेतल्या जातील. जनावरांची वाढती चराई, वनवे, मानवी वावर आणि शेतीचे अतिक्रमण या मानवी हस्तक्षेपांचेही मोजमाप केले जाईल. स्थानिक धनगर समाज, ग्रामस्थ आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचा प्रत्यक्ष मुलाखती घेऊन चिंकाराच्या ऐतिहासिक नोंदी

0: आणि त्याच्या नामशेष होण्याची मुख्य कारणे शोधली जातील. या आराखड्यात केवळ चिंकाराच नाही तर लांडगा यासारख्या अत्यंत महत्वाच्या आणि फ्लॅगशिप प्रजातीचा प्रामुख्याने विचार करून संपूर्ण परिसंस्थेचे संवर्धन प्रस्तावित केले आहे. गवताळ प्रदेशाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी गवताळ प्रदेशात वृक्षारोपणाच्या नावाखाली लावली जाणारी ग्लिसरडिया आणि सुबाबुळ यासारख्या पर्यावरणाला घातक ठरणारी विदेशी झाडे समूळ काढून टाकणे आणि तिथे स्थानिक गवताच्या प्रजातीचे पुनर्जीवन करणे हा सर्वात महत्वाचा धोरणात्मक बदल या आराखड्यात सुचवला आहे. वन्यजीवांचा वाढता रस्ते अपघात टाळण्यासाठी महामार्गांवर व कालव्यांवर सुरक्षित ओव्हरपास किंवा अंडरपास बांधणे प्रस्तावित आहेत. तसेच आजार व धोके टाळण्यासाठी मोकाट आणि भटक्या कुत्र्यांचे प्रभावी व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे बनले आहे. स्थानिक लोकांच्या सक्रिय मदतीने कुराडबंदी, शिकारबंदी आणि वनवाबंदी हे नियम कठोरपणे पाळले जातील. या दिवसाच्या कायमस्वरूपी संरक्षण मिळावे यासाठी कॉन्झर्वेशन रिझर्व्ह किंवा जैवविविधता वारसा स्थळ म्हणून कायदेशीर मान्यता मिळवण्याचा भक्कम प्रयत्न केला जाईल. थोडक्यात हा अभ्यास मानदेशातील दुर्लक्षित गवताळ परिसंस्थेचे महत्व शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध करून चिंकारासारख्या हरवलेल्या प्रजातींना पुन्हा त्यांच्या हक्काच्या अधिवासात आणण्यासाठी आणि निसर्गाशी शाश्वत सहअस्तित्व निर्माण करण्यासाठी एक अत्यंत भक्कम पाया प्रदान करेल.
1: परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात. या कार्यक्रमात किरकसाल तालुका मांडची जैवविविधता पुनर्निर्माण या सदरातील माहिती आपण ऐकलीत. याचं लेखन केलं होतं चिन्मय सावंत यांनी.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6:55 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत आमचा दिनविशेष हा कार्यक्रम. संकलन केलंय सचिन प्रभुणे यांनी. ऐकूया दिनविशेष.
1: श्रोत्या नमस्कार. आज आहे 22 मे. आज आहे जागतिक जैवविविधता दिन. संयुक्त राष्ट्रसंघाकडून 2001 पासून हा दिवस साजरा करण्यात येऊ लागला. जैवविविधता म्हणजे भूस्थित, सागरी आणि जलीय परिसंस्था ज्यांचा सजीव भाग आहेत अशा सर्व परिसंस्थांमधल्या जीवनाची असणारी विविधता होय. यामध्ये प्रजाती अंतर्गत प्रजाती प्रजातींमधल्या आणि परिसंस्थांच्या विविधतेचा समावेश होतो. पृथ्वीवरची बरीचशी जैवविविधता ही विषुववृत्ताभोवती उष्णकटिबंधीय आणि उपकटिबंधीय प्रदेशांमध्ये एकवटलेली आहे. विषुववृत्तावर सर्वात जास्त विविधता आढळते आणि ध्रुवाकडे ती कमी होत जाते. समाजसुधारक, धर्मसुधारक, ब्राह्मो समाजाचे संस्थापक राजा राममोहन रॉय यांचा जन्म 22 मे 1772. ब्राह्मो समाजाच्या स्थापनेनं हिंदी नवयुगाची प्रभात झाली. कन्या विक्रय, कन्या हत्या, बालविवाह, बालावृद्ध विवाह इत्यादी अनेक हीन चालींच्या बंधनातून भारतीय स्त्रीला मुक्त करण्यासाठी त्यांनी आंदोलन उभारलं. बुद्धिप्रामाण्य, व्यक्तिस्वातंत्र्य आणि मानवी समानता ही तीन मूल्य या प्रज्ञाशाली पुरुषानं भारतीयांना उपलब्ध करून दिली. विद्युत चुंबक आणि विद्युत मोटरचे शोधक विल्यम स्टर्जन यांचा जन्म 22 मे 1783. स्कॉटिश लेखक, स्कॉटिश डॉक्टर आणि शेरलॉक होम्स या गुप्तहेर कथांचे लेखक सर ऑर्थर कॉनन डॉयल यांचा जन्म 22 मे 1859. त्यांनी इंग्लिश भाषेत रहस्यकथा, विज्ञानकथा, कादंबऱ्या आणि कविता लिहिल्या. त्यांनी लिहिलेल्या शेरलॉक होम्स या काल्पनिक सत्यान्वेषी पात्राच्या रहस्यकथा

0: लोकप्रिय असून गुन्हेगारीविषयक इंग्लिश साहित्यातल्या त्या मानदंड मानल्या जातात. संस्कृत विद्वान भाषांतरकार आणि शास्त्रसुधारक विष्णू वामन बापट यांचा जन्म 22 मे 1871. राईट बंधूंनी उडणारे यंत्राचं अर्थात फ्लाईंग मशीनचं पेटंट घेतलं 22 मे 1906. सिलोननं नवीन राज्यघटना स्वीकारून ते प्रजासत्ताक बनलं 22 मे 1972. त्या देशाचं श्रीलंका असं नामकरण झालं आणि त्यांनी राष्ट्रकुल देशात प्रवेश केला. ज्येष्ठ भारतीय साम्यवादी नेते, कामगार पुढारी, व्यवहारी राजकारणपटू कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचं निधन झालं 22 मे 1991. त्यांचा साहित्य, अर्थशास्त्र तसंच राज्यशास्त्र यांचा सखोल अभ्यास होता. त्यांचं ग्रांथिक आणि स्फुटलेखन विपुल आहे. इंडिया फ्रॉम प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेवरी आणि व्हेन कम्युनिस्ट डिफर ही त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. हे होते आजचे दिनविशेष. पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेषमध्ये. नमस्कार.
1: दिनविशेष हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. संकलन होतं सचिन प्रभुणे यांचं. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

0: आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे ठीक 7 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत आमचा कार्यक्रम आजचा सुविचार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
2: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
3: सातारा आकाशवाणीवर जाहिरात, जिंगल किंवा 5 मिनिटांच्या मुलाखतीच्या निर्मितीसाठी संपर्क करा अमेय जोगळेकरांना 99-20-11-49-17 99-20-11-49-17.
2: मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
0: आजचा सुविचार आहे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल. आजचा सुविचार पुन्हा एकदा, विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल. आजचा सुविचार आपण ऐकलात.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
2: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
4: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड, ओसीएम, विमलचे ब्रँडेड शूटिंग,
5: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
4: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
5: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
6: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
7: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
8: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
7: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
4: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
5: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
4: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
5: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
4: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
3: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
2: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
3: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
2: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
3: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
2: वेदांत हेल्थ केअर सेंटर, व्हेअर केअर कम्स फर्स्ट.
3: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185 68006.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: नाकाचं हाड वाढलंय,
2: लिव्हरचा आकार वाढलाय,
1: साखर नियंत्रणात राहत नाही,
2: गुडघ्यात पाणी झालंय.
1: अनुभवी, दर्जेदार, खात्रीदायक उपचारांसाठी विश्वसनीय नाव
3: आर्यलो, कल्याण इस्टेट, जिल्हा परिषदेसमोर, सातारा, 98-220-210-28.
4: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
5: मग येत आहे ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
4: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
6: विश्वासार्ह सेवा आणि अनुभवी व्यवस्थापन श्री मंगलमूर्ती संचालित समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड सातारा इथं 15-30 मे दरम्यान शस्त्रक्रिया शिबिर.
7: अपेंडिक्स, हर्निया, पाईल, फिशर आणि फिस्टुला शस्त्रक्रिया फक्त 20,000 रुपये.
6: गर्भाशय पिशवीची शस्त्रक्रिया फक्त 25,000 रुपये.
7: समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, यादव गोपाळपेठ, सातारा.
6: संपर्क 74-47-47-97-79.
8: मला करिअर हवंय, हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय. मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा.
9: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
8: 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव.
10: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा, BSc नर्सिंग, तसंच GNM आणि ANM चे ही पर्याय उपलब्ध. प्रवेश सुरू 90-96-05-93-15 किंवा 99-75-86-70-99.
11: आंतरराष्ट्रीय थायरॉइड दिनानिमित्त रोटरी क्लब सातारा कॅम्प आणि दिशा डायग्नॉस्टिक सेंटर आयोजित विशेष थायरॉइड तपासणी शिबिर सोमवार 25 मे 2026 रोजी.
12: रुग्णांची तपासणी पूर्णपणे मोफत.
11: थायरॉइड तपासणी फक्त 150 रुपयांत, तर CBC, हिमोग्लोबिन आणि शुगर तपासण्या 50% सवलतीत.
12: स्थळ तेजोनिधी होमिओपॅथिक क्लिनिक सातारा. वेळ सकाळी 10 ते दुपारी 1.
11: संपर्क 82-75-48-12-50.

0: आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 7:08 होत आहेत. आता यानंतर 7:10 पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत, तेव्हा आम्ही आपल्याला घेऊन जात आहोत विश्वासार्ह प्रादेशिक बातम्यांसाठी पुणे केंद्राकडे.
1: त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर. बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात, तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
4: आकाशवाणी
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
4: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी राज्यात बियाण्यांचा पुरेसा साठा, शेतकऱ्यांना कर्जपुरवठा सुरळीत करण्यावर भर असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. भारत आणि सायप्रसच्या उद्योग समूहांमध्ये 6 सामंजस्य करार. डॉ राजनीश कामत यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती. आणि पुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थेच्या सदस्यांकडून माउंट एव्हरेस्ट शिखर सर. आता सविस्तर बातम्या. यंदाचा खरीप हंगाम एल निनो, बदलतं हवामान आणि जागतिक खत परिस्थितीमुळे आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. मात्र शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा, योग्य खत व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आव्हानांवर मात करून खरीप हंगाम यशस्वीपणे पार पाडू अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. राज्यस्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीनंतर ते काल पत्रकारांशी बोलत होते. खरीप हंगामावरील संभाव्य संकटांचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यात बियाणांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा, जलसंधारणाची कामं आणि कृषी क्षेत्रातील डिजिटायझेशन यावर विशेष भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी राज्यात सरासरीच्या केवळ 88% पाऊस पडण्याची शक्यता आहे. यंदा मान्सूनचा पाऊस उतरत्या क्रमानं होईल असा प्राथमिक अंदाज आहे. त्या पार्श्वभूमीवर जलयुक्त शिवार अभियानाची सर्व कामं अत्यंत जलदगतीनं पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी कोणत्याही प्रकारच्या सिबिल स्कोअरची मागणी केली जाऊ नये आणि सिबिल करता शेतकऱ्यांची अडवणूक करू नये अशी सक्त ताकीद राष्ट्रीयकृत बँकांना दिली असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. 30 जूनपूर्वी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, जेणेकरून शेतकरी पुढच्या हंगामासाठी पात्र ठरतील असंही ते म्हणाले. खरीप हंगामासाठी राज्यात बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. प्रमाणित बियाण्यांसाठी शेतकऱ्यांनी साथी पोर्टलवरील बियाणंच विकत घ्यावीत असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले,
2: यामध्ये सोयाबीन, कापूस, मका, भात, तूर, बाजरी इत्यादी बियाण्यांचा अगदी पुरेसा साठा आहे.

0: आणि आपला हा प्रयत्न आहे की सगळं बियाणं हे प्रमाणित बियाणं असावं या दृष्टीनं साथी पोर्टल आपण तयार केलाय. साथी पोर्टलवर रजिस्टर्ड असलेलं बियाणंच विकत घेण्यात यावं अशा पद्धतीचा आपण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आग्रह करतो, जेणेकरून त्यांची जी काही फसवणूक आहे ती फसवणूक या ठिकाणी होणार नाही आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य अशा प्रकारचं बियाणं त्या ठिकाणी मिळेल.
1: सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात येऊन गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरममध्ये ते काल बोलत होते. सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडोलाइट्स यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र हे 760 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% तर परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे. ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 गिगावॅट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत आहे. त्यापैकी 52% ऊर्जा नवीकरणीय स्रोतातून निर्माण होत आहे. तसंच आंतरराष्ट्रीय एज्युसिटी, मेडिसिटी आणि जीसीसीसीटी सारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले जात असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली. भारतीय उद्योगांना केवळ युरोपातच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसच्या अध्यक्षांनी यावेळी दिली. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली. यावेळी दोन्ही देशांमधल्या उद्योग संस्था आणि कंपन्यांमध्ये 6 सामंजस्य करार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत सायप्रसच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा करणार आहेत. दोन्ही नेते परस्पर हिताच्या विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत चर्चा करतील. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला 5 देशांचा यशस्वी दौरा आटोपून काल सकाळी मायदेशी परतले. या दौऱ्यामुळे हरित ऊर्जा, सेमीकंडक्टर आणि संरक्षण तंत्रज्ञान, व्यापार, गुंतवणूक अशा विविध क्षेत्रातल्या सहकार्याला चालना मिळाली आहे. मोदी यांनी संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांना भेट दिली. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल राज्यात सर्वत्र त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. हा दिवस दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिवस म्हणून पाळला जातो. या निमित्तानं राज्यभरातील शासकीय आस्थापनांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी शपथ घेतली. महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं पुण्याच्या भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेशी सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे केंद्र सरकारच्या भारतीय हवामान विभागाच्या मिशन मौसम अंतर्गत विकसित करण्यात आलेली स्वदेशी भारत फोरकास्ट सिस्टम आता राज्याच्या निर्णय प्रक्रियेत थेट वापरली जाणार आहे. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली आहे. भारत फोरकास्ट सिस्टम या अत्याधुनिक हवामान अंदाज प्रणालीचा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं असून हवामान पूर्वसूचना, स्थानिक पातळीवरील तयारी आणि समन्वित प्रतिसाद यामध्ये मोठी सुधारणा होईल असं महाजन यांनी म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. मुंबईच्या डॉ होमीबाबा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ राजनीश कामत यांची कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल आणि कुलपती जिष्णुदेव वर्मा यांनी डॉ राजनीश कामत यांच्या नियुक्तीची घोषणा केली. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ दिगंबर शिर्के यांचा कार्यकाळ गेल्या वर्षी संपल्यामुळे हे पद रिक्त होतं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुरेश गोसावी यांच्याकडे शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. पुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थेच्या सदस्यांनी आणखी एकदा माउंट एव्हरेस्टवर चढाई पूर्ण केली असून या सर्वोच्च शिखरावर काल सकाळी तिरंगा फडकवला. विवेक शिवडे, मिहीर जाधव, अखिल काटकर या गिरीप्रेमीच्या सदस्यांना उर्जेन शेर्पा आणि लेखपा शेर्पा यांनी सहकार्य केलं. गिरीप्रेमीच्या सदस्यांनी आतापर्यंत 4 वेळा एव्हरेस्ट शिखर यशस्वीपणे सर केलं आहे. याविषयी गिरीप्रेमीचे उमेश झिरपे यांनी आकाशवाणीला अधिक माहिती दिली.
1: गिरीप्रेमी एव्हरेस्ट 2026 या मोहिमेचा नेता एव्हरेस्टच्या बेस कॅम्प वरून आपल्याशी संवाद साधत आहे. आज सकाळी 5:45 गिरीप्रेमीच्या 3 गिर्यारोहकांनी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट वरती भारताचा तिरंगा आणि महाराष्ट्राचा भगवा फडकवला. ही एक खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. संपूर्ण महाराष्ट्र

0: राष्ट्रवासियांसाठी संपूर्ण देशवासियांसाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे. या अत्यंत खडतर मोहिमेमध्ये या तिन्ही गिर्यारोहकांनी खूप चांगली कामगिरी करून आज शिखर माथ्यावरती पोहोचण्यात यश मिळवलं. या मोहिमेसाठी मदत करणाऱ्या सर्व देणगीदारांचे, सर्व गिरीप्रेमींचे, हितचिंतकांचे मी मनापासून आभार मानतो.
1: नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरचे बालरोग तज्ञ डॉ मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे. आपल्या मुलीसाठी नीट परीक्षेचा प्रश्नपत्रिका संच त्यांनी खरेदी केल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. या संदर्भात काही दिवसांपूर्वी सीबीआयनं लातूरमधल्या त्यांच्या रुग्णालयात जाऊन कसून चौकशी केली होती. पुण्यातल्या चौकशीनंतर त्यांना सीबीआयनं ताब्यात घेतलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन उद्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत होणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच कार्यान्वित होत असलेल्या या प्रकल्पामुळे जिल्हा देशातील महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून ओळखला जाणार आहे. या प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं उद्या आणि परवा शिर्डीमध्ये संरक्षण साहित्याच्या उत्पादनांचं भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. रॉकेट आणि क्षेपणास्त्र हे या प्रदर्शनाचं विशेष आकर्षण असेल. ठाण्याच्या न्यायालयानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे

0: उद्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत होणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच कार्यान्वित होत असलेल्या या प्रकल्पामुळे जिल्हा देशातील महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून ओळखला जाणार आहे. या प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं उद्या आणि परवा शिर्डीमध्ये संरक्षण साहित्याच्या उत्पादनांचं भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. रॉकेट आणि क्षेपणास्त्र हे या प्रदर्शनाचं विशेष आकर्षण असेल. ठाण्याच्या न्यायालयानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि इतर आरोपींना काल दोषमुक्त केलं. 2008 रेल्वे भरती परीक्षा काळात कल्याण स्थानकावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी काही उमेदवारांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांच्यासह 8 जणांवर खटला सुरू होता. या प्रकरणात राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा तसंच उमेदवारांना मारहाण झाल्याचं कोणतेच आरोप सरकार पक्षाला सिद्ध करता आले नाही, त्यामुळे न्यायालयानं या सर्वांची निर्दोष मुक्तता केली. पुलवामा हल्ल्यातला एक आरोपी हमजा बुरहान याची काल पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली. मुझफ्फराबादमधल्या एका महाविद्यालयासमोर त्याची कार वाहतूक कोंडीत अडकली असताना दुचाकीवरून आलेल्या 2 हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. 14 फेब्रुवारी 2019 पुलवामा इथं भारतीय लष्कराच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात 40 सैनिकांचा मृत्यू झाला होता. गडचिरोली जिल्ह्यात एसटी बस उलटून झालेल्या अपघातात काल 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 महिन्यांच्या बाळाचा समावेश आहे. एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बस कडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, तिथंच त्यापैकी 3 मृत्यू झाला. हवामान. विदर्भात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वर्धा इथं 27.1°C नोंदवलं गेलं. येत्या 24 कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी राज्यात बियाण्यांचा पुरेसा साठा. शेतकऱ्यांना कर्जपुरवठा सुरळीत करण्यावर भर असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. भारत आणि सायप्रसच्या उद्योग समूहांमध्ये 6 सामंजस्य करार. डॉ राजनीश कामत यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती आणि पुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थेच्या सदस्यांकडून माउंट एव्हरेस्ट शिखर सर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 7:20 होत आहेत.
2: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड OCM विमलचे ब्रँडेड सूटिंग
3: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
2: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
3: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
4: कॉफी चहाचा पहिला घोट सोबत बिस्किट खारी टोस्ट नानकट.

0: कॉलर 98 81 38 71 14 98 81 38 71 14। यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी।
1: मग येत आहे ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
0: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
2: तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी, आकाशवाणी वरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा। व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणी वरून जाहिरात करा। हमखास नफा कमवा, आकाशवाणीचे दर अगदी मफक परवडणारे। अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा। आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-0046। दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25-0046।
3: सार्वजनिक ठिकाणी मी कचरा टाकणार नाही अशी शपथ मी घेतली आहे।
4: सार्वजनिक ठिकाणी आम्ही कचरा टाकणार नाही अशी शपथ आम्ही पण घेतली आहे।
5: चला परिसर स्वच्छ करूया,
3: देशाचा आवाज बनूया,
4: एकीने आपला सातारा स्वच्छ बनूया।
6: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे। सकाळचे 7:25 होत आहेत। आता मुंबई केंद्रावरून दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796-999-1827.
3: संकल्प
0: आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपण सायबर गुन्हेगारी आणि त्या अनुषंगाने सायबर गुन्हेगारी कशी होते, काय होते, याविषयीची माहिती घेतच आहोत. आणि यासाठीच आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
0: सर, विचारायचं असं आहे की महिला आणि जे बालवयीन मुलं मुली असतील तर सोशल मीडियावरती आपल्याला सगळं शेअर करायला आवडतं. आपण कुठे आहोत, एखादा छान फोटो स्वतःला आवडला की तो आपण स्टोरीला लावतो वगैरे, तर महिलांसाठी आणखी अल्पवयीन मुला मुलींसाठी त्यांनी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे सोशल मीडियावरती वावरताना?
1: याची सुरुवात आपल्याला अगदी एज वाईज करावी लागेल. तर साधारणपणे 9 वर्षाच्या खालील मुलांना कशा प्रकारे ग्रूमिंग करायचं, 9 ते 13, 13 ते 17, 17 ते 25, 25 ते 35, 35 ते 45 आणि 45 ते 55 आणि 55 च्या वरचे, ह्या प्रत्येक कॅटेगरीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे सोशल मीडिया आहे. लहान जी मुलं आहेत, खास करून 13 ते 17 वयोगटातली जी मुलं आहेत, ही गेमिंगमध्ये जास्त असतात, हे गेमकडे जास्त अट्रॅक्शन असतं. आणि गुगल प्ले वरती इतके ॲप्स आहेत गेमिंगचे आणि त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे टॅबलेट्स आहेत आणि त्याच्यावरती मुलं व्यस्त राहतात. आणि बऱ्याच वेळा असं होतं की आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की प्रत्येकाने आपलं गाव सोडलेलं आहे, आपली गल्ली सोडलेली, आपला मोहल्ला सोडलेला, त्यांचं नोकरीचं ठिकाण, त्यांचं शिक्षणाचं ठिकाण आणि त्यांचं मूळ गाव की इतकं अंतर पडलेलं आहे. आता फक्त 2 नाही तर 3 माणसं त्या घरात राहिलेली आहे.
0: बरोबर.
1: मग त्यामुळे ही जी लहान मुलं किंवा मुली असतील, तर यांचा जो काही सांभाळ किंवा त्यांच्या आसपास जी माणसं पाहिजे होती तेवढी आता माणसं राहिलेली नाही आहेत. मग त्यांचा सोबत झालेला मोबाईल फोन, त्यांना जे काय पाहिजे ते मोबाईल फोनवरती मिळायला लागले. आईशी बोलायचं आहे मोबाईलवरती, वडिलांशी बोलायचं आहे मोबाईलवरती, काय बघायचं आहे मोबाईलवरती, आणि त्याचाच वापर वाढत वाढत आता गेमिंगवरती जास्त चाललेला आहे. आणि दुसरी गोष्ट, हे सगळे मुलं, लहान मुलं मुली, खास करून 25 वयोगटाच्या खालची, हे सगळे सोशल मीडियावर इतके ऍक्टिव्ह आहेत, इतके ऍक्टिव्ह आहेत

0: पण त्याच्यामध्ये मुलींच्या बाबतीत खास करून त्यांच्यामध्ये इन्फिनिटी कॉम्प्लेक्स येतो. म्हणजे प्रत्येक मुलीला वाटतं की आपण इतर मुलींच्या पेक्षा तुलना सुरू होते, मुलांच्या मध्ये मुला मुलींच्या मध्ये तुलना सुरू होते. कधी मार्क पडण्यावरून तुलना होते, कधी दिसण्यावरून तुलना होते, कधी आर्थिक परिस्थितीवरून तुलना होते, किंवा तो कोणत्या गाडीतून प्रवास करतो आणि कसा जातो ह्याच्यावरून पण तुलना होते. मग ह्याच्यामुळे काय झालं की हे सामाजिक परिणाम ह्या सोशल मीडियाचा होऊ लागलेला आहे. दुसरी गोष्ट, सोशल मीडियावरती जी माहिती येते ती खरी नसते. शोधावी लागते खरी माहिती कुठली.
1: बरोबर.
0: कोण काय मांडेल त्याच्यावरती, एखादा इतिहास तो कसा मांडेल आणि एखादी विचारसरणी पटवून देण्याच्या भाषेमध्ये इतके व्यवस्थितपणे मांडेल की गोंधळलेली परिस्थिती, त्यामुळे सगळं गोंधळलेलं विस्कटलेलं असं नॉलेज त्या सोशल मीडियावरती असतं. त्याच्यामुळे सोशल मीडियावरती जी माहिती जी असते ती कुठल्याही मुला मुलींनी किंवा कुठल्याही व्यक्तींनी ती ऍज इट इज स्वीकारू नये. ती खोटी असू शकते, त्याच्यामध्ये माल इन्फॉर्मेशन आहे, डिसइन्फॉर्मेशन आहे आणि तुमचे मिसइन्फॉर्मेशन आहे. म्हणजे काही माहिती जाणीवपूर्वक ठेवलेली असते, काही जाणीवपूर्वक न ठेवलेली असते, काही कुणाचं तरी नुकसान करायचं म्हणून ठेवलेली असते, अशा प्रकारची माहिती असते. त्यामुळे ह्या सोशल मीडियावरती जी माहिती आलेली असते, खास करून वेगवेगळ्या ॲपचा वापर जे लहान मुलं करतात, त्याच्यामध्ये ग्रुमिंग केलं जातं सायबर गुन्हेगारांच्याकडून. ग्रुमिंग म्हणजे काय, की त्याला उगाचच ते जिंकला, पहिली स्टेज जिंकला, दुसरा गेम जिंकला, तिसरी गेम, तो जिंकलेला नसतोच असं कोण, त्याचा इंटरेस्ट वाढला जातो आणि वासा वाढवत वाढवत तो एकटा असा बाहेर पडतो. काही काही मुलं तर पाच पाच तास, सात सात तास, काही काही त्याच्यापेक्षा जास्त, त्यांना अगदी मानसिक म्हणजे मनोरुग्ण डॉक्टरांच्याकडे त्यांना घेऊन जावं लागलेलं आहे, त्यांना ट्रीटमेंट द्यायची गरज लागलेली आहे. कारण तो बुद्धीच त्याची त्या दृष्टीनं काम करू लागलेली आहे आणि तो असॉल्टिंग मूड मध्ये येतो. जसं ते त्याच्यामध्ये फायटिंग दाखवत असतो, घरामध्ये पण फायटिंगच करत बसलेला असतो आणि त्याला प्रत्येक व्यक्ती हा शत्रूच वाटतो. अशाही काही समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळं बऱ्याच वेळा असं होतं की ग्रूमिंग करत करत तो पैसे लावायला सुरुवात करतो आणि करत करत वडिलांचं अकाउंट त्या ऍपला देतो पैसे काढण्यासाठी.
1: बरोबर.
0: आणि वडिलांच्या अकाउंटमध्ये किंवा पॅरेंटच्या अकाउंटमध्ये जेवढे काही पैसे ते सगळे पैसे निघून जातात. अशी घटना घडली आपल्या पुणे भागामध्ये, दौंड भागात. एका वडिलाच्या पॅरेंट मुलांनी 4.5 लाख रुपये उडवले ते गेमिंगच्या भानकडे. म्हणजे ऍक्च्युअली पैसे कमीच उडवले त्यांनी, सायबर गुन्हे काढून काढून घेतले. मुलींच्या बाबतीत असं आहे की मुलींना इन्फिनिटी कॉम्प्लेक्स येतो याच्यामध्ये, तर त्यामुळे त्याच्यापासून त्यांनी सावध राहावं. आणि असं काही नाहीये, ही सगळी फसवी दुनिया आहे. सोशल मीडिया हे फक्त मार्केटिंग आहे. थोडीफार फक्त तुम्हाला सेन्स होऊ शकतो की हे असं आहे ते तसं आहे, तुम्हाला व्हेरीफाय करावं लागेल. व्हेरीफाय केल्याशिवाय तुम्ही कुठलीही माहिती बिलीव्ह करू शकत. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर सुद्धा मर्यादित असावा, वापर असावा नाही असं नाहीये. तिसरी गोष्ट आहे की याच्यावरती अनेक प्रकारच्या ऑफर्स येतात, अनेक प्रकारच्या URLs येतात. तर ह्या URLsला बरेच युवा पिढी बळी पडते. बऱ्याच वेळा URL म्हणजे ह्या मालवेअर असतात की डायरेक्ट तुमच्याशी ते संवाद साधत असतात, तुमची सगळी माहिती चोरत असतात. आता एक अशी घटना घडलेली होती की इंस्टाग्रामवरती एका मुलीला, एका मुलानी मुलगी आहे असं भासून पोस्ट करायला सुरुवात केली. त्यांची इतकी जवळीक झाली, इतकं कॉन्व्हर्सेशन वाढलं की वाढता वाढता असं वाढलं की एकमेकाचे चित्रविचित्र फोटो, आक्षेपार्ह फोटो शेअर करण्यापत्ती मजल वाढली. आणि जे फोटो जो सायबर गुन्हेगार किंवा जो मुलगा होता जो पाठवायचा, ते दुसऱ्या मुलीचे फोटो होते. ते जे स्वतःचे फोटो त्यांनी कुठंतरी कलेक्ट फोटो गॅलरीमधून काढलेले फोटो, आणि दुसरी मुलगी पण त्याला रिस्पॉन्स म्हणून तशा प्रकारचे फोटो त्याला पाठवत. परिणाम असा झाला, एके दिवशी त्यांनी सांगितलं की माझ्याकडे तुझे सगळे फोटो आहेत आणि मी आता तुला मी एक्सपोज कर.
1: अच्छा. ब्लॅकमेलिंग.
0: ब्लॅकमेलिंग सुरू केलं. परिणाम झाला त्या मुलीने सुसाईड केलं आणि ती मुलगी गेल्यानंतर 3-4 महिन्यानंतर कळालं.
1: अच्छा.
0: म्हणजे अशा काही घटना घडलेल्या आहेत. त्यामुळं सोशल मीडियावरती आपले जे काही वैयक्तिक फोटो असतील तर ते फोटो पोस्ट करताना खूप काळजी घ्यावी, मुळात पोस्टच करू नये.
1: अच्छा.
0: आपले फोटो गॅलरी वेगळी असावी, त्यासाठी वेगळा आपला हार्ड डिस्क वगैरे मिळतात, त्याच्यामध्ये फोटो सेव्ह करून ठेवायचे. परंतु सोशल मीडियावरती ते कधीही टाकू नये. आणि फ्रेंड रिक्वेस्ट किंवा कोणाला फॉलो करायचं असेल तर फ्रेंड रिक्वेस्ट ज्या व्यक्तीची आपल्याला आलेली आहे त्याच्याशी पहिलं बोलावं, तू मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलेली आहेस का, जर नसेल तर ती फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करू नये. तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट येते फेसबुकवरून, ती सायबर गुन्हेगाराची असू शकते, तुम्हाला ब्लॅकमेल करणाऱ्या माणसाचे असू शकतो, तो तुमच्या ओळखीचाच नसतो, पण त्याचा प्रोफाईल वरचा फोटो बघून आपण ती ऍक्सेप्ट करतो.

0: आणि त्याचा जो प्रोफाईल असतो फेसबुक अकाउंट असतो ते ओपन असतो आणि त्या अकाउंट वरती इतके भारी भारी फोटो असतात, इतके भारी कविता किंवा काय त्याला जे पाहिजे ते सगळं. जनरली अगोदर त्याने अभ्यास केला असतो एखाद्या व्यक्तीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्याच्या अगोदर त्याचे इंटरेस्ट काय आहे, त्याला कुठलं म्युझिक आवडतं, मग कॉमेडी आवडतं का, थ्रिलिंग मूव्हीज आवडतात का, फायटिंगच्या मूव्ही आवडतात. खेडोपाडी जर तुम्ही गेला तर काही ठिकाणी फायटिंगच्या मूव्ही बघणारी मुलं असतात, काही ग्रुप असतात, काही कल्चरल इव्हेंट असतात, ते सगळं त्याच्यावर ते लोड केलेलं असतं आणि ते ओपनच असतं अकाउंट, ते काही हे नसतं, प्रोटेक्टेड नसतं. तर अशा रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करत असताना तुम्ही खात्री केली पाहिजे की त्या व्यक्तीने आपल्याला जी रिक्वेस्ट पाठवली आहे तो व्यक्ती तोच आहे का.
1: अच्छा,
0: तुम्ही फोन करा, त्याला विचारून घ्या, तो म्हणला हो, तरच फ्रेंड रिक्वेस्ट तुम्ही ऍक्सेप्ट करा.
1: नक्कीच नक्कीच सर. सर, आणखीन एक आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसतात की तुम्ही एवढे पैसे भरा त्याच्यावरती आम्हाला एवढे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ, आणि बरीच लोक बळी पडताना त्याला दिसतात. आपण त्या स्कॅम बद्दल आपण काय सांगाल? हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे ना.
0: हे जे सायबरचे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती ज्या काही योजना येतात ह्या पूर्ण खोटे आहेत, ह्यातली एकही खरी नाही. मग SIP इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो आपण सायबरच्या गुन्ह्यामध्ये, ह्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथं व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं आलेलं आहे की जो इंग्रजी बोलतो, आता चांगलं इंग्रजी बोलतो, मग तो खोटा असू शकत
1: नाही,
0: एक सर्वांनी समजवत आहे. आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात, आपल्याला पण असं बोलता यावं पाहिजे म्हणून पण ऐकत राहतो. असं करत करत त्याच्यात जेव्हा तुमचं कम्युनिकेशन वाढतं, कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असतं एकमेकांसाठी, मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. मग टिप्स मध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा, आणि लोकांना वाटतं की फ्रीज चाललेलं आहे सर, आणि ते फ्रीज असतं. आणि जसं ते पुढे जातात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडचे विक्टिम असतात.
1: अच्छा,
0: मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले, आणि त्याच्या त्या SMS असतात ना बँकेचे, तसे SMS पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतो, मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर टीम काय करतात, एक जो विक्टीम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉड मध्ये विक्टीम झालेला, तो दुसऱ्या विक्टीमला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर त्याच बरोबर आहेस का, हो तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा विक्टीम असू शकतो.
1: बरोबर,
0: मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात.
1: तर
0: माझ्याकडे अशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्ममध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती. तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंट परत माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण पुन्हा पैसे परत मिळाले, मग माझी खात्री पटली की हे बरोबर चाललेलं आहे. मग मी काय केलं, पैसे गुंतवले, त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते
1: आणि
0: त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. तर त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या माझा, आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील, कारण का ते टॅक्स इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाही माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, माझ्या एवढे होते मी गुंतवले, तिथून थोडं डिस्कनेक्ट झालं.
1: अच्छा,
0: आणि मग त्यांना कळलं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. म्हणजे सायबर गुन्हेगार ह्याच्या वेगवेगळ्या टिप्स असतात, किंवा युट्यूबवरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंट मध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे. मुळात तिथं खेळूच नाही,
1: हे
0: सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईकचे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याचे हे सगळं खोटं आहे. ब्लाइंडली आम्ही सांगतो की हे सगळंच्या सगळं खोटं आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखाद्या ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
1: नक्कीच नक्कीच.

श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती घेत होतो, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद असाच पुढे चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोत्यो, आताच आपण कार्यक्रम ऐकला दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. त्याचबरोबर
1: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 7:40 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम शिवसृष्टी.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री जगदीश कदम सर आजही आपल्या बरोबर आहेत. नमस्कार कदम सर.
3: नमस्कार.
2: इतका मोठा भव्य दिव्य प्रोजेक्ट उभारणीसाठी जो निधी आवश्यक आहे तो कशा प्रकारे उभारला गेला, कुठपासून याची सुरुवात झाली?
3: श्रोते हो, खरं तर तुमच्या आमच्या सर्वांच्याच मनातलं एक अतिशय आदर्श व्यक्तिमत्व ज्यांचा उल्लेख करता येईल, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज. आणि या छत्रपतींच्या जीवनचरित्रावरती ज्यावेळेला एक भव्य दिव्य शिवसृष्टीचा प्रकल्प उभा करायचा, याचा संकल्प आम्ही ज्यावेळेला महाराजा प्रतिष्ठानच्या सगळ्या विश्वस्तांनी केला, त्यावेळेला आम्ही असं ठरवलं की हा प्रकल्प या सहस्त्रकामध्ये एकदाच असलेल्या या अद्वितीय अशा राजाच्या प्रतिमेचं रूप आपण या शिवसृष्टीमध्ये उभं करणार आहोत. त्यामुळे त्याच्यामध्ये कुठलीही कॉम्प्रोमाइज होता का म्हणे, त्याच क्वालिटीचा वर्ल्ड क्लास हा शिवसृष्टीचा प्रकल्प उभा राहिला पाहिजे.
2: श्रोते हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी शिवसृष्टी बघायला नक्की या. शिवशाहीर कैलासवासी बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही शिवसृष्टी आहे आंबेगाव पठार पुणे इथे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली शस्त्रे, प्रसिद्ध जगदंबा तलवारीची प्रतिकृती, आग्र्याहून सुटकेचा प्रसंग, गड, किल्ले यांची अनोखी सफर तुम्हाला बघायला आणि अनुभवायला मिळेल शिवसृष्टीमध्ये. आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. कदम सर, तुम्ही सांगत होता शिवसृष्टी उभारायला सुरुवात कधी झाली ते?
3: 1999 ज्यावेळेला बाबासाहेबांनी मला याच्यामध्ये विश्वस्त म्हणून इंजिनियर या नात्याने याची धुरा माझ्या खांद्यावरती दिली, मला आठवतं, त्याचं प्लॅनिंग सुरू झालं 99 ते 2006. आणि 6 ज्यावेळेला याचा आराखडा आम्ही तयार केला, त्यावेळेला विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावरती याची मुहूर्तमेढ रोवायची असं ठरलं. बाबासाहेबांनी मला सांगितलं, जगदीशराव तुमच्या हस्ते कुदळ. मी अतिशय लाजरा झालो. ही धुरा तुम्हालाच सर्वांना पुढे न्यायची.

0: आहे आणि शिवसृष्टी उभी करायची आहे. पहिल्या टप्प्याचं काम जवळपास 6 वर्ष चाललं. खर्च आला 60 कोटी रुपये.
1: बापरे.
0: हा सर्व खर्च कोणाचीही मदत न घेता आम्ही सर्व विश्वस्तांनी असं ठरवलं की आपण आपल्याच उभ्या राहिलेल्या पैशातन हा पहिला टप्पा पूर्ण करू. आता हे पैसे कुठनं उभे राहिले? तर जाणता राजा या महानाट्यामध्ये आमचे असंख्य कलाकार सुरुवातीपासून जे काम करतात अगदी अल्प मानधनांवरती त्यांनी हे काम केलं. बाबासाहेबांची 12,000 व्याख्यानं झाली, त्यातनं काही निधी उभा केला. त्या व्यतिरिक्त 1,000 जाणता राजाचा कार्यक्रम आम्ही बीकेसीच्या ग्राउंडवरती मुंबईला हुज हु अशा 400 उद्योजक आणि कलाकारांना बोलवून केला, त्यातनं काही पैसे उभे राहिले. 1,001 कार्यक्रम आम्ही पुण्याच्या शिवसृष्टीच्या प्रांगणात केला, तिथे पुण्यातली मंडळी आणली, बोलवली, त्यांच्याकडनं काही निधी उभा केला. आणि 1,002 जाणता राजाचा कार्यक्रम लंडनच्या जवळ वेम्बली स्टेडियम मध्ये अनेक्स मध्ये आम्ही जाणता राजाचा कार्यक्रम इथनं जवळपास 45 कलाकार घेऊन जाऊन तिथे केला, त्यातनं काही निधी उभा केला. असे 60 कोटी रुपये उभे करून आम्ही हा पहिला टप्पा पूर्ण केला.
1: आणि श्रोते हो, या शिवसृष्टीचे पुढचेही टप्पे आता पूर्ण झालेले आहेत. आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोते हो, पुन्हा भेटूयात. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: सूचना:
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम शिवसृष्टी आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम शेळके अॅग्रो.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेळके अॅग्रो इंडस्ट्रीज प्रस्तुत आधुनिक शेतकऱ्याचा आधुनिक ट्रॅक्टर कुबोटा ट्रॅक्टर या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. शेळके अॅग्रो इंडस्ट्रीजचे बाबासाहेब शेळके आपल्या बरोबर आहेत. नमस्कार बाबासाहेब.
5: नमस्कार. रामकृष्ण हरी.
4: रामकृष्ण हरी. आता हा सगळ्यात मोठा खरीप हंगाम आहे आणि पेरणीची कामं सुरू होतील, मशागत झालेली आहे. तर या महिन्यामध्ये सगळ्यात जास्त पिकं कुठली घेतली जातात आणि त्यासाठी कुबोटाचे कोणकोणते ट्रॅक्टर्स उपलब्ध आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या ट्रॅक्टर्सवर शेतकरी बांधवांसाठी काही ऑफर्स आहेत का?
5: कसं आहे, जसा सीझन तशा ऑफर. ही तर शेळके अॅग्रो इंडस्ट्रीज आणि कुबोटा ट्रॅक्टरची खरेदी येते. तर मित्र शेतकरी बांधवांनो, आता आले हळदीची लागवड चालू आहे, टोमॅटो सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्याकडे लागवड झाली. तर सध्या तणाची समस्या काढण्यासाठी शेतकरी बांधव आता बऱ्यापैकी टोमॅटो लागवडीकरता मल्चिंग पेपरचा युज करत आहे. तर ह्या मल्चिंग पेपर करिता आपला छोटा ट्रॅक्टर चांगल्या पद्धतीने चालतो आणि ते बेड पण तयार होतात, त्यासोबत मल्चिंग पेपर्स पण होतात. तसेच हळदीची लागवड सुद्धा आता मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे बऱ्यापैकी शेतकरी बांधव हे आता मशीनीद्वारे आजच्या हळद पेरणीचे मशीन्स आलेले आहेत त्याद्वारे पेरणी करून काम करत आहेत. याकरता आपला 42-01 जो मॉडेल आहे, 42 HP ट्रॅक्टर हा बेस्ट ट्रॅक्टर आहे. आज काय आलेलं आहे की शेती ही केलीच पाहिजे. आज प्रत्येकाकडे आपल्या सातारा जिल्ह्याचा विचार करता आला तर हा जो पूर्व सातारा आहे त्यामध्ये मान, खटाव, फलटण येतात, तिकडे क्षेत्र भरपूर आहे, तिकडे ट्रॅक्टर. तर प्रत्येकाला ट्रॅक्टर ही गरज झालेली आहे. मोठा ट्रॅक्टर न घेण्याऐवजी 42 HP ट्रॅक्टर हा आपल्यासाठी एकदम योग्य आहे. हा नांगरट करतोय, पेरणी करतोय, तुमच्या रोटावेटरनं कामं करतोय, तुमचे खत वाहतुकीसाठी सुद्धा उपयोगी आहे. आणि ह्याच्यासाठी एकदम आपण ऑफर, एकदम बेस्ट ऑफर, या ट्रॅक्टरची किंमत आपले डिस्काउंट जाऊन 7,51,000 होती, तीच किंमत आम्ही आता खास या मे महिन्याकरिता 6,99,499 रुपये मध्ये आम्ही हा ट्रॅक्टर देत आहे. आणि एवढा सुंदर ये विथ ऍक्सेसरीज हा ट्रॅक्टर तुम्हाला मिळत आहे. आणि या ट्रॅक्टरचे याला सिंक्रोमेश गिअरबॉक्स आहे, 4 सिलेंडरचं इंजिन आहे, ताकद पण भरपूर आहे आणि 5 वर्षाची दमदार वॉरंटी आहे. तर शेतकरी बांधवांनो, आपण दुसऱ्याकडे जाणे करणे आणि डिझेलची बचत तर एकदम कमी आहे. 0 व्हायब्रेशन ट्रॅक्टर आहे. तुमच्या 5 वर्षात ट्रॅक्टरचे जेवढे पैसे आहेत तेवढे पैसे तुम्हाला फ्रीमध्ये परत मिळणार आहेत, म्हणजे फक्त या डिझेलच्या बचतीतूनच. आणि वॉरंटी म्हणाल तर स्पेअर पार्टची वॉरंटी, इंजिनची वॉरंटी, गिअरबॉक्सची वॉरंटी 5 वर्षापर्यंत आहे. त्यामुळे

0: आपण काळजी करण्याची कारणच नाही काही तुटू द्या म्हणून. दिस इज अ सुपर वॉरंटी, आपण सुपर वॉरंटी देत आहे, त्यामध्ये कुठलीही गोष्ट गेली तरी ती तुम्हाला 100% रिप्लेस होणार आहे, ते लक्षात घ्या. यामध्ये काही जे नियम अटी असतात ते आपल्याला आम्ही जेव्हा डिलिव्हरी घेतो त्यावेळेस आम्ही ग्राहकांना समजावून सांगतो. तर अशा पद्धतीचे हे ट्रॅक्टर्स आहेत. तसेच आता पेरणीचा सीझन चालू होईल त्याकरता छोटे ट्रॅक्टर 21 HP, 24 HP, 27 HP याच्यावर आपल्याकडे पेरणी यंत्र फ्रीची ऑफर आहे. आपण पेरणी यंत्र मोफत देत आहोत आणि या पेरणी यंत्राद्वारे आपण आपल्या येणाऱ्या सीझनमध्ये सोयाबीन असेल, घेवडा असेल, तुमच्या सगळ्या गोष्टींमध्ये पेरणीला हा एकदम उत्तम पर्याय असा हा आपले ट्रॅक्टर्स आहेत.
1: खूप छान ऑफर्स आहेत. तेव्हा शेतकरी बांधवांनो, या महिन्यामध्ये जेव्हा तुम्ही नांगरणीची कामं करणार आहात, पेरणीची कामं करणार आहात, यासाठी 42 HP ट्रॅक्टर कुबोटाचा तुम्हाला मिळणार आहे शेळके अॅग्रो इंडस्ट्रीजमध्ये. आणि त्यासाठी मे महिन्यात एक खास ऑफर आहे. या ट्रॅक्टरची एक शोरूम प्राईस कमीत कमी करून फक्त 6,99,499 रुपये इतकी आणलेली आहे. तेव्हा या ऑफरचा जरूर लाभ घ्या. या ट्रॅक्टरवरती 5 वर्षाची वॉरंटी आहे आणि कमी डिझेल घेतो त्यामुळे तुमची जवळजवळ 15-20% डिझेलची बचत होणार आहे. याचबरोबर 21 HP, 24 HP आणि 27 HP कुबोटा ट्रॅक्टरवरती पेरणी यंत्र फ्री आहे. तेव्हा या सगळ्या ऑफर्सचा जरूर लाभ घ्या आणि कुबोटा ट्रॅक्टरच्या अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा शेळके अॅग्रो इंडस्ट्रीज, सातारा, फलटण, कराड, वडूज, दहिवडी, शिरवळ, नवा रस्ता, पाटण इथे. संपर्क 98-220-695-29, 98-220-695-29, 9822-069529. पुन्हा भेटूयात शेळके अॅग्रो इंडस्ट्रीज प्रस्तुत आधुनिक शेतकऱ्याचा आधुनिक ट्रॅक्टर कुबोटा ट्रॅक्टर या कार्यक्रमात बाबासाहेब शेळके यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम शेळके अॅग्रो आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

0: अशाच खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर अधिक मासाचे आहेर घर,
1: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट।
0: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच सातारा।
2: रोज रोज हवे हवे
3: ताजे ताजे नवे नवे
2: हेल्दी बाइट हॅपी लाइफ रुची अँब्रोसिया।
4: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने।
5: अधिक मास अधिक पारदर्शकता म्हसवडकर सराफ मध्ये। जसा कॅरेट नुसार सोन्याचा भाव तसा प्युरिटी नुसार चांदीचा भाव। चांदीच्या वस्तू हॉलमार्किंग सह, मग अधिक मासात अधिक फायदा। तेव्हा अधिक मासासाठी चांदीच्या वस्तूंची खरेदी फक्त म्हसवडकर सराफ मध्ये। म्हसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा।
1: रांगोळे शेगडी फेस्टिवल, ज्योती कंपनीच्या मल्टी बर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप स्टील अशा भारी भारी शेगड्या।
6: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट सोबत बजाज फायनान्स सुद्धा।
1: मेसर्स आवा आंदोबा रांगोळे, सिटी पोस्टा समोर, सातारा। अधिक मासाच्या तयारीसाठी तयार श्री वर्धमान ज्वेलर्स NX। चांदीची जोडवी, पैंजण, तांब्या भांड, ताटवाटी, चेन, अंगठी, ब्रेसलेट असं 101 अधिक मासाचं चांदीचं वाण। वाणाच्या खरेदीवर हमखास भेट वस्तू।
6: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, मुख्य शाखा सम्राट गणपती चौक, सातारा। शाखा नंबर 2, पंचमुखी गणपती समोर, सातारा।
1: क्षण अधिक मासाचे, खास चंदेरी वाणांचे। श्री वर्धमान ज्वेलर्स NX।
7: 109 इन्फंट्री बटालियन TA तर्फे छत्रपती श्री अभय सिंह राजे भोसले सांस्कृतिक भवन शेंद्रे फाटा सातारा येथे शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यातील 5,000 माजी सैनिकांसाठी महामेळावा आयोजित केला आहे।
8: या मेळाव्यामध्ये वीर नारी, वीर माता व भूतपूर्व सैनिकाच्या समस्याचे निवारण केले जाईल। तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा ही विनंती।
9: आला अधिक महिना मास सोन्या चांदी

0: खरेदीसाठी खास
1: आदेशवर ज्वेलर्स अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव
0: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी पाटली
1: आकर्षक मिनी गंठन फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी पायल ताटवाटी ताम्हण आणि बरंच काही जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव
0: आदेशवर ज्वेलर्स सदाशिव पेठ सातारा
2: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. आता प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं रमेश शाणवकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं दशरथ पुजारी यांचं. कार्यक्रमात आता आशा भोसले यांच्या स्वरात मपाम भावे यांचं गीत. संगीत अनिल अरुण यांचं आहे.

आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच आजचा सुगम संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 8 वाजता आहेत. आता काही क्षणात समाचार प्रभात हे दिल्ली केंद्राचं हिंदीतील बातमीपत्र.

0: सरकार का आदेश, सभी मदरसों में अब वंदे मातरम गाना अनिवार्य है। हिंदुस्तान ने पुलवामा आतंकी हमले के साजिशकर्ता की मौत का समाचार दिया है। पत्र लिखता है, पीओके में अज्ञात हमलावरों ने गोली मारकर ढेर किया, पुलवामा हमले का सूत्रधार मारा गया। अमर उजाला ने केंद्रीय मंत्रिपरिषद की अहम बैठक में लिए गए निर्णयों पर समाचार दिया है। सरकारी कामकाज में लेट लतीफी पर पीएम सख्त, मंत्रियों को तेजी से परिणाम देने का अल्टीमेटम, मंत्रालयों और नीति आयोग ने पेश की कार्ययोजना। 35 शहरों में रात का पारा 30 पार, दिल्ली में 14 साल का रिकॉर्ड टूटा, दैनिक भास्कर की सुर्खी है। पंजाब केसरी लिखता है, हीट स्ट्रोक का कहर, दो मरीज अस्पताल में भर्ती। नवभारत टाइम्स ने अपने संपादकीय पन्ने पर हंता वायरस पर लेख प्रकाशित किया है। शीर्षक है, वायरस कहीं आतंकी न बन जाए, कोरोना और हंता वायरस ने बढ़ाई तकनीकी विकास के गलत इस्तेमाल की चिंता। संपादक लिखता है, दुनिया को अब फिक्र सता रही है कि आने वाले दिनों में कहीं आतंकी संगठन वायरसों का इस्तेमाल न करने लगे।
1: धन्यवाद वैष्णवी। और अंत में मुख्य समाचार एक बार फिर। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नई दिल्ली में साइप्रस के राष्ट्रपति के साथ वार्ता करेंगे। नई दिल्ली में 1 जून को आयोजित होने वाला पहला अंतर्राष्ट्रीय बिग कैट अलायंस शिखर सम्मेलन स्थगित। रेलवे ने यात्रियों से सतर्क रहने और रेलवे परिसर में किसी भी संदिग्ध गतिविधि या व्यक्ति की सूचना तुरंत हेल्पलाइन नंबर 139 पर देने को कहा। पुलवामा आतंकी हमले के एक मास्टरमाइंड हमजा बुरहान को पाकिस्तान के कब्जे वाले जम्मू कश्मीर में अज्ञात हमलावरों ने मार गिराया। और आईपीएल क्रिकेट में गुजरात टाइटंस ने चेन्नई सुपर किंग्स को 89 रन से हराया। इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
2: आकाशवाणी एफएम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे। सकाळचे 8:15 होत आहेत। आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची।
3: गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी आहे तडफदार तनया आणि तुम्ही ऐकत आहात
4: ओळख बाजारपेठेची। इथं भरपूर काही नवे नवे नवे नवे
3: फ्रेंड्स, फिजिओथेरपी म्हणजे शरीरातील वेदना, जडपणा किंवा हालचालींमध्ये येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी केली जाणारी उपचार पद्धती। या उपचार पद्धतीत औषधांपेक्षा शरीराच्या हालचाली, व्यायाम आणि नैसर्गिक उपचारांवर अधिक भर दिला जातो। फिजिओथेरपीमुळे शरीराची ताकद वाढते, स्नायू लवचिक बनतात आणि सांध्यांची हालचाल सुधारते। नियमित आणि योग्य पद्धतीनं फिजिओथेरपी केल्यास वेदना कमी होतात, हालचाल सुलभ होते आणि व्यक्ती पुन्हा आत्मविश्वासानं सामान्य जीवन जगू शकते। अनेकदा लहान वयात नवजात बालकांना काही आजार होतात आणि वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांना पुढे अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो। त्यापैकीच एक आजार म्हणजे सेरेब्रल पाल्सी। आजच्या भागात आपण सातारच्या राजलक्ष्मी टॉकीज समोर लाहोटी प्राईड इथे असणाऱ्या दीपज्योती फिजिओथेरपीच्या डॉक्टर मनोज कुमार कांबळे सरांकडून याच आजाराविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत। नमस्ते डॉक्टर।
5: नमस्ते
3: डॉक्टर। आजच्या भागात आपण सेरेब्रल पाल्सी या आजाराबद्दल बोलणार आहोत, तर नक्की काय आहे हा आजार आणि कसा होतो?
5: सेरेब्रल पाल्सी हा आजार शक्यतो लहान मुलांमध्ये आढळतो। बाळ जन्माला येते वेळी काही अडचणी उद्भवल्यास, उदाहरणार्थ बाळ गुदमरणे, वेळेपूर्वी बाळाचा जन्म होणे किंवा जन्मल्यानंतर बाळाच्या मेंदूला ताप येणे, सूज येणे, मार लागणे, कावीळ होणे अशा कारणांमुळे मुलांची बौद्धिक वाढ व क्षमता यावर परिणाम होऊन सेरेब्रल पाल्सी हा आजार होतो। काही अंशी जेनेटिक डिसऑर्डरमुळे सुद्धा हा आजार उद्भवतो।
3: ओके डॉक्टर, या आजाराची लक्षणं काय असतात?
5: आपल्या बाळाला सेरेब्रल पाल्सी हा आजार झालाय हे कळायलाच पालकांना बराच वेळ जातो। या आजाराचा प्रामुख्याने मुलांच्या बौद्धिक तसेच शारीरिक वाढीवर परिणाम होतो। यालाच आपण डिलेड माइलस्टोन्स असे संबोधतो। हातपाय कडक होणे, चालता रांगता न येणे, शारीरिक हालचाल करण्यास अडथळा निर्माण होणे अशी लक्षणे दिसतात। अशा मुलांमध्ये व्हॅरस डिफॉर्मिटी, व्हॅल्गस डिफॉर्मिटी यांसारख्या स्ट्रक्चरल डिफॉर्मिटी तयार होतात। हातापायाला येणाऱ्या कडकपणामुळे हात व पायांची वाढ तिरकी होऊ लागते।
3: बापरे सर, यावर आपल्याकडे कोणते उपचार केले जातात?
5: सेरेब्रल पाल्सी असलेल्या मुलांसाठी फिजिओथेरपी अत्यंत महत्वाची आहे, कारण ती मुलांच्या हालचाली सुधारण्यास आणि स्वावलंबन वाढवण्यास मदत करते। फिजिओथेरपीमुळे स्नायूंचा कडकपणा कमी होतो, सांध्यांची लवचिकता वाढते आणि योग्य हालचालींचा सराव होतो। नियमित व्यायामामुळे बसणे, उभे राहणे, चालणे आणि तोल सांभाळणे यासारख्या मूलभूत कौशल्यांचा विकास होतो।

0: केल्यामुळे शरीरातील व्यंग टाळण्यास मदत मिळते आणि भविष्यात होणाऱ्या वेदना व गुंतागुंती कमी होतात. तसेच सतत वाकडे बसणे, झोपणे यामुळे हातापायाला येणारा वाकडेपणा सुद्धा टाळता येतो.
1: अच्छा.
0: वाढत्या वयामुळे दुर्लक्ष केल्यास अशा मुलांच्या हाडांमध्ये सुद्धा वाकडेपणा येतो. अशा केसेसमध्ये रिकव्हरी अवघड होऊन जाते. अशा वेळी टेंडन रिलीज ऑपरेशन करून तदनंतर पेशंटला स्प्लिंट्स उपलब्ध करून दिले जातात. तसेच ऍडव्हान्स फिजिओथेरपी जसं की मॅट्रिक्स, गिगर, स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस, ट्रेडमिल अशा प्रणालींचा वापर करून मुलांना नॉर्मल चालण्यास मदत केली जाते. जेवढे

0: नुसार काही विशिष्ट थेरपी केल्या जातात का?
1: होय, जसं की न्यूरो डेव्हलपमेंट थेरपी प्रामुख्याने स्पास्टिक प्रकारच्या सेरेब्रल पाल्सी असलेल्या मुलांमध्ये केली जाते. तसेच काही मुलांना गिगर स्टिम्युलेशन्स, मॅट्रिक्स थेरपी, वेट ट्रेनिंग यांसारख्या ट्रीटमेंट दिल्या जातात. लवकर आणि सातत्यपूर्ण फिजिओथेरपीमुळे मुलांचा शारीरिक विकास अधिक चांगल्या प्रकारे घडू शकतो.
0: दॅट्स ग्रेट डॉक्टर, आज खूपच महत्वाची माहिती तुमच्याकडून मिळाली. मी माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये नक्की ही माहिती शेअर करेन. मला तुमचा नंबर देता का?
1: हो नक्कीच, 9665203702.
0: 9665203702. थँक यू सो मच डॉक्टर. सो फ्रेंड्स, तडफदार तनयाचा सल्ला असा की तुमच्या घरातही कोणी सेरेब्रल पाल्सी किंवा यासारख्या कोणत्याही अन्य हाडांच्या आजारांनी त्रस्त असेल तर आजच सातारच्या राजलक्ष्मी टॉकीज समोर लाहोटी प्राईड येथे असणाऱ्या दीपज्योती फिजिओथेरपीला अवश्य भेट द्या. आणि आपण बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
3: आला अधिक महिना मास सोन्या चांदीच्या खरेदीसाठी खास
4: आदेशवर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
3: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपारिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
4: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
3: आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
5: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
6: देत आहे 18 महिने मुदतीची
5: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
6: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
5: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
6: संपर्क 84082993994. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
5: नियम आणि अटी लागू.
7: सातारकर रसिकांना एकांकिका बघण्याची सुवर्ण संधी.
8: दादा महाराज करंडक एकांकिका स्पर्धा 2026.
7: राज्यभरातील कलाकार सादर करणार भन्नाट कथा आणि मनोरंजनाची धमाल.
8: दिनांक 22, 23, 24 मे. स्थळ श्री शाहू कला मंदिर सातारा. सकाळी 11 ते रात्री 10 पर्यंत. परिवारासोबत नक्की या.
7: प्रवेश विनामूल्य.
8: आयोजक सातारा नगर परिषद सातारा.
9: 109 इन्फंट्री बटालियन TA तर्फे छत्रपती श्री अभय सिंह राजे भोसले सांस्कृतिक भवन शेंद्रे फाटा सातारा येथे शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यातील 5,000 माजी सैनिकांसाठी महामेळावा आयोजित केला आहे.
10: या मेळाव्यामध्ये वीर नारी, वीर माता व भूतपूर्व सैनिकाच्या समस्याचे निवारण केले जाईल. तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा ही विनंती.
11: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 07969999827.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळची 8:25 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम विमोहन हर्बल केअर.
1: मंदार, तू मोबाईल बाजूला ठेव बरं, जरा जा खाली खेळायला मित्रांबरोबर. आले आले आले. अगं सुधा,
2: हाय रमा, येऊ का?
1: हा, जशी नवीनच ओळख झाली नाही का ग आपली, ये ना ग.
2: अगं आज थोडा निवांत वेळ मिळाला म्हटलं यावं तुझ्याकडे.
1: नशीबच आमचं, गेले 2-3 दिवस होतीस कुठे?
2: मुंबईला टेबल टेनिसच्या इंटर स्कूल कॉम्पिटिशन्स होत्या, त्यामुळे स्वराला घेऊन मुंबईला गेले होते. कालच रात्री परत आलो बघ.
1: फारच मस्त खेळते हा स्वरा, कष्टही खूप घेते.
2: पुढे जाऊन भारताकडून इंटरनॅशनल लेवलवर खेळायचं स्वप्न आहे तिचं.
1: या वयात मुलं किती पुढचा विचार करतात, आणि आपल्या लहानपणी
2: बावळट होतो आपण.
1: खरंय ग. पण अगं 10 दिवसापूर्वी स्वरा हैदराबादला पण गेली होती ना शाळेकडून?
2: हो, आणि आता पुढच्या आठवड्यात पुण्याला.
1: बापरे, कसं जमतं ग तिला एवढा सतत प्रवास, मॅचेस, अभ्यास सगळं करूनही नेहमी फ्रेश दिसते.
2: याचं बरंच श्रेय विमोहन नॅचरलच्या न्यूट्रीरिचला जातं.
1: विमोहन न्यूट्रीरिच म्हणजे?
2: अगं रिच नॅचरल न्यूट्रिशन फॉर एंटायर फॅमिली. बदामाचं पोषण, नॅचरल एनर्जी,
1: शक्तिवर्धक पावडर आहे ना.
2: दर्जेदार नैसर्गिक प्रोटीनचा उत्तम पर्याय. दिवसातून 2 वेळा, सकाळ आणि संध्याकाळ 1 चमचा दुधातून देते.
1: वा, म्हणजे स्वराच्या उत्साहाचं आणि एनर्जीचं रहस्यच आहे की हे.
2: अगदी बरोबर बोललीस रमा. वाढीच्या वयातील मुलांमध्ये स्नायू बळकट होतात, शरीराच्या योग्य वाढीसाठी अगदी उपयोगी, उत्तम पोषक आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.
1: कुठल्या फ्लेवर मध्ये आहे ग?
2: स्पेशल बदाम आणि स्वादिष्ट चॉकलेट अशा 2 फ्लेवर मध्ये उपलब्ध आहे बघ.
1: अरे वा, चॉकलेट म्हणल्यावर आमच्या मंदारलाही आवडेल, नाहीतर इतके नखरे असतात ना ग त्याचे.
2: उद्यापासूनच दे मग, म्हणजे नियमित घेतल्याने मंदार फ्रेश राहील आणि स्टॅमिना पण वाढेल त्याचा.
1: हो हो, असंच करते मी. पण मिळेल कुठे ग?
2: मेडिकल स्टोअर, मॉल, सगळीकडे उपलब्ध आहे. आणि शिवाय 96-233-55-987 किंवा 98-90-760-276 या नंबरवर फोन कर, फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध आहे.
1: ए परत नंबर सांग ना.
2: हो सांगते की, घे 96-233-55-987 आणि 98-90-760-276.
1: लगेच फोन करते आणि उद्यापासूनच सकाळ संध्याकाळ दुधासोबत 1-1 चमचा द्यायला सुरुवात करते.
2: आणि हो, फक्त मंदारच नाही हा, तर मंदारचे आजी आजोबा, मंदारचे बाबा आणि तुझ्यासाठी देखील अत्यंत उपयोगी आहे.
1: काय सांगतेस, म्हणजे आम्हाला सर्वांनाही याचा फायदा आहे तर.
2: हो अगं रमा, दगदगीच्या दिनक्रमात महिलांना एनर्जी बुस्टर म्हणून काही नको का? मंदारच्या आजी आजोबांना रोज दुधासोबत दिलंस की त्यांची तब्येतही ठणठणीत राहायला मदत होते की नाही बघ.
1: अगं सुधा, त्यांना डायबिटीस आहे ग.
2: अगं यात साखर नाही, त्यामुळे डायबिटीस असेल तरीही विमोहन न्यूट्रिरिच द्यायला काहीच हरकत नाही. शिवाय आजारपणानंतर येणारा थकवा घालवण्यासाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त. म्हणूनच रिच नॅचरल न्यूट्रिशन फॉर एंटायर फॅमिली असं म्हणतात.
1: सुधा, अगं अजून एक महत्वाचं, माझी बहीण गर्भवती आहे तर तिला हे विमोहनचं?
2: हो अगदीच, गर्भिणी महिला, स्तनदा माता यांच्यासाठी जेव्हा एक्स्ट्रा न्यूट्रिशन स्पेशल केअरची आवश्यकता असते तेव्हा न्यूट्रीरिच म्हणजे वरदानच.
1: संपूर्ण कुटुंबाच्या उत्तम आरोग्यासाठी घरात विमोहनचं न्यूट्रीरिच हवंच.
2: बरोबर. बर चल निघते बाई, पुढच्या कॉम्पिटिशनच्या प्रॅक्टिसला जायचंय स्वराला, तिला सोडायला जायचंय. चल येते ग.
1: अच्छा चला, आता उद्यापासूनच मंदारला विमोहनचे न्यूट्रीरिच द्यायला सुरुवात करते, म्हणजे तो मित्रांबरोबर खाली खेळायला जाईल आणि त्याचं हे मोबाईलचं वेळ निघून जाईल.
3: विमोहनचे न्यूट्रीरिच, रिच नॅचरल न्यूट्रिशियन फॉर एंटायर फॅमिली. तरुण मुलं मुली, गर्भवती महिला, 40-ची महिला, लहान मुलं मुली, वयस्कर व्यक्तींसाठी.

साठी आणि डायबिटीस असणाऱ्यांसाठी सुद्धा नॅचरल एनर्जी बूस्टर म्हणजे विमोहनचे न्यूट्रीरिच. संपर्क 96233 55987 किंवा 98907 276.

ग्राहक केंद्रित कार्यक्रम विमोहन हर्बल केअर आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 8:30 होत आहेत. काही क्षणातच मराठी राष्ट्रीय बातमीपत्र

आकाशवाणी प्रशांत जाधव आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्टोडौलाइड्स यांच्यात आज नवी दिल्लीत चर्चा. रेल्वे सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि सीसीटीव्हीचा वापर वाढवणार रेल्वे मंत्रालयाची घोषणा. पश्चिम बंगालमधील आरजी रुग्णालय दुष्कर्म प्रकरणी सीबीआयच्या विशेष तपास पथकाची स्थापना. पुण्याच्या गिरीप्रेमींनी सर्वोच्च एव्हरेस्ट शिखरावर पुन्हा एकदा फडकवला तिरंगा. आणि देशाच्या विविध राज्यांमध्ये आज उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्टोडौलाइड्स यांच्याशी चर्चा करणार आहेत. दोन्ही नेते परस्पर हिताच्या विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत चर्चा करतील. या क्षेत्रांमध्ये व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोपक्रम आणि संशोधन यांचा समावेश आहे. बैठकीनंतर अनेक महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची अपेक्षा आहे. ख्रिस्टोडौलाइड्स राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची देखील भेट घेणार आहेत. भारत आणि सायप्रस यांच्यात दीर्घकाळापासून मैत्रीपूर्ण आणि विश्वासार्ह संबंध आहेत. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात दोन्ही देशातील राजनैतिक संबंधांना 65 वर्ष पूर्ण होणार आहेत. दरम्यान सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात येऊन गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरममध्ये ते काल बोलत होते. भारतीय उद्योगांना केवळ युरोपातच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस ख्रिस्टोडौलाइड्स यांनी यावेळी दिली. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणा देखील त्यांनी केली. यावेळी दोन्ही देशांमधल्या उद्योग संस्था आणि कंपन्यांमध्ये 6 सामंजस्य करार करण्यात आले. रेल्वेच्या पायाभूत सुविधा आणि कामकाजाला लक्ष्य करणाऱ्या अलीकडील काही घटनांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयानं प्रवाशांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. रेल्वेच्या आवारात कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा व्यक्ती आढळल्यास त्याची माहिती त्वरित हेल्पलाइन क्रमांक 139 वर द्यावी असं रेल्वे प्रशासनानं म्हटलं आहे. नवी दिल्लीतल्या रेल भवन इथं काल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठकीनंतर हे आवाहन करण्यात आलं. अलीकडे घडलेल्या काही घटना आणि आगीच्या काही घटनांमागे समाजकंटकांचा सहभाग असल्याचं प्राथमिक तपासात निदर्शनास आलं आहे. रेल्वे सुरक्षा दल या घटनांचा तपास करत आहे. प्रवासी, रेल्वेगाड्या, रेल्वे स्थानकं आणि संपूर्ण रेल्वे जाळ्याची सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी रेल्वे प्रशासन कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि सीसीटीव्ही प्रणालींसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवत असल्याचं रेल्वे विभागानं सांगितलं. हा उपक्रम मोहीम स्वरूपात राबवला जात असून यामध्ये गुप्तचर माहिती संकलनाची क्षमता सुधारण्यावर विशेष भर दिला जात आहे. येत्या 1 जून रोजी नवी दिल्लीत होणारी आयबीसीए म्हणजेच पहिली इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स शिखर परिषद पुढे ढकलण्यात आली आहे. या शिखर परिषदेत सहभागी देश आणि हितधारकांशी सल्लामसलत केल्यानंतर शिखर परिषदेच्या नवीन तारखा जाहीर केल्या जातील असं पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबट्या, चित्ता, जाग्वार आणि प्युमा यांच्या संवर्धनासाठी आयबी

0: सीएस सुरू करण्यात आलं असून आयबीसीची स्थापना भारत सरकारनं 2024 पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण या मध्यवर्ती संस्थेमार्फत केली. कोलकाता उच्च न्यायालयानं आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. 3 सदस्यांच्या या विशेष तपास पथकाचं नेतृत्व केंद्रीय अन्वेषण विभागाच्या पूर्व विभागाचे सहसंचालक करतील. न्यायालयानं या पथकाला 25 जूनपर्यंत आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. पीडितेच्या कुटुंबियांनी पुराव्यांशी छेडछाड झाल्याचा आणि वस्तुस्थिती दडपली गेल्याचा वारंवार आरोप केल्यानंतर न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. भारताला जितकी ऊर्जा खरेदी करण्याची इच्छा असेल तितकी ऊर्जा विकण्यास अमेरिका तयार आहे असं प्रतिपादन अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी केलं आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे ऊर्जेच्या वाढत्या किमतींचा भारतावर होत असलेल्या परिणामांबद्दल विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे विधान केलं. स्वीडन आणि भारताच्या दौऱ्यावर निघण्यापूर्वी मियामी इथं पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. भारत हा आपला एक उत्तम भागीदार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रुबिओ उद्यापासून 26 मे पर्यंत भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. क्वाड गटाची बैठक या महिन्याच्या 26 तारखेला आयोजित आहे. या बैठकीला रुबिओ, ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री पेनी वोंग आणि जपानचे परराष्ट्रमंत्री मोतेगी तोशिमित्सू उपस्थित राहणार असून भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुण्यातील गिरीप्रेमी संस्थेच्या सदस्यांनी आणखी एकदा माउंट एव्हरेस्टवर चढाई पूर्ण केली असून या सर्वोच्च शिखरावर काल सकाळी तिरंगा फडकवला. विवेक शिवडे, मिहिर जाधव, अखिल काटकर या गिरीप्रेमीच्या सदस्यांना उर्जेन शेर्पा आणि लक्पा शेर्पा यांनी सहकार्य केलं. गिरीप्रेमीच्या सदस्यांनी आतापर्यंत 4 वेळा एव्हरेस्ट शिखर यशस्वीपणे सर केलं आहे. याविषयी गिरीप्रेमीचे उमेश झिरपे एव्हरेस्ट इथल्या बेस कॅम्पवरून आकाशवाणीला अधिक माहिती देताना म्हणाले,
1: गिरीप्रेमी एव्हरेस्ट 2026 या मोहिमेचा नेता एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवरून आपल्याशी संवाद साधत आहे. आज सकाळी 5:45 गिरीप्रेमीच्या 3 गिर्यारोहकांनी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टवरती भारताचा तिरंगा आणि महाराष्ट्राचा भगवा फडकवला. ही एक खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. संपूर्ण महाराष्ट्रवासियांसाठी, संपूर्ण देशवासियांसाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे. या अत्यंत खडतर मोहिमेमध्ये या 3 गिर्यारोहकांनी खूप चांगली कामगिरी करून आज शिखर माथ्यावरती पोहोचण्यात यश मिळवलं. या मोहिमेसाठी मदत करणाऱ्या सर्व देणगीदारांचे, सर्व गिरीप्रेमींचे, हितचिंतकांचे मी मनापासून आभार मानतो.
0: 2019 पुलवामा दहशतवादी हल्ल्यामागील प्रमुख सूत्रधारांपैकी एक मानला जाणारा हमजा बुरहान हा काल पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये काही अज्ञात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात ठार झाला. पुलवामा हल्ल्यानंतर तो पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिक्षक असल्याचं सांगून लपून राहत होता. हल्लेखोरांनी अगदी जवळून त्याच्यावर गोळ्या झाडल्या. बुरहानच्या डोक्यात 3 गोळ्या लागल्याचं पोलिसांनी पत्रकारांना सांगितलं. पोलिसांनी या हल्ल्याप्रकरणी एका संशयिताला अटक केल्याचा आणि हल्ल्यात वापरलेलं शस्त्र जप्त केल्याचाही दावा केला आहे. हमजा बुरहान पाकिस्तानमधील अलबद्र या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता आणि या संघटनेच्या दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक रसद पुरवत होता. 2019 झालेल्या पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफच्या 40+ जवानांना वीरमरण आलं होतं. कान चित्रपट महोत्सवात काल जगातील पहिला पूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार करण्यात आलेला चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. हेल ग्राइंड असं नाव असलेला हा 95 मिनिटांचा चित्रपट 15 जणांनी मिळून केवळ 14 दिवसात आणि अंदाजे 5 लाख अमेरिकन डॉलरच्या खर्चात तयार केला आहे. भारताच्या चांद्रयान 3 या चांद्र मोहिमेला अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिक्स अँड एस्ट्रॉनॉटिक्सकडून 2026 गॉडार्ड एस्ट्रॉनॉटिक्स पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे. अमेरिकेतील भारताचे राजदूत विनय क्वात्रा यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या वतीनं हा पुरस्कार स्वीकारला. 23 ऑगस्ट 2023 चांद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करणारे पहिलेच अंतराळयान ठरले. चंद्राचा हा दक्षिण ध्रुव प्रदेश वैज्ञानिक आणि सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानला जातो आणि यापूर्वी कधीही या प्रदेशाचे पृष्ठभागावरील स्तरावर संशोधन करण्यात आले नव्हते. आयपीएल क्रिकेटमध्ये काल रात्री अहमदाबाद इथं झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं चेन्नई सुपर किंग्सचा 89 धावांनी पराभव केला. गुजरात टायटन्सनं दिलेल्या 230 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सचा संघ 140 धावांवर बाद झाला. मोहम्मद सिराजला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. आज हैदराबाद इथं सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. संपूर्ण उत्तर प्रदेशात सध्या तीव्र उष्णतेची लाट आहे. बांदा जिल्ह्यातील देशातील सर्वाधिक 47.6

0: अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाराष्ट्रात विदर्भात देखील बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. काल वर्धा इथं 47.1 सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवलं गेलं. भारतीय हवामान विभागाने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि विदर्भात आज उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा दिला आहे. दिल्ली, हरियाणा, पंजाब, बिहार, राजस्थान, तेलंगणा आणि ओडिशासह अनेक राज्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. तर ईशान्येकडील राज्यांमध्ये आणि कर्नाटकमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्टोडायलॉइड्स यांच्यात आज नवी दिल्लीत चर्चा. रेल्वे सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि सीसीटीव्हीचा वापर वाढवणार रेल्वे मंत्रालयाची घोषणा. पश्चिम बंगालमधील आरजी रुग्णालय दुष्कर्म प्रकरणी सीबीआयच्या विशेष तपास पथकाची स्थापना. पुण्याच्या गिरीप्रेमींनी सर्वोच्च एव्हरेस्ट शिखरावर पुन्हा एकदा फडकवला तिरंगा. आणि देशाच्या विविध राज्यांमध्ये आज उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 8:40 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं अमित राज, आदर्श शिंदे, वैशाली सामंत आणि मुग्धा कराडे यांना. हे गीत होतं क्षितिज पटवर्धन यांचं, संगीत अमित राज.

0: यांनी दिलं होतं आणि चित्रपट होता झिम्मा 2.
1: शरद, अरे गपगप का झालायस? कसला विचार करतोय?
2: बाबांची कावीळ उतरतच नाही, पोटात पाणी बी झालंय. जवळपास कुठं खात्रीशीर उपचार होईल का याचा विचार करतोय, पण काय बी कळना झालं.
3: अहो, फॅटी लिव्हर, लिव्हर सिरोसिस, जलोदर अर्थात असायटिस यासाठी संपूर्ण लिव्हर केअर तर आहेच, परंतु दूषित अन्न पाणी, ऑटो इम्युन, अतिमद्य सेवन, मधुमेह यामुळे उद्भवणारी कावीळ, रक्तातील कावीळ आणि स्त्रियांमध्ये होणारी विशेष कावीळ या सर्वांसाठी परिपूर्ण तपासण्या आणि योग्य उपचार मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर मध्ये. अगदी विश्वासाने तुम्ही तिथे जा आणि उपचार घ्या. मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा कोरेगाव रोड, सातारा. संकेतस्थळ www.meenakshimultispeciality.com.
4: आपले डेझर्ट तर आलं आहे, पण आपली चॅम्पियन नाही आली अजून.
5: बिल भरायच्या आधी तरी येईल ना.
4: सगळं काय चाललंय?
5: बिल बनतंय.
4: चल तुझं कार्ड दे, पिन दे.
6: आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. ही खाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

0: अशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: काय ग, 12वी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल?
2: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार.
1: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय.
2: रे, शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना.
1: अगं, BBA BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
2: हो ना, शिवाय पुढे MBA MPhil आणि PhD ची सोयही.
1: मी पण ऐकलंय IIM धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक.
2: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट, जवळ तर आहे वरिये मध्ये.
3: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराव ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराव ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

अभय जोधपूरकर, अमिता घोगरी आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं प्रशांत मतपुअर यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता खुर्ची आणि या गीताला संगीत दिलं होतं अभिषेक काटे यांनी. मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता यानंतर आपण ऐकणार आहोत तो नाच ग घुमा या चित्रपटासाठी वैशाली सामंत आणि अवधूत गुप्ते यांना. हे गीत आहे परेश मोकाशी यांचं आणि संगीत दिलंय तन्मय भिडे यांनी.

नाचगं घुमा चित्रपटासाठी वैशाली सामंत आणि अवधूत गुप्ते यांना आपण ऐकलं. गीत होतं परेश मोकाशी यांचं आणि संगीत दिलं होतं तन्मय भिडे यांनी. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत स्कूल कॉलेज आणि लाईफ या चित्रपटासाठी पंकज पडघन आणि सौरभ साळुंके यांना. गीत आहे विजय मुळगुंद यांचं, संगीत दिलंय पंकज पडघन यांनी.

या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. आकाशवाणी सातारा केंद्र, सकाळचे 9:30 होत आहेत. आता हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

अनुराधा पौडवाल आणि इंद्रजित यांच्या स्वरातलं देव कोहली यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं नरेश शर्मा यांचं आणि चित्रपट होता बेटा. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची। आला पगार? आता नवीन झुमके?
2: नाही, आधी बचत।
1: आधी झुमके? ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री।
3: पण त्या झुमक्यांचं काय?
1: जातेस की देऊ इंजेक्शन।
4: आरबीआय सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा।
5: शरद, अरे गपगप का झालायस? कसला विचार करतोयस?
6: बाबांची कावीळ उतरतच नाही, पोटात पाणी बी झालंय। जवळपास कुठं खात्रीशीर उपचार होईल का याचा विचार करतोय, पण काय बी कळना झालं।
7: अहो, फॅटी लिव्हर, लिव्हर सिरोसिस, जलोदर अर्थात असायटिस, यासाठी संपूर्ण लिव्हर केअर तर आहेच, परंतु दूषित अन्न पाणी, ऑटो इम्युन, अतिमद्य सेवन, मधुमेह यामुळे उद्भवणारी कावीळ, रक्तातील कावीळ आणि स्त्रियांमध्ये होणारी विशेष कावीळ, या सर्वांसाठी परिपूर्ण तपासण्या आणि योग्य उपचार मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर मध्ये। अगदी विश्वासाने तुम्ही तिथे जा आणि उपचार घ्या। मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा कोरेगाव रोड, सातारा। संकेतस्थळ www.meenakshimultispeciality.com।
8: काय गं, बारावी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल?
9: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त बीबीए किंवा बीसीए करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार।
8: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय।
9: रय शिक्षण संस्थेच्या केबीपी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना।
8: अगं, बीबीए, बीसीए अनुभवी आणि पीएचडी पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
9: हो ना, शिवाय पुढे एमबीए, एमफिल आणि पीएचडीची सोयही।
8: मी पण ऐकलंय आयआयएमच्या धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि पीएचडी पदवीधर शिक्षक।
9: बघून येऊया का लगेच केबीपी इन्स्टिट्यूट, जवळ तर आहे वरिये मध्ये।
10: नाकाचं हाड वाढलंय,
11: लिव्हरचा आकार वाढलाय,
10: साखर नियंत्रणात राहत नाही,
11: गुडघ्यात पाणी झालंय।
10: अनुभवी, दर्जेदार, खात्रीदायक उपचारांसाठी विश्वसनीय नाव
12: आर्यलो, कल्याण इस्टेट, जिल्हा परिषदेसमोर, सातारा। 98 220 218 28।
13: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास। या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या। चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट। ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून। टोल फ्री नंबर 0796999187।
14: विश्वासार्ह सेवा आणि अनुभवी व्यवस्थापन श्री मंगलमूर्ती संचालित समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड सातारा इथं 15 ते 30 मे दरम्यान शस्त्रक्रिया शिबिर।
15: अपेंडिक्स, हर्निया, पाईल, फिशर आणि फिश चुला शस्त्रक्रिया फक्त 20,000 रुपये।
14: गर्भाशय पिशवीची शस्त्रक्रिया फक्त 25,000।

0: या चित्रपटातलं गीताला संगीत आदेश श्रीवास्तव यांचं होतं. हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
2: मग येत आहे ना शॉपिंगला मसवडकर ड्रेसेस मध्ये.
1: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72. अधिक मास अधिक पारदर्शकता म्हसवडकर सराफ मध्ये. जसा कॅरेट नुसार सोन्याचा भाव, तसा प्युरिटी नुसार चांदीचा भाव. चांदीच्या वस्तू हॉलमार्किंग सह, मग अधिक मासात अधिक फायदा. तेव्हा अधिक मासासाठी चांदीच्या वस्तूंची खरेदी फक्त म्हसवडकर सराफ मध्ये. म्हसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796-999-1827.
3: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड, ओसीएम, विमलचे ब्रँडेड सूटिंग,
0: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
3: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
0: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं गुलशन बावरा यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आर डी बर्मन यांचं.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: नाकाचं हाड वाढलंय,
2: लिव्हरचा आकार वाढलाय,
1: साखर नियंत्रणात राहत नाही,
2: गुडघ्यात पाणी झालंय.
1: अनुभवी दर्जेदार खात्रीदायक उपचारांसाठी विश्वसनीय नाव
3: आर्यलो कल्याण इस्टेट जिल्हा परिषदेसमोर सातारा 98 220 210 28.

0: 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत।
1: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा।
2: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं।
3: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
4: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न।
3: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। संपर्क 866-91-676-72।
5: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास। या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या। चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट। ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून। टोल फ्री नंबर 0796-999-1827।
6: मला करिअर हवंय, हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय, मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा।
7: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
6: 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव।
8: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा, BSc नर्सिंग तसंच GNM आणि ANM चेही पर्याय उपलब्ध। प्रवेश सुरू 90-96-05-93-15 किंवा 99-75-86-70-99।
9: आंतरराष्ट्रीय थायरॉइड दिनानिमित्त रोटरी क्लब सातारा कॅम्प आणि दिशा डायग्नॉस्टिक सेंटर आयोजित विशेष थायरॉइड तपासणी शिबिर सोमवार 25 मे 2026 रोजी।
10: रुग्णांची तपासणी पूर्णपणे मोफत।
9: थायरॉइड तपासणी फक्त 150 रुपयांत, तर CBC, हिमोग्लोबिन आणि शुगर तपासण्या 50% सवलतीत।
10: स्थळ तेजोनिधी होमिओपॅथिक क्लिनिक सातारा, वेळ सकाळी 10 ते 1।
9: संपर्क 82-75-48-12-50।
11: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड, OCM, विमलचे ब्रँडेड सूटिंग,
0: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा।
11: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
0: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या

बलवान चित्रपटासाठी कुमार सानू आणि कविता कृष्णमूर्ती यांना आपण ऐकलं, तर गीतरचना देव कोहली यांची होती आणि संगीत दिलं होतं महेश किशोर यांनी. आणि याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 9:30 होत आहेत. आता आविष्कार मराठी साहित्य पत्रिका हा आमचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात डॉक्टर रमेश कुमार गवळी उर्फ कार्तिक संस्कृतीतात यांच्याशी कथा लेखनाविषयी साधलेला संवाद आणि त्यांनी सांगितलेली कथा हाईट आपण ऐकणार आहोत. निर्मितीसाठी आहे वैदेही कुलकर्णी यांचं. ऐकूया आविष्कार मराठी साहित्य पत्रिका.

0: नमस्कार श्रोते हो, मराठी साहित्य पत्रिका आविष्कार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। श्रोते हो, आज आविष्कार मध्ये आपल्या भेटीला आलेले आहेत प्रोफेसर डॉक्टर रमेश कुमार गवळी। कार्तिक संस्कृतीतात या टोपण नावानं त्यांचं लेखन प्रसिद्ध झालेलं आहे। कृष्णा महाविद्यालय रेठरे बुद्रुक इथं हिंदी विभागाचे विभाग प्रमुख म्हणून ते कार्यरत आहेत। याशिवाय अनेक पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणूनही ते काम करत असतात। लेखनाचे विविध प्रकार त्यांनी हाताळलेले आहेत, मात्र आज ते आपल्यासमोर त्यांची कथा सादर करणार आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या कथालेखनाचा प्रवास थोडक्यात उलगडून दाखवणार आहेत। डॉक्टर गवळी सर नमस्कार, आविष्कारमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे।
1: नमस्कार मॅडम।
0: विविध प्रकारचं लेखन म्हणजे कथा, कादंबरी, पथनाट्य, त्याच्यानंतर व्यंग कविता असं विविधांगी लेखन आपण करता, या सगळ्या लेखनाची बीज तुमच्याकडे कुठून येतात?
1: आपण जेव्हा समाजात वावरत असतो आणि खास करून आमचा संबंध हा युवा वर्गाशी जास्त येतो, प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा विषय असतो आणि त्याचं दुःख, त्याचे प्रॉब्लेम्स हे वेगळ्या गोष्टी असतात आणि त्यातही समाजात वावरत असताना अनेक छोट्या मोठ्या गोष्टी आपण बघत असतो। एखादी गोष्ट मनाला चटका लावते, एखादी गोष्ट उत्साहित करते, एखादी गोष्ट प्रेरित करते, एखादी गोष्ट बघितली की वा किती छान असं वाटतं, किंवा एखादी गोष्ट बघितली की अपार दुःखही होतं। मग ह्या सगळ्यातून कुठेतरी ते क्लिक होत असतं आपल्याला आणि ते हे आपल्या माइंडमध्ये साचत साचत साचत गेलेलं असतं। आपला अनकॉन्शियस माइंड जो आहे त्यामध्ये अनेक घटना, अनेक गोष्टी ह्या आपल्याही नकळत स्टोअर झालेल्या असतात, जे आपल्यालाही माहीत नसतं। उदाहरणार्थ आता बघा, माणसं म्हणतात एखाद्याला जरा विचारलं आपण की तुम्हाला शिव्या येतात का, तर ते म्हणतात छे आम्ही कधी शिवी देणार नाही। पण प्रत्यक्ष भांडण लागलं तर तो असल्याशिवाय द्यायला लागतो की नंतर त्याचं त्याला एकूण आश्चर्य वाटायला लागेल। हे कुठून येतं? हे त्याच्या अनकॉन्शियस माइंडमध्ये येतं। ठराविक पद्धतीची शिवी देणे ही सुद्धा प्रतिभा आहे, पण ती रॉंग साईडची आहे। प्रतिभा प्रत्येकाकडे असते, परमेश्वरानं तो सॉफ्टवेअर सगळ्यांच्यात मारलेला आहे, फक्त कुठल्या अंगानं ते घ्यायचं आणि कसं त्याचं प्रेझेंटेशन करायचं,
0: त्याचा उपयोग विधायक करायचा
1: की अविधायक। हा यस, एकदम ही गोष्ट महत्वाची असते, कारण त्या एका घटनेतून तुम्ही प्रेरणा देऊ शकता आणि एका घटनेतून दुसऱ्याचा उत्साह मावळू शकता। मग उत्साह द्यायचा का मावळायचा हे त्याच्या हातात असतं। आणि कसं, मी तर वाचलं होतं की हजारो, एक 10,000 मध्ये एखाद्या प्रतिभावंताला अशी प्रतिभा असते की त्याला ती गोष्ट जी 100 जणांना सहज दिसते त्याचा पलीकडचं त्याला दिसत असतं।
0: म्हणजे जे न देखे रवी ते देखे कवी
1: असी असं एक म्हणणं आहे,
0: तर ती प्रत्येकच प्रतिभावंताच्या बाबतीत लागू पडते।
1: प्रतिभा फक्त लेखकालाच असते असं नाही, गायनाची कला सुद्धा प्रतिभाच आहे। गाण्यामध्ये जेवढी व्हॉइस ऍक्टिंग असते तेवढी व्हॉइस ऍक्टिंग कुठेही असत नाही।
0: खरं
1: त्याचं कारण असं की गाणं माणसाला रडवू शकतं आणि हसवू पण शकतं। हे आता ही कुणाची कमाल आहे? ही त्या गायकाची कमाल आहे आणि त्या शब्द त्या कवीचे, अशा पद्धतीनं ते येतं। म्हणजे दोन प्रतिभा एकत्र येतात, संगीतकार त्याला ही तिसरी प्रतिभा त्यात इन्क्लूड होते
0: आणि त्याच पद्धतीनं

0: बाहेरून मिळालेले बीज त्याच्यावर तुमच्या संवेदनशीलतेचे संस्कार आणि त्यातून लेखन घडतं.
1: एकदम एकदम
0: बरोबर. प्रत्यक्षात खरं तर तुम्ही हिंदी विभाग प्रमुख म्हणून महाविद्यालयामध्ये काम करता, मग हिंदीतल्या लेखकांचा काही प्रभाव तुमच्या लेखनावर आहे?
1: ऑफकोर्स होतो. त्याचं कारण का, कारण माझं फक्त हिंदीतच वाचन नाहीये, माझं इंग्लिशमध्ये वाचन आहे, माझं तेलुगू कर्नाटक इकडच्या ज्या लेखकांचे अनुवाद येतात तेही मी वाचलेले, एस एल भैरप्पासारखा लेखक किंवा चांदोबा नावाचं एक मासिक येत होता
0: खूप पूर्वी होत.
1: पूर्वी मी म्हणतो आपल्या भारतातलं सगळ्यात मोठं संस्कारी मासिक जर कुठलं असेल तर ते चांदोबा.
0: म्हणजे अनेक बालमन त्याच्यावर पोसली गेलेली आहेत,
1: किंवा मानवीय मूल्याचं तुम्हाला जर सॉफ्टवेअर मारायची गरजच नाहीये, ते जर आता ते बंद झालंय काहीतरी, पण ते जर सुरू असतं तर मी ते डाउनलोड करून ठेवलेत. मला वाटतं 1960 पासूनच आहे ते. इतकं सगळं मला प्रचंड आवडलेलं चांदोबा, त्या वाचनामुळे मला तिकडची संस्कृती वगैरे पण कळायचं होतं. माझं असं वाचन चौफेर म्हणजे इंग्लिश अनुवादित म्हणा किंवा हे तेलुगू कन्नड वगैरे हे लोक आहेत, प्रचंड लिहिणारे लोक आहेत आणि चांगले लिहिणारे लोक आहेत असे. मग मराठी वाचन तर प्रचंडच, आधी मराठी नंतर हिंदी नंतर इंग्लिश असं सगळं सुरू झालं. मग परदेशातले वगैरे वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपण कुठे आहोत किंवा काय हा प्रश्न असतो. आणि मला वाटतं खऱ्या अर्थानं ते साहित्य जास्त जवळचं असतं जे तुम्हाला किंवा सामान्य माणसाला आपलं वाटतं.
0: खरे म्हणजे सामाजिक परिस्थितीचं किंवा भवतालाचं प्रतिबिंब जर का तुमच्या लेखनात पडलं तर ते वाचक जास्ती अप्रिसिएट करत.
1: दुसरी गोष्ट काय आहे की त्या वर्तमानात जगलं पाहिजे.
0: खरे
1: आता कथेचं पण स्वरूप बदलत आहे, काय त्यातून तुम्ही देऊ शकता हे महत्वाचं आहे, नाहीतर त्याच त्या रुटीन त्याला काय अर्थ नाही राहत असं अशी ती गोष्ट असते. युवा वर्गाला ऐकताना त्यातून असं काहीतरी मिळालं पाहिजे की त्यांना ते पुंजी वाटली पाहिजे. हा प्रयोग जास्त महत्वाचा आहे. आता मी पथनाट्यमधून प्रयोग करत असताना पथनाट्य लिहायचं त्याचं जे प्रॅक्टिस आहे ते टोटल ग्राउंडमध्ये घेतलेलं आहे मी.
0: अच्छा, म्हणजे फुल थ्रोट जे.
1: आणि त्यांना सांगितलं की दोन पायाचं स्टेज हेच तुमचं स्टेज आहे, मागं पुढं कुछ भी नाही. आधी एकदम बुजलेली मुलं वगैरे असे असायचे, पण नंतर नंतर ते असे तयार झाले ना, मी बाजारात वगैरे पथनाट्य घ्यायचा, त्यांचं स्टेज डेअरिंग एवढं जबरदस्त तयार झालं की जी जी मुलं पथनाट्यात माझ्या काम केलेली आहेत ते आज अधिकारी आहेत.
0: अच्छा.
1: एमपीएससी वगैरे मध्ये मुलं प्रिलिमला पास होतात, मुख्यला पास होतात, मुलाखतीत घसरतात, माझे विद्यार्थी मुलाखतीत पहिल्या नंबरला असतात.
0: म्हणजे त्यांचा व्यक्तिमत्व विकासही तुमच्या शिकवण्यातून घडत गेलेला आहे. कायमच तुम्ही आता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहात, तर त्यांच्यासमोर कथांमधून कोणते विषय मांडले गेले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? कारण एकतर आजकाल वाचन कमी झालेलं
1: आहे,
0: मग त्यांना रिलेट होणारे विषय जास्ती मांडले गेले पाहिजेत असं तुम्ही प्रयत्न करता?
1: मुळात मी त्यांना सांगतो, आता बघा कोणतीही गोष्ट असेल तर त्याच्या अगेन्स्ट बघणं गरजेचं आहे. आपण जे काय ऐकत आलेलो आहे त्यापेक्षा सत्य फार वेगळं असतं.
0: खरे.
1: उदाहरणार्थ रामायण महाभारत जरी आपण घेतलं तरी सुद्धा जे आपल्याला सांगत आलेले आहेत त्याच्या विरोधात थोडा विचार करून बघा. कधी तुम्ही कौरवाच्या पक्षात जाऊन पांडवांच्या बद्दल विचार करा, पांडव तुम्हाला मस्तीवान वाटतील.
0: खरे.
1: आणि जर त्यांच्या अँगलला भेटल्यावर हे मस्तीवान वाटतील.
0: खरे.
1: म्हणजे टोटली त्यांच्या चुका तेव्हाच दिसतील जेव्हा तुम्ही त्यांच्या अगेन्स्ट विचार कराल. ह्याला समीक्षा पद्धती पण म्हणतात. बरोबर. यामुळे काय होतं, तटस्थ बघण्याची वृत्ती त्यांच्यात निर्माण होते. कुठल्या एखाद्याच्या प्रभावामध्ये येण्यापेक्षा हे फार महत्वाचं असतं. आणि हे धाडसाचं काम आहे तसं त्या गोष्टीबद्दल बोलणं. मी सांगतो की रावण हा त्या भूतलावरचा त्यावेळचा सगळ्यात मोठा विद्वान मनुष्य होता, पण अहंकाराचा एक व्हायरस त्याच्यात गेला होता बस, आणि तो येतोच. जिथं मीपणा आणि आत्मविश्वास हे मधी फक्त एक केसा एवढी रेघ असते,
0: तो आत्मविश्वासाला अतिशब्द लागला की अति तिथे माती आपल्याला
1: अशी ती गोष्ट होते.
0: पण हे सगळं मुलांमध्ये रुजवण्यासाठी तुम्ही विशेष काय प्रयत्न करता?
1: विशेष प्रयत्न हे की मी त्यांना एक टॉपिक शिकवायचा असेल तर कितीतरी संदर्भ दिलेले असतात, इतके संदर्भ की ते ऐकायला सुद्धा काहीच नालेले असतात. म्हणजे त्यांना ते बरं वाटत असतं किंवा फोन मुद्दाम करणार मला किंवा काय. माझे जे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी असं लग्न होऊन मुलं बाळ आहेत त्यांना किंवा काय, आज अखेर त्यांच्या व्यक्तिगत याच्यामध्ये जरी प्रश्न आला तरी मला फोन करतात. मग त्यांना माहित असेल तर कुठेतरी आपल्याला जरा व्हॉट्सअप करू शकते किंवा काय.
0: विविध लेखन प्रकार तुम्ही हाताळलेले आहेत, हाताळत असता, त्यातला विशेष आवडीचा प्रकार कुठला?
1: आवडीचा प्रकार म्हटला तर व्यंग कविता आणि कादंबरी.
0: अच्छा.
1: माझ्या दोन कादंबऱ्या मी विद्यार्थी दशेत असताना लिहिलेल्या होत्या.
0: बरं.

निर्ढावलेली मुलं तू नाही तो और सही म्हणतात, पण संवेदनशील मुलं झुरत बसतात. ती किंवा तो म्हणजेच सर्व काही असं त्यांचं जग असतं. पण दुर्दैव हे की संवेदनशीलला संवेदनशील मिळेलच असं नाही. अशावेळी ही मुलं मग कोणतीही पावलं उचलतात, आपल्या जीवाचं बरं वाईटही करून घेतात. त्यांच्या या एकव्रत भावनेला कुरवळायला आधी फक्त थिएटर होती. आता थिएटर, टीव्ही, मोबाईल, नेट, गुगल, यूट्यूब, ओटीटी यांचा इतका बडीमार आहे की यातून स्वतःला बाजूला ठेवणं म्हणजे मागासलेपणा झालेला आहे. अशा माध्यमात दाखवल्या जाणाऱ्या सिरियल्स, फिल्म्समध्ये काम करणाऱ्या कलाकारांचं व्यक्तिगत आयुष्यात चार चार लग्न आणि अनेक ब्रेकअप्स होऊनही फिल्ममध्ये मात्र त्या किंवा तो पत्नीव्रत, प्रेयसीव्रत आणि ती पतिव्रताच असतात असं दाखवतात. हे सगळं खोटं आहे हे माहीत असूनही भावनिक मुलं मुली मात्र त्या पात्रांच्या प्रेमात पडून स्वतःला त्या पात्राप्रमाणेच उद्ध्वस्त करून घेतात. अरे बापरे, आपल्या विचारांचं वारू कुठे कुठे उधळत गेलं म्हणून ते निश्चिंत झाले. स्कंदचं असं काही नसेल याची त्यांना पक्की खात्री होती. मग अशी कोणती गोष्ट आहे की तो इतका नाराज आहे? विचार करून करून डोक्याचा भुगा झाला, पण उत्तर काही सापडत नव्हतं. आठवडा उलटून गेला, ना त्याच्या चेहऱ्यावर हसू दिसलं, ना आई बापाला सरळ झोप लागली. हाक मारली तर ओ देईना, की भेटायला गेले की एक तर झोपल्यासारखं पडलेला किंवा दार बंद. वृक्ष वागणं वावरणं चाललेलं होतं. बापाचा जीव मात्र खालीवर होत होता. ना कामात लक्ष लागत होतं, ना कशात मन रमत होतं. त्याची आई पण अखंड चिंतेत वावरायची. हसत्या खेळत्या घरात अचानकच स्मशानवत सन्नाटा पसरला होता. त्या दिवशी संध्याकाळी स्कंद उगाच टेरेसवर क्षितिजाकडे बघत पाठमोरा उभा होता. सुट्टी असल्याने त्याचे वडीलही घरीच होते. त्यांना चांगली संधी चालून आलेली होती म्हणून त्याने टेरेस गाठला आणि क्षितिजाकडे बघण्यात गर्क असलेल्या स्कंदच्या खांद्यावर हळूच स्पर्श केला. तो स्पर्श होताच तो गर्कन मागे वळला आणि पटकन जाणार इतक्यात वडिलांनी त्याचा हात धरून त्याला कट्ट्यावर बसवलं आणि विचारलं, बाळा आमचं काही चुकलं का रे? तो गप्पच मान खाली घालून बसला. काय हवंय का तुला? त्यांनी प्रश्न केला. त्यांच्या आठवणीनुसार त्याने एखादी गोष्ट मागितली आणि ती मिळाली नाही असं कधीच झालं नव्हतं. बरं, एखाद्या गोष्टीसाठी त्याने असे वागल्याचेही त्यांना आठवत नव्हते. तरी त्यांनी विचारलं, तो काहीच बोलेना. वडिलांनी मात्र कंबर कसली होती की काही झालं तरी आज त्याच्या या वागण्याचा अर्थ त्याच्याकडूनच उलगडायचा. नेहमीप्रमाणे विचारून जेव्हा ते थकले तेव्हा त्यांना कळेना आता काय करावं. बरं, एखाद्या पोरीच्या प्रेमात वगैरे पडलायस का आणि तिने तुला धोका दिलेला आहे का असं डायरेक्ट कसं विचारायचं तरुण पोराला? बरं, तसं काही नसेल तर त्याला काय वाटेल की आपला बाप कसला विचार करतोय? म्हणून त्यांच्या पुढं यक्षप्रश्न उभा राहिला. बरं, दरडावून विचारावं तर तो कळत्या झाल्यापासून ते कधी त्याच्यावर कोणत्या गोष्टीसाठी ओरडलेत असं कधीच झालं नव्हतं. त्याचे वडील अगदी काकुळतीला आले. पोरग काही सांगना आणि त्यांना त्याची अवस्था बघवणं, काय करावं या विचारात असतानाच तो गदगदत आहे असं त्यांच्या लक्षात आलं. त्याने हळूवार त्याची हनुवटी वर केली तर त्याचे डोळे पाण्याने डबडबलेले होते. बापाची त्याची नजरानजर झाली आणि त्याचा बांध फुटला. त्याने घट्ट मिठी मारून अश्रूंना वाट मोकळी करून दिली. बापाने त्याला थोपट शांत केला. शांत झाल्यावर तो म्हणाला, पप्पा मी कधीच उंच होणार नाही का? आणि झटकन बापाच्या डोक्यात प्रकाश पडला. 11वीला आल्यापासून तो रनिंगला जात होता, खेळायला जात होता. गाडी असूनही सायकलवरूनच त्याची आणि घरची किरकोळ कामं करीत होता. तो सर्व प्रयत्न करीत होता पण म्हणावी तेवढी उंची वाढत नव्हती. 5 फुटांच्या वर होता पण त्याच्या समवयस्क मित्रांमध्ये तो शारीरिक उंचीने कमी वाटत होता. आपली उंची कधीच वाढणार नाही हा न्यूनगंड मात्र त्याच्यात बळावत निघाला होता. आणि त्यात भर म्हणून की काय, त्याच्यापेक्षा उंच असलेल्या आणि पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या एका ग्राउंडवरील मित्राने त्याला कुच्छितपणे टोमणा मारला होता की तू कितीही प्रयत्न केलास तरी तुझी उंची वाढणार नाही, कारण तुझ्या वडिलांची उंची 5 फूट आणि फार तर 3-4 इंच असेल. अनुवंशिकरित्याच तुझ्या जीन्समध्ये उंची कमी असल्याने काही केलं तरी तू फार तर वडिलां

होशील म्हणजेच पोलीस अधिकारी वगैरेचं स्वप्न तू बघूच नकोस. हे डायरेक्ट सत्य आहे असं वाटून तो दुचित झाला होता. आणि आपल्या जन्मदात्यांनीच उंची वाढविण्याचा प्रयत्न केला असता तर आपणही उंच झालो असतो असं त्याला वाटत होतं. पण यावर आता इलाज नसल्याने आपल्या नशिबात पोलीस अधिकारी सारखं रुबाबदार पद नाही तर सर्व काही व्यर्थ आहे असं त्याला वाटत होतं. त्याचं सर्व ऐकून बापाचा जीव भांड्यात पडण्याऐवजी मोठ्या तलावात पडला. चला म्हणजे आपण विचार करतो तसं काही नाही तर ते कोडं एवढं नाजूक की धरावं तर तुटेल आणि सोडावं तर तोडेल. ते शांत झाले आणि त्याच्याकडे बघत अभिमानानं म्हणाले, बस एवढंच. त्याला आश्चर्य वाटलं. तसेही पप्पा कोणत्याही संकट प्रश्न समस्यांचा सामना अगदी शांत डोक्याने करतात हे त्याला माहीत होतं. पण हा प्रश्न गेले 2-3 वर्ष त्याला सतावत होता आणि गेला आठवडाभर तर त्या मित्राच्या बोलण्यावरून जाणवलं की आपले सगळे प्रयत्न वाया गेले, काही उपयोगच नाही. आणि मोठ्या मुश्किलीनं पप्पांच्या पुढे मोकळं झालो तर ते हसतात, त्याला काहीच कळेना. तो काही बोलणार इतक्यात पप्पा म्हणाले, बाळा तुझी काळजी आणि त्यासाठी गेले 2-3 वर्ष चाललेले तुझे प्रयत्न पाहता बाप म्हणून मलाच काय कोणालाही अभिमान वाटेल. अमास जाणवूही न देता तुझे याबाबतीत चाललेले प्रयत्न आणि पोलीस अधिकाऱ्याचं स्वप्न घेऊन तू वाटचाल करीत आहेस हे सुद्धा खूप अभिमानास्पद आहे. पण कुठल्या तरी अल्पज्ञानी मित्राचं ऐकून तू जे आठवडाभर तुझ्याही नकळत जे वागलास ते फारसं योग्य नाही. कोणतीही माहिती योग्य ठिकाणीच घ्यावी. रस्त्यावरील शहाणे किंवा मीडियावर येणारी माहिती आणि ज्ञान बरोबर असेलच असं नसतं. तुझ्या त्या मित्रानं सांगितलेली माहिती ही अशीच अर्धसत्य आहे. माणसाची शारीरिक उंची अनुवंशिक असते. हे जरी बरोबर असलं तरी बापाची उंची जेवढी आहे तेवढीच उंची मुलाचीही होईल असे समजणे मात्र चुकीचं आहे. तू जे व्यायाम सायकलिंग रनिंग वगैरे करतोस त्यामुळे शक्यता आहे तुझी उंची वाढेलही. आणि आत्ताच बघ, माझ्यापेक्षा थोडा उंचच आहेस या वयातही, अजूनही वाढेल, इतक्यात वेळ गेलेली नाही. आणि अनुवंशिकता फक्त बापाकडूनच येत नाही, ती अनेक पिढ्यांच्या मागे जाते. पुढील एका पिढीत ती व्यवस्थित असेल तर त्यानंतर ते व्यवस्थित असेलच असं नाही. आणि हे काय आपल्या हातातली गोष्ट नाही, त्यामुळे याबाबत ठोस असं कुणी सांगू शकत नाही. आणि तसा समज करून घेणं खूप चुकीचं असतं. आणि उंचीचं म्हणशील तर उंची शारीरिकपेक्षा मनाची, विचारांची, ध्येयाची, प्रयत्नांची आणि आपल्या स्वप्नांची असावी. ध्येयाची उंची जेवढी उंच तेवढी उंची त्या व्यक्तीचीही असते. आणि तो त्या उंच ध्येयाजवळ पोहोचला तर प्रचंड शरीर यष्टीनं भरपूर उंची असणारेही त्याच्या पुढे झुकतात. जगात शारीरिक उंचीपेक्षा वैचारिक उंचीलाच आतापर्यंत सर्वोच्च मानाचं स्थान मिळालेलं आहे. जगात पद रचनाच अशी आहे की फक्त शरीराने धिप्पाड असणारा, बघा मी काय सांगतोय, फक्त शरीराने धिप्पाड असणारा पण बुद्धी जास्त न चालणारा, अर्थात एखादा अपवाद सोडता तो फार तर कोण होतो, तो वॉचमन होतो, रक्षक होतो, सैनिक होतो, थोडाफार प्रयत्न केला तर कॉन्स्टेबल होतो, किंवा त्या रेंजचाच कर्मचारी होऊ शकतो. आणि रूट वेगळा वापरला तर एखादा मूर्ख गुंड होतो. पण शरीर भक्कम आणि काही प्रमाणात डोकं म्हणजेच बुद्धी असेल तर ती व्यक्ती अधिकारी होते. पण शरीरयष्टी कशीही आणि उंची किती असली आणि डोकं जर व्यवस्थित असेल म्हणजेच बुद्धिमत्ता प्रगाढ असेल तर ती व्यक्ती कलेक्टर होऊ शकते, ज्याला त्या जिल्ह्यातील सर्व शारीरिक उंची अधिकारी सॅल्यूट करतात, त्याच्या आदेशावर पळत राहतात. तुला माहीत आहे का, आपल्या देशात एक महिला कलेक्टर मात्र 2.5 फुटाच्या आहेत. त्या जेव्हा रुबाबात चालतात ना तेव्हा 6-7 फुटांचे कित्येक अधिकारी सुद्धा झुकत झुकत त्यांच्या मागे पुढे धावत असतात, मॅडम मॅडम मॅडम मॅडम करीत. काय वाटत असेल तिच्या आईबापांना किंवा त्या महिलेला सुद्धा किंवा जे पाहतील त्यांना सुद्धा, बघ विचार कर. बुद्धीची ही हाईट वाढवणे आपल्या हाती आहे. तू शरीराची उंची वाढवच तेही गरजेचंच आहे, पण शारीरिक उंचीपेक्षा बुद्धीची उंची वाढव, हिंमतीची उंची वाढव. जगात क्रांती घडवलेल्या आणि आजही आदर्श असलेल्या अजोड व्यक्तिमत्वांच्या चरित्रांचं वाचन कर. त्यांची शारीरिक उंची 6 फूट नव्हती बाळा, पण त्यांच्या

0: शक्तीची आणि बुद्धीची उंची अमर्याद होती. आपल्या महाराजांपासून नेपोलियन बोनापार्टपर्यंत राजे शासक, खेळात सुनील गावस्करपासून सचिन तेंडुलकरपर्यंत आणि फिल्म क्षेत्रात आमिरपासून सलमानपर्यंत या सर्वांची शारीरिक उंची किती आहे बघ आणि मग ठरव तुला कोणती उंची गाठायची आहे. स्कंद सद्गतीत होऊन ऐकत होता. कट्ट्यावरून उत्साहात उडी मारून त्याने बापाला घट्ट मिठी मारली. इतका घट्ट तो अगदी प्रथमच बिलगत होता. बाप मुलाच्या दोघांच्याही डोळ्यात पाणी तरळत होत. अगदी त्याच रात्री त्याने नेटवर UPSC परीक्षा, की ज्याद्वारे IAS म्हणजेच जिल्ह्याचा कलेक्टर निवडतात, त्याची माहिती घ्यायला सुरुवात केली.
1: डॉक्टर रमेश कुमार गवळी उर्फ कार्तिक संस्कृतीतात यांनी सांगितलेली हाईट ही कथा आताच आपण ऐकलीत. आजच्या कार्यक्रमात आता इथंच थांबूया. पुन्हा भेट मराठी साहित्य पत्रिका आविष्कार मध्ये येत्या शुक्रवारी सकाळी 9:30 वाजता. नमस्कार.
2: आविष्कार मराठी साहित्य पत्रिका हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. आज या कार्यक्रमात डॉक्टर रमेश कुमार गवळी उर्फ कार्तिक संस्कृतीतात यांच्याशी कथा लेखनाविषयी साधलेला संवाद, तसंच त्यांनी सांगितलेली कथा हाईट आपण ऐकलीत. निर्मिती सहाय्य होतं वैदेही कुलकर्णी यांचं. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
3: आदेश्वर ज्वेलर्स वाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
4: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
5: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
4: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
5: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
4: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
5: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
4: वेदांत हेल्थ केअर सेंटर, व्हेअर केअर कम्स फर्स्ट.
5: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95185-68006.
6: संकल्प ऊर्जा बचतीचा सन्मित्र सोलर, सन्मित्र सोलर.
5: आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर, 98-81-38-71-14, 98-81-38-71-14.
7: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 07969991827.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: कॉफी चहाचा पहिला घोट, सोबत बिस्किट खारी टोस्ट, नान

0: यात्रा आणि लग्न सराईनिमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
1: मग येत आहे ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
0: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
2: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 10 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
5: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं,
4: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
5: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
4: आई बाबा

0: हा एक अतिशय सुंदर अनुभव तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 8661976772.
1: नमस्कार श्रोते हो, डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळच्या डॉक्टर चारुता जोगळेकर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर चारुता.
2: नमस्कार.
1: आपल्या एका मैत्रिणीचा आज आपल्याकडे प्रश्न आलेला आहे व्हॉट्सअपवरती. त्यांनी विचारलंय की माझं एकदा आयव्हीएफ झालंय आणि ते फेल झालेलं आहे, मग अशा वेळेला पुन्हा आयव्हीएफ करायचं का आणि जर ते केलं तर ते सक्सेस होईल का?
2: अशा वेळेला ते फेल का झालं याच्या मागची कारणं शोधून काढणं गरजेचं आहे. त्यामुळे जोडप्यांनी त्यांच्या डॉक्टरांकडे जरूर भेटावं. भेटताना सगळी फाईल आधीची घेऊन जावी आणि त्या पूर्ण फाईलचा स्टडी करून नेमकं काय आता इथून पुढे करायला पाहिजे आहे याविषयी केस स्टडी केला पाहिजे. आणि आयव्हीएफ ही अशी ट्रीटमेंट आहे ज्यामध्ये अनेक उपचार पद्धती सुद्धा उपलब्ध आहेत. आलेल्या प्रत्येक पेशंटला प्रत्येकच ट्रीटमेंट केली जाते, जसं पीआरपी असतं, जीसीएसएफ असतं, असं जरुरी नाही आहे. पण एकदा जर काही कारणाने आयव्हीएफ फेल झालं आहे, एम्ब्रियो ट्रान्सफर सक्सेसफुल झालं नाहीये, तर पुढल्या वेळेला काही गोष्टींची वाढ करावी लागते आणि हे प्रत्येक जोडप्यासाठी टेलरमेड असतं. आधीचे सगळ्या फाईल घेऊन जेव्हा डॉक्टरांना भेटतात तेव्हा त्यातनं निश्चित मार्ग काढता येतो.
1: अच्छा, याबद्दल अजूनही जाणून घेऊयात. त्याआधी श्रोते हो, आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव आणि प्रत्येकाचा हक्क असतो. यासाठीच योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेलं वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 8661976762 8669167672. डॉक्टर चारुता, याबद्दलचं एखादं उदाहरण तुम्ही मैत्रिणींना देऊ शकाल का?
2: हो, नक्कीच. मागे माझ्याकडे एक पेशंट आली होती जिची पहिली आयव्हीएफ सायकल फेल झाली होती. पेशंटचं वय साधारण 37 वर्ष होतं. सो ह्या वेळेला आम्ही सगळेजण बसलो आणि त्या केसविषयी स्टडी केला आणि अजून आपल्याला काय करता येऊ शकेल सक्सेससाठी. आणि ह्याची सुरुवात ही फक्त गोळ्या औषधांनी नसते, ह्याची सुरुवात नवरा आणि बायको दोघांच्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्सपासून असते. त्यांना बेसिकली जी भीती बसली असते पहिली फेल झाल्यामुळे ती घालवण्यापासून सुरुवात होते. सो ह्याच्यामध्ये डॉक्टरांच्या बाजूनी औषधांमध्ये बदल किंवा काही ऍडिशन आणि पेशंट आणि तिच्या नवऱ्याच्या साईडनी त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये अजून काही मॉडिफिकेशन करायची गरज आहे का, गोळ्यांच्या नियमिततेविषयी अजून काटेकोरपणा पाळायची गरज आहे का, आणि एम्ब्रियो ट्रान्सफर नंतर जे पुढले दिवस आहे त्याच्यामध्ये काही एक्स्ट्रा काळजी घ्यायला पाहिजे का, अशा सगळ्या पद्धतीने आम्ही पुढे गेलो. आणि हे सगळं केल्यानंतर त्या पेशंटला गर्भधारणा झाली, प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह झाली आणि आता 2 आठवड्यापूर्वीच 5व्या महिन्याची सोनोग्राफी झाली आणि बाळ आणि आई दोघही सुखरूप आहेत.
1: क्या बात है. तेव्हा श्रोते हो, या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने वंध्यत्वावरती मात करता येणं शक्य आहे, पण अर्थातच यासाठी योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेलं वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ यांची तुम्ही मदत घेऊ शकता. संपर्क 8661976672 8661976672 8669167672. पुन्हा भेटूयात डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची या कार्यक्रमात डॉक्टर चारुता जोगळेकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
0: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
3: जोगळेकर हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आकाशवाणी सातारा केंद्र, आता प्लॅनेट फर्निचर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
6: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
5: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
6: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
5: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
1: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहे. नमस्कार सर.
7: नमस्ते.
1: खरं तर प्लॅनेट हा स्वतःच एक ब्रँड आहे. वर्षानुवर्ष साताऱ्यामध्ये तर आपण काम केलेलंच आहे, पण

0: आता आपण एक्सपान्शन करून कोल्हापूरमध्ये सुद्धा गेलेलो आहोत, पुण्यामध्ये सुद्धा आपली शोरूम आहे. असं सगळं असताना सुद्धा प्लॅनेटनी ब्रँड इन ब्रँड काम करण्याचा निर्णय घेतला, म्हणजेच दुसऱ्या ब्रँड बरोबर प्लॅनेट असोसिएटेड आहे. यामागचं कारण काय आणि कुठल्या कुठल्या ब्रँड बरोबर आपण असोसिएटेड आहोत?
1: आता याच्यामध्ये कसं होतं की आपलं एकतर बिझनेस मॉडेल असं आहे की आमचे शोरूम्स आहेत ते मोठे शोरूम्स आहेत. ऑलमोस्ट सातारा शोरूम बघाल तर 50,000 स्क्वेअर फीट आहे, पुण्याचं पण ऑलमोस्ट तेवढंच आहे, कोल्हापूरचं आपलं साधारण 25,000 स्क्वेअर फीट आहे. तर एवढ्या मोठ्या व्हॉल्यूमला काम करताना प्रत्येक गोष्ट मीच देईन आणि मीच करेन असं होत नाही. मग त्याच्यामध्ये आपण काय केलं की कस्टमरला फ्रीडम ठेवली की कस्टमरला चॉईस असली पाहिजे. त्यांनी आलं फक्त मी बनवतोय म्हणून माझ्याकडचंच घेतलं पाहिजे असं नाही राहिलं पाहिजे. त्याला त्याची चॉईसची फ्रीडम असली पाहिजे. त्यांनी आल्यानंतर बाबा त्यांना प्लॅनेट कोणावर काम करते तर बाबा गोदरेज बरोबर करतंय, त्याच्यानंतर कुका बरोबर करतंय इंटरनॅशनलमध्ये, त्याच्यानंतर तुमचा मॅट्रेसमध्ये बघायला जाल तर सेंच्युरी बरोबर करतंय, फोममध्ये सेंच्युरी बरोबर करतंय. तर ही आज ब्रँड बरोबर जाण्याचा पर्पज हाच आहे की प्रत्येकाची आपली स्वतःची स्पेशालिटी आहे, त्यांची ती स्पेशालिटी आपण आपल्या कस्टमरला कशी अवेलेबल करून देता येईल, मग याच्यासाठी आपण काम करून त्यांच्यावर असोसिएट झालेलो आहे. म्हणजे एनी हाऊ काय आहे की प्लॅनेट काय विचार करते की माझा जो कस्टमर आहे त्याला त्याचा बेनिफिट कसा होईल,
0: बरोबर.
1: रादर की आता समजून झाला मी माझं प्रोडक्ट विकतो तर नक्कीच मला मार्जिन त्यामध्ये जास्त आहे, मी ब्रँडचं विकताना मला मार्जिन कमी मिळत आहे, पण आम्ही तो विचार त्याच्यामध्ये करत नाही. आम्ही कस्टमरचा बेनिफिट कसा होईल, आता काही गोष्टी कस्टमरला गोदरेजच्या आवडतील, काही गोष्टी कुकाच्या आवडतील, त्याच्यावर सपोर्टिंग आपल्या गोष्टी आवडतील, तर असं कंबाईनली त्याला पॅकेज करता येईल आणि एका ठिकाणी वन स्टॉप सोल्युशन त्याला मिळेल.
0: म्हणूनच श्रोते हो, एकाच छताखाली वेगवेगळ्या ब्रँडचं फर्निचर तुम्हाला बघायला मिळणार आहे. तेव्हा फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि ब्रँडेड फर्निचरसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हंडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91 56 77 70 3, 91 56 77 70 3, 9156777003. कुलदीप सर, जसं तुम्ही आता म्हणालात की आम्हाला मार्जिन कमी असतं पण तरी आम्ही हा ब्रँड घेतो कारण ग्राहकांचा फायदा व्हावा, पण मग यामध्ये ग्राहकांचा फायदा काय? कारण एखाद्या ब्रँडकडनं डायरेक्ट एखादी गोष्ट घेणं आणि एखाद्या डिस्ट्रीब्युटरकडनं ती गोष्ट घेणं याच्यामध्ये नक्कीच दरामध्ये तफावत असू शकते ना?
1: दरामधली तफावत तुम्हाला 100% नाही मिळणार. तुम्हाला कुठे ब्रँड स्टोअरमध्ये गेलं आणि माझ्या स्टोअरमध्ये आलं, आपल्या प्लॅनेटच्या स्टोअरमध्ये आलं तर तुम्हाला प्राइसिंग सेम मिळेल किंवा त्याच्यापेक्षा कमी मिळेल. आता त्यात आमचं इन्व्हॉल्वमेंट कशी राहते की आम्ही ब्रँड बरोबर टाईप करताना आम्ही क्वांटिटीचं टाईप करतो. एखादा इंडिव्हिज्युअल स्टोअरचं त्याचा सेल कमी दाखवतो पण आमचा सेल जास्त राहतो, त्यामुळे तो प्राइस बेनिफिट आम्ही घेऊ शकतो आणि त्या प्राइस बेनिफिटचा कस्टमरला बेनिफिट देऊ शकतो. परचेसची क्वांटिटी आमची ह्यूज असल्यामुळे आम्ही तो प्राइस बेनिफिट घेऊन काम करतो. त्यामुळे प्राइसच्या बाबतीत तुम्ही कसले हेजिटेशन ठेवू नका. आणि सेकंडरी काय होतं की तुम्ही कुठल्याही ब्रँडचं शोरूम घ्या, त्यांची शोरूमची साईज छोटा आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला सगळ्याच गोष्टी सिलेक्ट होतील असं नाहीये. तुम्ही आमच्याकडे स्टोर लावा तर तुम्हाला नंबर ऑफ गोष्टी दिसतात, मग त्यातून तुमचं सिलेक्शन कम्फर्टेबल होऊन जातं आणि तुम्हाला समजा त्यांची एक आवडली, दुसऱ्या कोणाची आवडली, माझी एक आवडली, तर असं कंबाईनली सोल्युशन तुम्हाला मिळून जातं.
0: म्हणूनच श्रोते हो, सर्व प्रकारच्या फर्निचरच्या व्हरायटीसाठी, उत्तम ब्रँडसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता प्लॅनेट फर्निचरला, व्हिजिट करू शकता ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हंडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91 56 77 70 3, 91 56 77 70 3, 9156777003. पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्ते.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
0: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
0: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
3: प्लॅनेट फर्निचर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आता श्वास हेल्थकेअर सांगली हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
5: नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ज्ञ डॉक्टर आशिष मडके सर आहेत आपल्यासोबत. डॉक्टर आशिष सर, नमस्कार.
6: नमस्कार.
5: सर, TB किंवा क्षयरोगाबद्दल बरीचशी चर्चा होत असते, त्याच्यावरती लस निघाल्याचंही ऐकिव्यात आहे सगळ्यांच्या, पण या TB ची अशी कुठली वेगळी केस तुमच्याकडे येते का की ज्याच्यामध्ये कॉमन लक्षणं नसतात किंवा TB आहे असं पेशंटला माहिती नसतं पण

0: झालेला टीबीच असतो असे काही केस.
1: साधारण 40 इथले ग्रस्त आणि त्यांच्या मिसेस ओपीडी मध्ये आल्या.
0: बर,
1: हे जे ग्रस्त होते हे सर्व्हिस करणारे होते आणि जेव्हा ओपीडी मध्ये आले तेव्हा त्यांचा हात त्यांच्या गालावर होता आणि ते काहीसे अस्वस्थ दिसत होते. ते बसले, त्यांना मी विचारपूस केली की हा हात असा का ठेवलाय, तर काही दुखतंय का? तर ते म्हणले, डॉक्टर हे काही महत्वाचं नाही आहे, मी ऍक्च्युली जे आलोय ते माझ्या खोकल्यासाठी आलोय, तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या. त्यांच्या सगळी माहिती घेतल्यानंतर त्यांच्या तपासण्या केल्या, त्यांच्या छातीचा एक्सरे केला, फुफ्फुसाचा एक्सरे केला, पीएफटी नावाची तपासणी केली आणि रक्ताच्या तपासण्या केल्या, त्यांची थुंकी तपासली. हे सर्व तपासल्यानंतर त्यातून हे निदर्शनास आले की त्यांना क्षयाचा आजार आहे आणि हा त्यांना जो गालगुंड जो होता तो क्षयाशी संबंधितच होता.
0: अच्छा.
1: त्यांना बाकीची नंतर आम्ही ही विचारपूस केली आणि शोध घेतला की दुसरी काही लक्षणे तुम्हाला आहेत का? तर त्यांना विचारल्यानंतर काल तुमचं वजन कमी झालंय का? तर म्हणाले हो कमी झालंय. संध्याकाळी ताप येतो का? तर हो ताप येतो. आणि हे सगळं विचारल्यानंतर त्यांचं टीबी म्हणजे ट्युबरक्लॉसिस ज्याला आपण मराठीत क्षयरोग असे म्हणतो ह्याचं निदान कन्फर्म झालं.
0: श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83 850 63 934, 83 850 63 934, 7385063934. सो डॉक्टर आशिष सर, तुम्ही आता सांगत होतात की गालाचा त्रास नाहीये तर फक्त खोकला आहे असं सांगणारा हा पेशंट, आणि मग टेस्ट केल्यानंतर लक्षात आलं की ते क्षयरोगाशीच रिलेटेड आहे.
1: बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या प्रेक्षकांना किंवा सगळ्यांना वाटतं की टीबी म्हणजे ट्युबरक्लॉसिस हा फक्त फुफ्फुसामध्ये असतो.
0: अच्छा.
1: तर असं नसून 80-90% ट्युबरक्लॉसिस हे फुफ्फुसाशी संबंधित असतात किंवा फुफ्फुसाचेच असतात. पण हे सोडून 10-20% ट्युबरक्लॉसिस ज्याला आम्ही एक्स्ट्रा पल्मोनरी ट्युबरक्लॉसिस, एक्स्ट्रा म्हणजे फुफ्फुसाच्या बाहेर, एक्स्ट्रा पल्मोनरी, आणि हे नख, केस आणि दात हे तीन गोष्टी सोडल्या तर इतर कुठल्याही ठिकाणी म्हणजे डोळे, मेंदू, त्वचा कोणत्याही ठिकाणी तुम्हाला ट्युबरक्लॉसिस होऊ शकतो.
0: अच्छा.
1: पण हे ऐकून प्रेक्षकांनी घाबरून जायचं कारण नाही. यासाठी आता अत्याधुनिक ट्रीटमेंट अवेलेबल आहेत.
0: ओके.
1: लवकरात लवकर निदान करून तुम्ही कोणत्या प्रकारचा ट्युबरक्लॉसिस आहे शोधून घेऊ शकता आणि तुम्ही लवकरात लवकर ट्रीटमेंट घेऊन ट्युबरक्लॉसिस हा पूर्ण बरा होतो. आपण या पेशंटना अँटी ट्युबरक्युलर ट्रीटमेंट म्हणजे क्षयरोगाची औषधी दिल्यानंतर हा पेशंट बरा झाला. आणि सगळ्यात महत्वाचा मेसेज म्हणजे की क्षयरोग हा पूर्णपणे बरा होतो. त्यामुळे तुम्ही तज्ञांचा सल्ला घ्या आणि लवकरात लवकर निदान करून घ्या.
0: नक्कीच.
1: श्रोते हो, क्षयरोग या संसर्गजन्य विकाराचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, पण त्यासाठी गरज आहे ती रुग्णांनी नियमित आणि संपूर्ण कालावधीसाठी उपचार घेण्याची.
0: नक्कीच. लवकरात लवकर डॉक्टरांपर्यंत पोहोचणे आणि टेस्ट करणे आणि त्यानुसार औषधं घेणे हे महत्वाचं.
1: अगदी बरोबर.
0: या मुद्द्यावरच इथंच थांबूया. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83 850 63 934, 83 850 63 934, 7385063934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर आशिष मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्वास हेल्थ केअर सांगली आत्ताच आपण ऐकलात. आता ऍडव्हान्स आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
6: नमस्कार.
5: किडनी स्टोनची केस आपण बघणार आहोत. 42 वर्षांच्या या महिला, त्यांना पहिल्यांदा किडनी स्टोन झाला होता, तो ऑपरेटही केला, पण मग 3 वर्षांनी पुन्हा स्टोन झाला आणि पुन्हा ऑपरेशन करायला सांगितलेलं आहे. तर असे रिपीटेड किडनी स्टोन का होतात याबद्दल आज आम्हाला सांगा.
6: कसं की किडनी स्टोन एखादा झाला आणि तो काढून टाकला, खरं असे ह्याच वेळेला विचार करायला पाहिजे की किडनी स्टोन तर तुम्ही काढला पण किडनी स्टोन बनण्यासाठी जे वातावरण शरीरामध्ये होतं ते रिव्हर्स झालं.

0: कारण माझ्याकडे असे अनेक पेशंट आहेत की ज्यांना मग रिपीटेड किडनीमध्ये दोनदा किंवा तीनदा किडनी स्टोनचं ऑपरेशन झालं आणि नंतर मग किडनीच डॅमेज झाली, मग क्रिएटिनिन लेवल वाढायला लागली आणि मग किडनी फेल्युअरमध्ये पेशंट्स गेले, मग डायलिसिसवर गेले, असे अनेक प्रकार होत आहेत सध्या. बरोबर की नाही? ओव्हरऑल जर का बघितलं तर शरीरामध्ये ऍसिडिक लेवल वाढायला लागलेली आहे, मग त्याला मानसिक कारण आहेत आणि शारीरिक कारण सुद्धा आहेत. बरोबर? म्हणजे अति टेन्शन घेणं यांनी सुद्धा ऍसिड वाढत असतं. इव्हन जे आपण आता म्हणजे सध्या बघितलं की पॅक फूड आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह वापरलेले आहेत, किंवा आपण म्हणतो की जे साधं भाज्या किंवा फळं खावा म्हणतात. बरोबर ना? पण त्याच्यावर पण पेस्टिसाइडचा वापर बऱ्यापैकी प्रमाणात केला गेलेला आहे. तर या सगळ्या गोष्टी काय करतात, शरीराची ऍसिडिक लेवल काय करतात, वाढवतात. आणि शरीर म्हणजे जसं आपण म्हणतो ना की गरमी वाढली तर आपल्याकडून काम होणार नाही, तसं शरीरामध्ये सुद्धा आहे. जर का शरीरात जर का गरमी वाढली, ऍसिडिक लेवल वाढली, तर शरीर काम नाही करणार. मग अशा वेळेला शरीराकडे पर्याय काय की हाडातलं कॅल्शियम, फॉस्फरस सारख्या गोष्टी काढणं, अनेक मिनरल जे आहेत ते व्यवस्थित काम करत नाही आणि मग त्याचं डिपॉझिशन जे आहे ते काय होतं, किडनीमध्ये होण्याला सुरुवात होते आणि त्याच्यापासून किडनी स्टोन तयार होतो.
1: श्रोतेहो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, वंध्यत्व या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराडमध्ये, तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराडमध्ये, तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूरमध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहिती आणि नाव नोंदणी साठी संपर्क 84 84 06 10 25, 84 84 06 10 25, 8484061025.
0: कसं आहे याच्यासाठी जर का बघितलं तर आयुर्वेदिक जो पद्धत आहे त्याला पर्याय नाहीये. म्हणजे आयुर्वेदामध्ये कसं सांगितलं की तुमचं जर का पचन प्रॉपरली होत नसेल की त्याच्यातून आम तयार होतो. आम म्हणजे टॉक्सिक द्रव्य आपण म्हणून, टॉक्सिन्स तयार होतो. मग ही जी काही टॉक्सिन्स आहेत, बरोबर की नाही, ही जर का म्हणजे तुमच्या शरीरामध्ये टॉक्सिन्स तयार झाली आणि त्याच्यामध्ये जर का पाण्याचं प्रमाण कमी असेल, म्हणजे ड्रायनेस वाढायला लागला की आपण ज्याला वात म्हणतो, तर मग हे काय होणार आहे, हा आम काय व्हायला लागतो, कडक व्हायला लागतो आणि मग तो जर का किडनीमध्ये डिपॉझिट झाला तर त्याच्यातून स्टोन तयार होतात. किंवा जर का म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं की शरीरामध्ये हीट वाढली म्हणजे पित्ताचा इम्बॅलन्स झाला तरी सुद्धा किडनी स्टोन तयार व्हायला लागतो. तर त्याच्यामुळे म्हणजे पहिल्यांदा हे बघावं लागतं की किडनी स्टोन तयार होण्यासाठी तुमची प्रकृती काय आहे. म्हणजे पहिल्यांदा तुमचं म्हणजे बाबा कफ प्रकृती आहे, पित्त प्रकृती आहे, वात प्रकृती आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागतो. पचन तुमचं व्यवस्थित होत आहे की नाही याचा पहिल्यांदा विचार करायला लागतो. कारण कसं आहे की पचन बिघडलं तर टॉक्सिन्स तयार होणार आहेत, म्हणजे आम तयार होणार आहे आणि हे टॉक्सिन्स तयार झाले तर ते किडनीमध्ये डिपॉझिट होणार आहे. बरोबर की नाही? तर त्यामुळे आयुर्वेदामध्ये काय सांगितलं, पहिलं दीपन पाचन करा. नाही का म्हणतात की पहिलं पहिल्यांदा पचनापासून किंवा पोटावर काम करायला सुरुवात करा. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही काय करा, पचनावर काम करायला सुरुवात करा. त्या शरीरामध्ये टॉक्सिन्स निर्माण होणार नाहीत याच्यावर काम करा. जर का कफ प्रकृती असेल, बरोबर ना, तर कफाचा बॅलन्स केला गेला पाहिजे. पित्त प्रकृती असेल तर पित्त बॅलन्स केलं गेलं पाहिजे. वात वाढत असेल तर वात बॅलन्स केला पाहिजे. तर त्यामुळे शरीरामध्ये वात वाढण्याची कारणं काय आहेत, बरोबर की नाही, ह्याचा शोध घ्यावा लागतो. आणि ह्या सगळ्यांचा जर का व्यवस्थित शोध घेऊन जर का त्याप्रमाणे जर का आपण बॅलन्स केलं तर आपल्याला किडनी स्टोन होण्यापासून काय होतं, थांबवता येतं. आणि जर का रिपीटेड किडनी स्टोन मात्र झाले तर मात्र किडनी फेल्युअरकडे माणूस कधी जाईल हे सांगता येत नाही. तर त्याच्यामुळे किडनी स्टोन होऊ न देणं आणि त्याच्यासाठी प्रॉपर म्हणजे शरीराचं बॅलन्सिंग ठेवणं याला म्हणजे करावं लागतं आणि त्यासाठी आयुर्वेदाला पर्याय नाही.
1: श्रोतेहो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, वंध्यत्व या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराडमध्ये, तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराडमध्ये, तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूरमध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25, 84 84 06 10 25, 8484 06 10 25. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमातील विचार ऍडव्हान्स आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आता पुन्हा गाडगे अँड सन्स हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
3: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
4: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगे आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगे आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण.
5: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगिळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
6: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
5: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
6: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजण.

0: शेकडो स्टाइलिश डिझाईन्स.
1: आजच भेट द्या पुना गाडगीळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
2: श्रोते हो नमस्कार. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पुना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. अधिक महिन्यात विष्णुरूप जावयाला दान देण्याची रीत आपल्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. आणि जावई जर अधिकच लाडका असेल तर त्याला चांदीच्या कोणत्या वस्तू देता येतील ज्या कायम आठवणीत राहतील आणि वापरातही राहतील. त्यांचं वजन, त्यांचे प्रकार, त्यांची माहिती आपल्याला देणार आहेत पुना गाडगीळ आणि सन्सचे संचालक श्रीयुत अमित मोडक. मोडक साहेब नमस्कार.
3: नमस्कार
2: सर. अधिक महिना हा जावयासाठीचा महत्वाचा महिना आणि पूर्वापार चालत आलेली आपली परंपरा आहे की जावयाचा मान करायचा, त्याला चांदीचं ताटवाटी द्यायचं किंवा तो सेट द्यायचा. तर या सेट विषयी आम्हाला आज सांगा.
3: फक्त ताटवाटीच कशाला, 15-16 अधिक मास येतात.
2: हो.
3: पण जनरली पहिल्या अधिक मासाला ताट दिलं जातं कारण तो पहिला अधिक मास असतो. आणि मग नंतर हळूहळू मग ताटावरून तांब्यावर येतं, तांब्यावरून भांड्यावर येतं, भांड्यावरून वाटीवर येतं, नंतर मग वेगवेगळे असतो. तर आताच्या काळामध्ये ताट म्हटलं तर 10-inch ताट आता आम्ही ठेवायला सुरुवात केली आहेत कारण किमती आवाक्यात पाहिजे म्हणून. साधारणपणे 10-inch ताट जर आपण म्हटलं तर ते 500 gram मध्ये येतं, म्हणजे थोडस आवाक्यात. त्याच्यानंतर 13-inch ताट किंवा 12-inch ताट म्हटलं तर ते 650-700 gram पर्यंत येतं. आताच्या काळात सेटचे फॅशन निघाली.
2: अच्छा.
3: तर राजस्थानी किंवा गुजराती प्रकारचे जे थाळे असतात त्याच्यामध्ये तो थाळा, एक मोठा बाऊल, दोन वाट्या, एक काटे चमचा, एक साधा चमचा, असे 7 वस्तूंचा सेट साधारणपणे 1200-1500 gram पर्यंत येतो. त्याला जरा ऑक्सिडाइज केलेलं असतं, त्याला कार्विंग केलेलं असतं आणि त्याची जर मजुरी म्हणाल तर साधारणपणे 6-8% मजुरी असते आणि 1300 gram पासून 1500-1700 gram पर्यंत तो एक सेट बनतो. म्हणजे आपण जर अगदी सुरुवातीचा स्टार्ट रेट म्हटलं तर साधारण आजच्या घडीचे 3 lakh rupees किलोची चांदी जर आपण धरली तर 4-4.25 lakh rupees ते घेऊ तसा मग 10 lakh rupees. पण माझं म्हणणं लाडक्या जावयाला एकदा तरी खुश करायला हरकत नाही
2: आणि मला वाटतं तशी तजवीज पण केली जाते.
3: आणि त्याच्याबरोबर जर तुम्हाला टप्प्याटप्प्याने करायचं असेल, लग्न ठरायच्या आधीपासून ते अधिक महिना येईपर्यंत, तर तुम्ही 50-100 gram अशी चांदी दर महिन्याला घेऊन ठेवून नंतर त्या चांदीचं बनवून घेऊ शकता. याच्या व्यतिरिक्त समया येतात, मोठाले दिवे येतात, फुलपात्री येतात, वाट्या येतात. फुलपात्र वाटी हे साधारण 70-80 gram पर्यंत बसतं. समया आता हलक्या वजनाच्या यायला लागलेत त्यामुळे त्या 150-200 gram मध्ये येतात. म्हणजे जोडी समय घ्यायची म्हटली तर 300 gram मध्ये येते. बेंगलोरला या जास्त करून बनतात कर्नाटकामध्ये हलक्या वजनाच्या. नाशिक घाटाची पण हलक्या वजनाची समय बेंगलोरला बनते. तर ही सुद्धा सगळी उपकरणी आहेत की जे तुम्ही तुमच्या लाडक्या जावयाचे लाड पुरवण्याकरता नक्की वापरू शकता.
2: खरंय खरंय. आणि तबक तामन हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध असतं.
3: तबक तामन हे ते मी अशी पुरुषोत्तम आणि सत्कार्य करायचं आणि म्हणजे देवधर्म करायचा म्हटलं त्या दृष्टीनेच वस्तू आहेत.
2: अच्छा.
3: पण जावयाला शेवटी एन्जॉयमेंट करायची असेल तर ताटवाटी आणि ही भांडी
2: नक्की,
3: फुलपात्री, वाट्या याच्यात जास्त रस असणार.
2: आणि त्याचे बरेचसे प्रकारही तुमच्याकडे
3: बरेचसे प्रकार आहेत. म्हणजे आपले रेग्युलर घाटाचं ताट असतं, त्यानंतर चायना डिश ज्या असतात आपल्या हल्ली बुफेमध्ये वापरल्या जातात त्या प्रकारचे असतात. त्यानंतर तसेच ते छोटे छोटे बाउल पण येतात. मग लोक त्याचेही सेट करतात की 6 डिश 12 वाट्या, त्यानंतर 6 फुलपात्री, 12 चमचे. म्हणजे एक फॅमिली साधारण हल्ली स्मॉल फॅमिली 4+2 असते तर त्याला ते पुरेसं. आणि तसा जर सेट एखाद्याला करायचा झाला तर तो आत्ताच्या किमतीच्या याच्यात म्हटलं तर साधारणपणे 20-22 lakh rupees सेट होऊ शकतो 6 जणांचा.
2: मोडक साहेब, आपण आम्हाला अधिक मासानिमित्त लाडक्या जावयाला दान देण्यासाठी पारंपरिक चांदीचं ताट, वाटी, बाउल, ग्लास यांचे प्रकार, वजन, अंदाजे किंमत या सगळ्याची माहिती दिली. याबद्दल मी श्रोत्यांच्या वतीने आपले आभार मानते. धन्यवाद. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पुना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना गाडगीळ आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण.
4: ग्राहक केंद्रित कार्यक्रम पुना गाडगीळ अँड सन्स आताच आपण ऐकलं. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
5: विश्वासार्ह सेवा आणि अनुभवी व्यवस्थापन श्री मंगलमूर्ती संचालित समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड सातारा इथं 15-30 May दरम्यान शस्त्रक्रिया शिबिर.
6: अपेंडिक्स, हर्निया, पाईल, फिशर आणि फिस्टुला शस्त्रक्रिया फक्त 20,000 rupees.
5: गर्भाशय पिशवीची शस्त्रक्रिया फक्त 25,000 rupees.
6: समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, यादव गोपाळपेठ, सातारा.
5: संपर्क 74 47 47 97.

0: 17 मजली।
1: हो 17 मजली, कंगराड़कर इंफ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर चे 17 मजली लँडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा। बुकिंग साठी संपर्क 90118 90118।
2: ओळख 17 मजली।
3: आदेश्वर ज्वेलर्स वाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट। आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा।
4: आपलं डेझर्ट तर आलं आहे पण आपले चॅम्पियन नाही आले अजून।
5: बिल भरायच्या आधी तरी येईल ना?
4: सगळं
5: काय चाललंय?
4: बिल बनतंय,
5: चल तुझं कार्ड दे,
4: पिन दे।
6: आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका। ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा। ही खाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा।
7: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं,
8: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
7: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं होऊ दे ना पूर्ण, आमचं बाळाचं स्वप्न।
8: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। संपर्क 866-91-676-72।
9: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
10: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर।
9: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
10: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत।
9: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा।

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
3: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
2: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
3: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
2: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
3: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
2: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
3: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95185-68006.
4: आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळची 10:30 झाली आहेत. आता सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत.

0: सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला अरुण दाते आणि सुमन कल्याणपूर यांना आपण ऐकलं. हे गीत होतं मंगेश पाडगावकर यांचं आणि संगीतबद्ध केलं होतं श्रीनिवास खळे यांनी.
1: आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर 98 81 38 71 14 98 81 38 71 14.
2: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड ओसीएम विमलचे ब्रँडेड सूटिंग
1: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
2: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
1: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
3: 109 इन्फंट्री बटालियन टी ए तर्फे छत्रपती श्री अभय सिंह राजे भोसले सांस्कृतिक भवन शेंद्रे फाटा सातारा येथे शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यातील 5,000 माजी सैनिकांसाठी महामेळावा आयोजित केला आहे.
4: या मेळाव्यामध्ये वीर नारी वीर माता व भूतपूर्व सैनिकाच्या समस्याचे निवारण केले जाईल. तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा ही विनंती.
5: आला अधिक महिना मास सोन्या चांदीच्या खरेदीसाठी खास
6: आदेशवर ज्वेलर्स अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
5: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी पाटली
6: आकर्षक मिनी गंठन गंठन फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी पायल ताटवाटी ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव
5: आदेशवर ज्वेलर्स सदाशिव पेठ सातारा.
7: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार? आता नवीन झुमके?
8: नाही, आधी बचत.
7: आधी झुमके.
8: ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री.
7: पण त्या झुमक्यांचं काय?
8: जातेस की देऊ इंजेक्शन.
9: आरबीआय सांगते
7: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
10: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर सातारा 9021 28 45 70.
11: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
1: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
2: मग येताय ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
1: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72. अधिक मास, अधिक पारदर्शकता म्हसवडकर सराफ मध्ये. जसा कॅरेट नुसार सोन्याचा भाव, तसा प्युरिटी नुसार चांदीचा भाव. चांदीच्या वस्तू हॉलमार्किंग सह, मग अधिक मासात अधिक फायदा. तेव्हा अधिक मासासाठी चांदीच्या वस्तूंची खरेदी फक्त म्हसवडकर सराफ मध्ये. म्हसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा.

0: अंकिका स्पर्धा 2026
1: राज्यभरातील कलाकार सादर करणार भन्नाट कथा आणि मनोरंजनाची धमाल.
0: दिनांक 22-23-24 मे. स्थळ श्री शाहू कला मंदिर सातारा. सकाळी 11 ते रात्री 10 पर्यंत. परिवारासोबत नक्की या.
1: प्रवेश विनामूल्य.
0: आयोजक सातारा नगर परिषद सातारा.
2: येवा मोहित्यांचं फिश पॉइंट आपलोच असा. सुरमई पापलेट बांगड्यान बांधलेली चव मात्र सर कोकणी बांधलेली.
3: ऍट मोहितेज फिश पॉइंट विलासपूर सातारा.
2: साताऱ्यातलो साताऱ्यात असल.

0: बेला शेंडे यांच्या स्वरातलं नाद हो महानोर यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत अभिराम मोडक यांचं होतं. सुगम संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: सातारकर रसिकांना एकांकिका बघण्याची सुवर्ण संधी.
2: दादा महाराज कर...

0: का?
1: सुरमई पापलेट बांगड्यान बांधलेली, चव मात्र सर कोकणी बांधलेली.
2: ऍट मोहितेज फिश पॉइंट, विलासपूर, सातारा.
1: साताऱ्यातलो साताऱ्यात असल कोकणाचा मजो.
3: मला करिअर हवंय, हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय. मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा.
4: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
3: 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव.
5: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा, BSc नर्सिंग, तसंच GNM आणि ANM चेही पर्याय उपलब्ध. प्रवेश सुरू 90-96-05-93-15 किंवा 99-75-86-70-99.
6: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स आता 2 शाखांमधून. 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हाऊस राजपथ सातारा, जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग.
7: 99 अवेन्यू
8: 1 BHK 17.25 लाख, 2 BHK 24.20 लाख, सर्व खर्चांसहित पार्किंग सह.
7: 99 अवेन्यू विकास नगर सातारा, 97-97-92-99-99.
9: बागडे बंधू सराफ, सातारा रोड, जिल्हा सातारा. फोन 91-68-227-325.
10: बागडे बंधू सराफ, नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे.
11: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
12: मग येत आहे ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
11: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
13: 109 इन्फंट्री बटालियन TA तर्फे छत्रपती श्री अभय सिंह राजे भोसले सांस्कृतिक भवन शेंद्रे फाटा सातारा येथे शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यातील 5,000 माजी सैनिकांसाठी महामेळावा आयोजित केला आहे.
14: या मेळाव्यामध्ये वीर नारी, वीर माता व भूतपूर्व सैनिकाच्या समस्याचे निवारण केले जाईल. तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा ही विनंती.
15: आला अधिक महिना मास सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
16: आदेश्वर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
15: आता आकर्षक असे सोने चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
16: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
15: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.

0: दिशा स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1444 या टोल फ्री नंबरवर तसेच www.teli-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
2: देत आहे 18 महिने मुदतीची
1: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
2: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
1: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
2: संपर्क 84082993 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
1: नियम आणि अटी लागू.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: रोज रोज हवे हवे
2: ताजे ताजे नवे नवे
1: हेल्दी बाइट हैप्पी लाइफ रुची एम्ब्रोसिया.
3: एम्ब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
4: काय गं, बारावी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल?
5: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार.
4: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय.
5: रय शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना.
4: अगं, BBA BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
5: हो ना, शिवाय पुढे MBA MPhil आणि PhD ची सोयही.
4: मी पण ऐकलंय IIM धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक.
5: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट? जवळ तर आहे वरियेमध्ये.
6: रांगोळे शेगडी फेस्टिवल. ज्योती कंपनीच्या मल्टीबर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप स्टील अशा भारी भारी शेगड्या.
7: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट सोबत बजाज फायनान्स सुद्धा.
6: मेसर्स आभा आंदोबा रांगोळे, सिटी पोस्टा समोर, सातारा. अधिक मासाच्या तयारीसाठी तयार श्री वर्धमान ज्वेलर्स NX. चांदीची जोडवी, पैंजण, तांब्या भांड, ताटवाटी, चेन, अंगठी, ब्रेसलेट असं 101 अधिक मासाचं चांदीचं वाण. वाणाच्या खरेदीवर हमखास भेट वस्तू.
7: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, मुख्य शाखा, सम्राट गणपती चौक, सातारा. शाखा नंबर 2, पंचमुखी गणपती समोर, सातारा.
6: क्षण अधिक मासाचे, खास चंदेरी वाणांचे. श्री वर्धमान ज्वेलर्स NX.
8: आंतरराष्ट्रीय थायरॉइड दिनानिमित्त रोटरी क्लब सातारा कॅम्प आणि दिशा डायग्नॉस्टिक सेंटर आयोजित विशेष थायरॉइड तपासणी शिबिर सोमवार 25 मे 2026 रोजी.
9: रुग्णांची तपासणी पूर्णपणे मोफत.
8: थायरॉइड तपासणी फक्त 150 रुपयांत, तर CBC हिमोग्लोबिन

0: आणि शुगर तपासण्या 50% सवलतीत.
1: स्थळ तेजोनिधी होमिओपॅथिक क्लिनिक सातारा. वेळ सकाळी 10 ते 1.
0: संपर्क 82 75 48 12 50.
2: शरद, अरे गपगप का झालायस? कसला विचार करतोयस?
3: बाबांची कावीळ उतरतच नाही, पोटात पाणी बी झालंय. जवळपास कुठं खात्रीशीर उपचार होईल का याचा विचार करतोय, पण काय बी कळना झालं.
4: अहो, फॅटी लिव्हर, लिव्हर सिरोसिस, जलोदर अर्थात असायटिस यासाठी संपूर्ण लिव्हर केअर तर आहेच, परंतु दूषित अन्न पाणी, ऑटो इम्युन, अतिमद्य सेवन, मधुमेह यामुळे उद्भवणारी कावीळ, रक्तातील कावीळ आणि स्त्रियांमध्ये होणारी विशेष कावीळ, या सर्वांसाठी परिपूर्ण तपासण्या आणि योग्य उपचार मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर मध्ये. अगदी विश्वासाने तुम्ही तिथे जा आणि उपचार घ्या. मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा कोरेगाव रोड, सातारा. संकेतस्थळ www.meenakshimultispeciality hospital.com.

0: अशाच खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्स चे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर, अधिक मासाचे आहेर घर,
1: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट।
0: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच सातारा।

पंडित जितेंद्र अभिषेके यांनी गायलेलं मंगेश पाडगावकरांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं पु ल देशपांडे यांचं. आणि याबरोबरच सुगम संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणी सातारा केंद्र आता प्रसारित करत आहोत मिश्र संगीत

0: गौरी बापटीने गायलेलं बालगीत आत्ताच आपण ऐकलं, ते मिश्र संगीताच्या कार्यक्रमात.
1: आला अधिक महिना मास सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
2: आदेश्वर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
1: आता आकर्षक असे सोने चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
2: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
1: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिवपेठ, सातारा.
3: एक नंबर आर्थिक नियोजनासाठी 7378812179 7378812179.
4: गुंतवणुकीचे लेटेस्ट ऑप्शन्स, बॅलन्स्ड पोर्टफोलिओ, अर्थपूर्ण प्रशिक्षण.
3: गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, साखरगड प्राईड, NH 48, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा.
1: रयत शिक्षण संस्थेचे KBP पॉलिटेक्निक सातारा. सर्व मागासवर्गीय मुलांना आणि सर्व प्रवर्गातील मुलींना संपूर्ण फी सवलत.
5: OBC आणि EBC प्रवर्गातील मुलांना 50% फी सवलत. नियम व अटी लागू.
1: अनुभवी आणि उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग, डिजिटल क्लासरूम,
5: बस आणि हॉस्टेलची सुविधा उपलब्ध. प्रगतीच्या उच्च शिखरावर नेणारं KBP पॉलिटेक्निक सातारा. 86 68 84 14 43 आणि 77 0 96 0 39 36.
3: चौथी सातवी स्कॉलरशिप आणि शालेय स्पर्धा परीक्षांसाठी एक साथ सारे, ओनली ऍट गोरे.
4: पुस्तके, प्रश्नसंच, वार्षिक सराव पेपर्स आणि मार्गदर्शन वर्ग.
3: गोरे बुक्स.

0: पेपर्स अँड स्टेशनरी, न्यू इंग्लिश स्कूल चौक, सातारा, 99 22 815 978. खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर अधिक मासाचे आहेर घर,
1: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट.
0: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा.
2: अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार, सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज,
0: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस.
2: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
0: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत.
2: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार.
3: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड, OCM, विमलचे ब्रँडेड सूटिंग,
4: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
3: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
4: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
5: आदेशवर ज्वेलर्स, वाण अधिक मासाचा, माण सोन्या चांदीचा. अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
6: स्वप्नातल्या घराची, आवाक्यातल्या दराची, आता शेवटची 5वी विंग सुरू.
7: ऍट 64 Avenue, 1BHK 2BHK फ्लॅट्स, मेडिकल कॉलेज शेजारी, सातारा. 72 94 94 64 64.
6: साताऱ्याच्या 64 Avenue ची आता शेवटचीच 5वी विंग, बुकिंग सुरू.
8: 109 इन्फंट्री बटालियन TA तर्फे छत्रपती श्री अभय सिंह राजे भोसले सांस्कृतिक भवन शेंद्रे फाटा सातारा येथे शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यातील 5,000 माजी सैनिकांसाठी महामेळावा आयोजित केला आहे.
9: या मेळाव्यामध्ये वीर नारी, वीर माता व भूतपूर्व सैनिकाच्या समस्याचे निवारण केले जाईल. तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा ही विनंती.
10: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

0: मोहम्मद रफी यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं श्रीकांत ठाकरे यांचं.
1: आला अधिक महिना मास सोन्या चांदीच्या खरेदीसाठी खास
2: आदेश्वर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
1: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
2: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
1: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
3: रोज रोज हवे हवे,
4: ताजे ताजे, नवे नवे.
3: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया.
5: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
6: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
7: देत आहे 18 महिने मुदतीची
6: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
7: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
6: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
7: संपर्क 84082939 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
6: नियम आणि अटी लागू.
8: 1 नंबर आर्थिक नियोजनासाठी 73 87 88 12 79 73 87 88 12 79.
9: गुंतवणुकीचे लेटेस्ट ऑप्शन्स, बॅलन्स्ड पोर्टफोलिओ, अर्थपूर्ण प्रशिक्षण.
8: गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, साखरगड प्राईड, NH 48, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा.
1: रयत शिक्षण संस्थेचे KBP पॉलिटेक्निक सातारा. सर्व मागासवर्गीय मुलांना आणि सर्व प्रवर्गातील मुलींना संपूर्ण फी सवलत.
10: OBC आणि EBC प्रवर्गातील मुलांना 50% फी सवलत. नियम व अटी लागू.
1: अनुभवी आणि उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग, डिजिटल क्लासरूम,
10: बस आणि हॉस्टेलची सुविधा उपलब्ध. प्रगतीच्या उच्च शिखरावर नेणारं KBP पॉलिटेक्निक सातारा. 86 68 84 14 43 आणि 77 96 39 36.
11: बागडे बंधू सराफ, सातारा रोड, जिल्हा सातारा. फोन 91 68 227 325.
12: बागडे बंधू सराफ, नाते विश्वासाचे, पिढ्यान पिढ्यांचे.
13: सातारकर रसिकांना एकांकिका बघण्याची सुवर्ण संधी.
14: दादा महाराज करंडक एकांकिका स्पर्धा 2026.
13: राज्यभरातील कलाकार सादर करणार भन्नाट कथा आणि मनोरंजनाची धमाल.
14: दिनांक 22, 23, 24 मे. स्थळ श्री शाहू कला मंदिर सातारा. सकाळी 11 ते रात्री 10 पर्यंत. परिवारासोबत नक्की या.
13: प्रवेश विनामूल्य.
14: आयोजक सातारा नगर परिषद सातारा.
15: 99 Avenue.
16: 1 BHK 17.25 lakh. 2 BHK 24.20 lakh. सर्व खर्चांसहित पार्किंग सह.
15: 99 Avenue, विकास नगर, सातारा. 97 97 92 99 99.
17: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब. पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा. सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 90 21 28 45 70.
18: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स. आता 2 शाखांमधून.
17: 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हौद राजपथ सातारा. जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग.
19: येवा, मोहित्यांचं फिश पॉइंट आपलोच असा. सुरमई पापलेट बांगड्यान बांधलेली, चव मात्र सळ कोकणी बांधलेली.
17: ऍट मोहितेज फिश पॉइंट, विलासपूर, सातारा.
19: साताऱ्यातलो साताऱ्यात असल कोकणाचा मजो.
2: आदेश्वर ज्वेलर्स, सुवाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा. अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.

0: अपर्णा देव आणि सहकाऱ्यांना आपण ऐकलत. गीत आणि संगीत होतं शांताराम नांदगावकर यांचं. मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर अधिक मासाचे आहेर घर,
2: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट.
1: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरी करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच सातारा. चौथी सातवी स्कॉलरशिप आणि शालेय स्पर्धा परीक्षांसाठी एक साथ सारे ओनली ऍट गोरे.
2: पुस्तके, प्रश्नसंच, वार्षिक सराव पेपर्स आणि मार्गदर्शन वर्ग.
1: गोरे बुक सेलर्स अँड स्टेशनरी, न्यू इंग्लिश स्कूल चौक सातारा, 99 22 815 978.
3: अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार, सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज,
1: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस.
3: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
1: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत.
3: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार.
4: आदेशवर ज्वेलर्स वाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा. अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ सातारा.
5: स्वप्नातल्या घराची, आवाक्यातल्या दराची, आता शेवटची 5वी विंग सुरू.
6: ऍट 64 Avenue, 1 BHK 2 BHK फ्लॅट्स, मेडिकल कॉलेज शेजारी सातारा, 72 94 94 64 64.
5: साताऱ्याच्या 64 Avenue ची आता शेवटचीच 5वी विंग, बुकिंग सुरू.
7: 109 इन्फंट्री बटालियन TA तर्फे छत्रपती

0: व्यक्ति श्री अभय सिंह राजे भोसले, सांस्कृतिक भवन, शेंद्रे फाटा, सातारा। ये थे शनिवार दिनांक 23 मई 2026 रोजी सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यातील 5,000 माजी सैनिकांसाठी महामेळावा आयोजित केला आहे।
1: या मेळाव्यामध्ये वीर नारी, वीर माता व भूतपूर्व सैनिकाच्या समस्याचे निवारण केले जाईल। तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा ही विनंती।

0: अशाच खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर, अधिक मासाचे आहेर घर,
1: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट।
0: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा।
1: रांगोळे शेगडी फेस्टिवल, ज्योती कंपनीच्या मल्टी बर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप स्टील अशा भारी भारी शेगड्या।
2: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट सोबत बजाज फायनान्स सुद्धा।
1: मेसर्स आवा आंदोबा रांगोळे, सिटी पोस्टा समोर, सातारा। अधिक मासाच्या तयारीसाठी तयार श्री वर्धमान ज्वेलर्स NX, चांदीची जोडवी, पैंजण, तांब्या भांड, ताटवाटी, चेन, अंगठी, ब्रेसलेट असं 101 अधिक मासाचं चांदीचं वाण। वाणाच्या खरेदीवर हमखास भेट वस्तू।
0: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, मुख्य शाखा सम्राट गणपती चौक, सातारा। शाखा नंबर 2, पंचमुखी गणपती समोर, सातारा।
1: क्षण अधिक मासाचे, खास चंदेरी वाणांचे। श्री वर्धमान ज्वेलर्स NX।

पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेली पंडित नरेंद्र शर्मा यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. आणि याबरोबरच आजचा मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. आता प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो, सध्याचे दिवस सुट्ट्यांचे आहेत. प्रत्येकाच्या मनात कुठेतरी सहलीला ट्रीपला जायची इच्छा असते. मानवी मनाचा एक कोपरा नेहमी भटकंतीसाठी जावं आणि आनंद घ्यावा यानंच व्यापलेला असतो. प्रश्न असतो तो वेळ काढण्याचा, नियोजन करण्याचा. सोबतीला योग्य व्यक्ती निवडली की ज्यामुळे आपला प्रवास सुखकर, आल्हाददायक आणि आनंदी होईल म्हणजे नियोजन पक्क होतं. मिळतीजुळती सातसंगत, एकमेकांच्या संगतीने केलेला प्रवास हा नक्कीच सुखदायक होतो.

श्रोते हो, आवर्जून केलेला प्रवास असो किंवा कामानिमित्तानं नियमित होणारा प्रवास असो, आपण अनेक ठिकाणी भेट देत असतो. काही ठिकाणं रोजचीच असतात, त्यामुळे त्या ठिकाणांचं महत्त्व आपल्याला वाटत नसते. श्रोते हो, चित्रपटसृष्टीत यावर अनेक गीतं तयार झालीत. असंच एक रोमॅन्टिक गीत, पण यामध्ये अनेक ठिकाणांचा उल्लेख आहे जेथे रोज अनेक जण भेट देत असतात, पण या गीतात तीच ठिकाणं फारच शोभून दिसतात.

श्रोतेहो, प्रवास सगळ्यांनाच आवडतो. जीवनात आपण खूप प्रवास करत असतो, पण लक्षात घ्या, आपलं जीवन हाच एक प्रवास आहे. या प्रवासात उद्या कधी काय होईल हे कोणालाच माहीत नसतं. चांगलं होणार म्हणून हुरळून जाणं आणि वाईट होणार म्हणून खचून जायचं हे सुद्धा आपल्या हातात नसतं. पण एक मात्र नक्की, जे आपल्या हातात असतं ते म्हणजे या सर्वांना तोंड देऊन पुढं वाटचाल करणं.

श्रोतेहो, जीवनाच्या प्रवासाचा विषय निघालाच आहे, तर एक लक्षात येतं की या प्रवासात कधी हिरवळ तर कधी वृक्ष रस्ता लागतो. आणि म्हणूनच जीवनाच्या प्रवासाचे वर्णन करताना गीतकार म्हणतात, ये हरियाली और ये रास्ता.

श्रोतेहो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. आकाशवाणी सातारा केंद्र दुपारचे 12 वाजता, आता मुंबई केंद्रावरून काही क्षणातच वनिता मंडळ हा कार्यक्रम.

मैत्रिणींनू, आज आपण जागतिक जैवविविधता दिवस साजरा करतोय. तर जैवविविधता म्हणजेच पृथ्वीवरील विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, वनस्पती, सूक्ष्मजीव आणि नैसर्गिक परिसंस्था यांचं वैविध्य होय. जंगलातील वृक्ष, आकाशातील पक्षी, नद्यांतील मासे, शेतीतील पिकं आणि अगदी छोटासा कीटकही या जैवविविधतेचा महत्वाचा भाग आहे. आणि ही जैवविविधता अबाधित राखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे. हे आपण खूप छोट्या पण महत्वाच्या प्रयत्नांनी पार पाडू शकतो. ते म्हणजे झाडं लावून, प्लास्टिकचा वापर कमी करून, पाण्याची बचत करून, पर्यावरण स्वच्छ ठेवून आणि वनस्पतींचं संरक्षण करून.

0: मैत्रिणींनू गजानन वाटवे यांच्या स्वरातील ग दि माडुगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. चला तर मग मैत्रिणींनू आता ऐकूया कौटुंबिक श्रुतिका हलक फुलक भाग 10. लेखन आणि निर्मिती सहाय्य वैजयंती नांदगावकर. सहभाग स्मिता नामदे, निकिता फपाळ, वैजयंती नांदगावकर आणि नयन पवार. संकल्पना आणि सादर करते नयन पवार.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पै पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार. रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
1: चला जगूया मस्त मजेने,
3: होऊया जरा हलकं फुलकं.
2: हलकं फुलकं, हलकं फुलकं.
3: आई ग, खूप दुखतय ग, जरा हळू लाव ना औषध. हात नको लावूस ग पायाला, खूप खूप दुखतय.
4: या ओरडू नकोस, थोडंफार दुखणारच आहे. आणि मला सांग, पायाला जर स्पर्शही

0: खोकला नाही तर औषध कसं लावू ग मी?
1: रिया मला सांग, तू कुठं धडपडलीस गा?
2: काही नाही गा आजी, तिला सवयच आहे नुसती धडपडायची बघ.
3: ए तू चुप रे, म्हणे सवयच आहे धडपडायची. अगं आजी, मी की नाही गच्चीवर झाडांना पाणी द्यायला गेले होते.
1: अगो बाई, सूर्य पश्चिमेकडे उगला की काय? तुझ्या दादूड्याचं काम चक्क तू केलंस?
3: ए आजी, काय ग तुझं हे, माझा पाय किती दुखतोय बघ ना. एकटं तुझं राहुल बाळच गुणाचं नाहीये, मी पण करत असते काम. आता तो माझ्या आधी उठून गच्चीवर जातो, मग घालतो झाडांना पाणी. कशाला उठायचं एवढ्या लवकर?
2: तुझ्यासारखं नाही मी सूर्यवंशी, सूर्य डोक्यावर येईपर्यंत झोपायला. रोज सकाळी उठून सूर्यनमस्कार घालतो बघ मी, त्यामुळे कसं फिट अँड फाईन आहे. तुझ्यासारखं नाही एवढंसं लागलं तर मुळू मुळू रडायला लगेच.
3: आजी बघ ना गं कसा बोलतोय हा, आधीच माझा पाय केवढा मुरगळलाय, किती दुखतंय माहितीये का, आणि हा मला चिडवतोय बघ ना.
0: ए राहुल गप्प बस बघू तू.
1: अग पण रिया झालंय काय, गच्चीवर पडलीस का पाय घसरून?
3: नाही ग आजी, झाडांना पाणी देऊन झालं की पक्ष्यांसाठी छोट्या भांड्यात पाणी ठेवलं. मग खाली येत होते तर चुकून एक पायरी सुटली, पुढच्या पायरीवर पाय गेला. तोल सावरायला गेले तर एका पायावर भार पडला आणि तो मुरगळला. ग
0: औषध लावू दे ना मला आधी तू.
3: अगाजी खूप दुखतय ग.
2: पण रिया पायरी सुटली कशी? नीट बघून उतरायचं होतं ना, अशी कशी एक पायरी सुटली बरं? मला तरी वाटतंय बहुतेक ना तुला चष्मा लागलेला दिसतोय, डोळे चेक करून घेतलेच पाहिजे बघ आता तुझे.
4: वा वा वा वा, लगेच सुतावरून स्वर्ग गाठायला निघालाय म्हणे चष्मा लागेल. चुकून झाली ती गोष्ट म्हणून पाय मुरगळला तिचा एवढंच.
2: पण तिने डायरेक्ट उडी मारली ना अगं आई.
1: अगं रश्मी, तो म्हणतोय तर एकदा तपासून घ्या की गळतीचे डोळे.
3: ए आजी, माझा पाय मुरगळलाय, त्याचं दुखणं नीट करा आधी. डोळ्याचं काय काढलं मध्येच? आई ग खूप दुखतय ग.
1: अगं रश्मी, किती सुजलाय ग तिचा पाय.
0: हो ना,
1: एक काम कर बघ, तिला आंबे हळद लाव गरम करून.
2: पण मी काय म्हणतो तुला सांगू का आजी, एकदा ना आपण तिचे डोळे तपासूनच घेऊ बघ.
1: पुन्हा डोळ्यावर आलास का रे तिच्या?
2: आई परवा तू तिला खिचडी करायला सांगितली होती ना.
0: हो.
2: मग तिने काय केलं आठवतंय त्या दिवशी?
0: हो चांगलंच आठवतंय, मुगाची डाळ समजून उडदाची डाळ घातली होती खिचडीत.
2: म्हणून तर मी म्हणते डोळे चेक करून घ्या.
3: अग सगळ्यांनी तर खाल्लीस ना ती खिचडी.
0: पण तू उडदाची डाळ घातलीस ना मुगाच्या डाळी ऐवजी.
3: हो ग, पण दोन्ही डाळी सारख्याच दिसतात ना. तरी मला थोडी शंका आली होती की मुगाची डाळ पांढरी का दिसतीये. मग मला वाटलं की तू पावडर वगैरे लावून ठेवली असशील खराब होऊ नये म्हणून.
4: छान,
3: चांगली तीन चार पाण्याने धुवून मगच टाकली मी खिचडीत ती डाळ.
2: तरी पण रंग वगैरे गेला नसेल ना पांढरा.
1: अग भाई असं झालं तर. तरी मी म्हणत होते खिचडी एवढी चिकट का लागतीये. तुझ्या पुष्पा आजीवरच गेलीयस बघ वेंदळेपणाला, तिनं काय तांदळात साखर मिसळून ठेवली आणि तू काय खिचडीत उडदाची डाळ घातलीस.
0: हो बाई, ते तांदळातून साखर मिसळलेली ती वेगळी करता करता ना अगदी नाकी नऊ आले होते माझ्या.
2: नऊ कसले, दहा पण आले असतील.
1: आणि अजून वर म्हणते कशी, मला सगळं स्पष्ट दिसत.
2: अगं आजी, त्या दिवशी तर ती मांजराला उशी समजून थोपटत होती माहितीये.
0: हो,
2: आणि विचारलं तर म्हणते कसे माहितीये, ती मांजरच आरामात पडली होती ना उशी सारखी.
1: अरे मोतीबिंदू वाढला होता तिच्या डोळ्यातला, म्हणून तर मग ऑपरेशन केलं ना मागच्या आठवड्यात डोळ्यांचं तिच्या.
0: हा अहो आई, किती खर्च आला?
1: काय काहीतरी 60,000 आला म्हणे.
0: आपले पुष्पा मावशींनी तर आरोग्य विमा काढलाय ना, त्यांना तर काहीच खर्च लागला नसेल.
1: तिला नाही आला म्हणे खर्च काही, पण तिची मैत्रीण आहे ना मालती, तिने पण आरोग्य विमा काढला होता. तिच्या ऑपरेशनच्या वेळेस मात्र तिला काय 6,000 रुपये भरावे लागले.
0: असं कसं काय झालं बरं?
2: अगं आजी, तिला 6,000 रुपये का भरावे लागले माहिती का? कदाचित ना तिने पॉलिसी काढताना ना 10% कोपेचा ऑप्शन निवडला असेल.
1: म्हणजे काय रे राहुल?
2: अगं कसं आहे ना, कोपे म्हणजे असा प्रकार असतो ना की आपण पॉलिसी काढताना जर कोपे घेतला 10%, 20% समजा, तर समजा जर आपल्याला 50,000 रुपये खर्च आला आणि 10% जर कोपे असेल ना तर 5,000 रुपये आपण द्यायचे.
0: अच्छा.
1: अगं बाई असं पण असतं?
2: हा. आणि आपल्याला असं वाटतं की मी तर पॉलिसी काढली आणि मी कशाला पैसे भरायचे.
0: हा का बर.

0: असं आहे ना ग, पॉलिसी काढताना लोक पटकन सह्या करून मोकळे होतात, पण आहे ना पॉलिसी काढताना ह्या आधी नीट बघून घेतलं पाहिजे, नाहीतर मग ऐन वेळेस अशी अडचण निर्माण होते.
1: खरं की रे.
2: ए दादुड्या, तू हे काही इन्शुरन्सचं कौतुक सांगूच नकोस बघ. माझी मैत्रीण आहे ना विभावरी, तिच्या आजोबांनी काढला होता विमा. त्यांनी मोती बिंदूच ऑपरेशन केलं, तर त्यांना सगळे पैसे स्वतःलाच भरावे लागले बघ.
1: अगं बाई,
0: अगं स्वतःलाच कसे काय भरावे लागतील पैसे? त्यांनी पॉलिसी कधी काढली होती बरं?
2: मागच्याच तर वर्षी काढली होती.
0: मग बरोबर आहे ना. अगं आज पॉलिसी काढली लगेच उद्या ऑपरेशनला गेलं असं काही गोष्टींमध्ये नाही करता येत.
2: म्हणजे
0: त्याला आहे ना वेटिंग पिरियड साठी थांबावं लागतं.
1: वेटिंग पिरियड?
0: हा, आणि त्या आजोबांनी वेटिंग पिरियड संपायच्या आताच ऑपरेशन केलं ना.
1: बरं बरं बरं.
0: म्हणजे कसं आहे ना की पॉलिसी काढल्यापासून आहे ना 24 महिन्यांच्या आत मोती बिंदूचं ऑपरेशन जर केलं तर त्याचे पैसे हे आपल्यालाच भरावे लागतात. म्हणजे 24 महिने म्हणजे 2 वर्ष झाले ना. हा, मग 2 वर्षांचा वेटिंग पिरियड असतो.
1: मग हे मोती बिंदूलाच असतं का फक्त?
0: नाही, कसं आहे ना काही आजारांसाठी काही काळ थांबावं लागतं, ज्याला आपण स्लो ग्रोईंग डिझीज म्हणतो. म्हणजे जसं की हर्निया झालं, गुडघ्याचे आजार झालं किंवा पाईल्स झालं, तर जे हळूहळू होणारे जे आजार आहेत, मोतीबिंदू काय एका दिवसात नाही ना होत.
1: हा बरोबर.
0: तो हळूहळू तयार होतो. मग पॉलिसी काढताना जे आहे ना की आपण ते बघणं गरजेचं आहे की वेटिंग पिरियड हा किती महिन्यांचा आहे. 24 महिन्यांचा वेटिंग पिरियड आहे, तर मग त्या आजार जर हळूहळू होणारे असेल तर मग आपण त्याचं 24 महिन्यांनी ऑपरेशन करावं.
1: अच्छा,
0: म्हणजे या आजोबांना 1 रुपया पण द्यावा लागला नसता कदाचित.
1: बरं बरं. म्हणजे लगेच ऑपरेशनची गरज नसेल अशी डिसीज असं म्हणू शकतो का आपण?
0: हो बरोबर. आपण ज्या आजारांसाठी काही वेळ थांबवू शकतो ना, तर तिथे थांबलं तर मग आपल्याला पैसे भरावे लागत नाही.
1: बरं.
2: म्हणजे विमा कंपनी म्हणते पहिली ओळख वाढू द्या मग मदत करतो.
1: तसंच काही सर. अगं रश्मी, आजकालची हॉस्पिटलची पायरी चढली की जे खर्चाला सुरुवात होते ती हॉस्पिटलची बिलं पाहूनच हृदय धडधड करायला लागतं बघ बाई.
3: आई, आणि म्हणूनच मला वाटतं आरोग्य विमा काढला ना तर चांगलंच बरं का.
2: आपल्याला कशाला घ्यायला लागतोय विमा? बाबांच्या कंपनीचा आहे ना ऑलरेडी.
1: आहे की यांच्या कंपनीचा, पण आपला आपला असलेला काही वाईट नाही ना.
0: रिया तुला सांगू का, आई म्हणती ते अगदी बरोबर आहे बघ. आरोग्य विमा हवाच स्वतःचा, आणि स्वतःचा हवा. कारण कंपनीच्या विमा बाबत काय होतं ना की समजा जर कंपनी बदलली तर आधीच्या कंपनीत काम करताना काढलेला विमा कुठल्याही कामाचा राहत नाही, तो संपुष्टात येतो. नवीन कंपनी जॉईन केली की पुन्हा नव्याने विमा काढावा लागतो, म्हणजे मग आपल्याला ती सिनियरिटी मिळत नाही.
1: अरे राहुल, आणि समजा एका कंपनीमध्ये नोकरी संपेपर्यंत म्हणजे आपलं ते रिटायरमेंट पर्यंत काम केलं तर मग काही अडचण येत नसेल ना रे त्यात?
0: हो, अडचण तशी काही येत नाही, पण रिटायरमेंट नंतरच काय.
1: हा,
0: वय वाढलं की वाढत्या वयासोबत आजारपण देखील येतात ना आजी.
1: खरंय रे.
0: आणि तुम्ही एकदा निवृत्त झालात की कंपनीचा विमा बंद. नंतर येणाऱ्या आजारपणाचं काय मग?
1: म्हणजे नोकरी गेली की विमाही म्हणतो मी पण निघालो असं का?
2: ए आजी, पुष्पाजीचा अनुभव कसा होता ग? आधीच ऑपरेशन म्हटलं की घाबरत होती ती.
1: हो मग.
2: हॉस्पिटल, औषध, इंजेक्शन, सलाईन या सगळ्याच गोष्टीची भीती वाटत होती ना तिला. आणि आता मुख्य म्हणजे येणारा खर्च, त्याच तर फारच टेन्शन तिला.
1: खरंय बघ रिया, तुझं भित्री आधीपासून भित्रीचे बघती. लहानपणी तर लस द्यायला हॉस्पिटलमध्ये नेलं तर त्या डॉक्टरांच्या हातात सुई पाहिल्यापासून जो गोंधळ घालायची, बापरे, अगदी नाकी नऊ यायची बघ आमच्या. तिला आवडता आवडता.
2: म्हणजे तिने आताही हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला.
1: काय केलं की बाई. पण रिया आता कशी घालेल ग ती एवढ्या मोठ्या वयाला हे असं शोभा देतं का बरं? आता काय आलिया भोगासी असावे सादर. पण हो, तू म्हणती ते खरंय बरं का, तिला पैशाचं टेन्शन आलं असतं, पण तिचा विमा होता ना त्याच्यामुळे तिला टेन्शनच नव्हतं सध्या.
3: अच्छा.
1: अगं पण एक गंमत झाली बरं का.
3: कसली गंमत?
1: अगं हॉस्पिटलमध्ये ना तिला शेअर्ड रूम मिळाली म्हणे. ते एका रूम मध्ये राहतात ना, दोन दोन पेशंट असतात तसे.
3: अच्छा.
1: हा,

0: तिच्या बाजूच्या बेडवर जी आजी होती ना तिला होती झोपेत घोरायची सवय.
1: अगं बाई
2: अय्या म्हणजे आजीचा अगदी सागर संगीत आराम झाला असेल.
1: कसला आराम, झोपेचं खोबरं नुसतं.
0: खरंय ग.
3: अगं आजी पण तिला सेपरेट रूम नव्हती का मिळाली मग?
0: नाही रे,
3: रूम रेंट लिमिट. अगं तुला सांगू का, रूम रेंट लिमिट आहे ना खूप महत्वाचं असतं बघ.
0: म्हणजे
3: रूम बदलली की बाकीचा खर्चही वाढतो ना.
0: हा हा.
3: मग त्यामुळे जे पॉलिसी घेतो ना आपण, तर रूमची कॅटेगरी पण नीट बघायला हवी आपण.
0: अगो बाई असं पण काही असते काय?
3: हो
0: पण
3: आपण काय करतो, फक्त एजंट देतात तिथे सह्या करून देतो आणि मग नंतर हॉस्पिटलला गेल्यावर कळतं रे हे तर नाहीच आपल्याला. मग हे सर्व बघणं आधीच गरजेचं राहतं ना.
0: हो
2: दादुड्या तुला बरीच माहिती दिसतीये.
3: अगं राजूचे बाबा आहेत ना ते इन्शुरन्स ऍडवायझर आहेत.
1: अच्छा, तो राजू तुझ्यासोबत 12वीला सोबत होता तो?
3: हा बरोबर बरोबर तोच. त्यांना आलेले अनुभव ना ते कधी कधी आमच्याशी असे शेअर करतात, छान गप्पा मारतात, म्हणून आम्हाला काही गोष्टी कळतात.
1: अच्छा.
3: आणि मग पॉलिसी घेताना टर्म्स अँड कंडिशन्स नीट माहिती करून घेतल्या ना की मग काही अडचण येत नाही. आता पुष्पा आजीला बघ ना, ते तिचं सागर संगीत आराम झालाच ना चांगला.
0: खुरे. अरे राहुल पण तुझं बरं आहे बाबा, आता तुझा आरोग्य विमा काढताना तू अगदी विचारपूर्वक काढशील हो ना रे.
3: मला काही गरज आहे त्याची ग? पण मी तर रोज सूर्यनमस्कार करतो, चालतो, व्यायाम करतो, एकदम रिया सारखा असं काही मी चमचमीत तेलकट समोसे कचोरी असं कुठं काय खातो तेव्हा ना मी.
2: कधी कधी आठवड्यातून
3: तेवढं चालतं का? पण मी फिट आहे बुवा म्हणजे असं.
2: आणि मित्रांसोबत वाढदिवसाना पार्टी करताना बाकी नाही खात.
0: आता हा बाहेर काय करतो आपल्याला?
3: तेवढं चालतं का? आता ते कसं की सर्वच गोष्टी नाही बंद करते येत ना. तेवढं कसं की राग नको यायला कोणाला, पार्टीला गेल्यावर थोडस खाणं तर. पण मी फिट आहे आणि मी माझ्या आरोग्याची पण चांगली काळजी घेतो.
1: बर.
3: आणि मी जर आजारीच पडत नसेल तर हॉस्पिटलमध्ये जायची काय गरज आहे ना मला. मग मी कशाला काढायचा उगस तो विमा?
0: बघा लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण. अरे राहुल आजारपण दुखणं काही सांगून येतं काय तुला? भले आम्हाला या सगळ्याची माहिती देत होतास तू की विमा घेताना काय करावं, कशी काळजी घ्यावी, आणि स्वतःसाठी म्हटलं तर गरज नाही असं का म्हणतोस रे?
3: आजी तू म्हणतेस ते ठीक आहे, पण अजून माझ वयच काय आहे ना, म्हणजे 40 नंतर दुखणे सुरू होतात ग, तेव्हा बघू.
2: हो 40 नंतर इन्शुरन्स कंपन्यांना कळणारच आहे की आता राहुलचं दुखतंय आणि येतील त्याला विमा द्यायला. अरे दुखतंय माझा पण पाय खूप दुखतोय.
3: मग बघ पहिलं तुझं दुखणं बघ, माझं राहू दे.
1: अरे गमतीचा भाग सोडा, खरंच काय 40 नंतर त्या विमा कंपन्या तुला पॉलिसी द्यायला येणार नाहीयेत. पण तुम्हाला आठवतं का रे मागे तुमचे बाबा म्हणाले होते की त्यांच्या ऑफिसमधला तो प्रमोद आहे ना, तो फिरायला गेला होता आणि ऍक्सिडेंट झाला बघा त्याचा, तेव्हा त्याला जो खर्च आला तो पूर्ण विमा कंपनीने केला, त्याचा ते विमा होता ना, त्याचं वय तरी काय होतं बरं सांगा बरं.
3: आठवते आठवते. हा
0: पण मी काय म्हणते राहुल,
3: काय
0: कुठलीही गोष्ट काय सांगून होत नसते रे.
3: ते पण आहे म्हणा.
0: आता या रियाचंच बघ, तिला जर आधीच कळलं असतं की ती पडणार आहे तर ती गेली असती का बरं गच्चीवर पाणी टाकायला?
1: नाही,
0: ते काम तिने तुझ्यासाठी ठेवलं असतं.
3: मी रोज करतच होतो ना.
0: किंवा तो प्रमोद, त्याला माहिती असतं ऍक्सिडेंट होणार आहे तर तो फिरायला गेला असता का? नाही
3: गेला असतं. अगं आजी त्यात त्यांना कुठे काही खर्च करावा लागला का? पण सगळा खर्च तर विमा कंपनीच केला ना.
1: तेच म्हणतीये मी, त्याचं दुखणं तर त्याला सहन करावं लागलं,
3: ते
1: काही कुणी वाटून घेऊ शकलं का? पण खर्चाचा ताण तर कमी झाला ना त्याचा.
0: बरोबर. राहुल एकदा तुझा बाबा घरी आला ना की तुझ्या त्या राजूच्या बाबांना बोलावून घे घरी भेटायला, त्याला आपल्याला ते योग्य सल्ला देतील आणि बाबा ठरवतील मग नेमकं काय करायचं ते. हो की
3: नाही? विम्याचं का?
1: हा. आणि आई तुम्ही म्हणताय ना ते बरोबर आहे बर का, हिरवी वाढदिवस पार्ट्या यामध्ये ही मुलं किती पैसा खर्च करतात, त्यापेक्षा तोच पैसा आपल्या पुढच्या गरजांसाठी वाचवून ठेवला तर वेळेला कुणाकडे हात पसरायची गरज नाही ना.
0: पटलं रश्मी तुझं अगदी पटलं बघ मला.
3: बरोबर आहे तुम्ही सर्व म्हणताय ते, पण आगाई त्यासाठी मला आधी नोकरीला तर लागू दे ना.
2: हो मित्रांसोबत पार्ट्या करताना एखाद्या कंपनीचा मॅनेजरच असतो जणू.
1: हो ना, तेव्हा काय नोकरीच्या पैशाची वाट बघतो.

0: परठ्यांसाठी.
1: ए रिया शांत बस.
2: ए दादुड्या, आई ग किती जोराने चापट मारली माझ्या पायावर.
0: ए राहुल,
2: किती दुखतोय माझा पाय बघ बर. भविष्याच्या दुखण्याची चिंता काय करताय, माझ्या पायाच्या दुखण्यावर उपाय करा काहीतरी. आधी दुखतोय खूप.
0: अगं हो हो, लावते ना तुला औषध, लावते ना, थांब तू, तू हलू नको बर.
3: अगं रश्मी, तिच्या काय मागे लागली, जा आंबे हळद आण गरम करून आणि गरम गरम लेप लाव तिला, म्हणजे पटकन सूज उतरेल तिच्या पायावरची.
0: हो चालेल चालेल. आई आंबे हळद कोणते डबे?
3: पिवळी डबी आहे बघ, घे त्याच्यातनं पटकन.
0: तरी तुम्ही व्यवस्थित डबे ठेवता म्हणून सापडतं बरं पटकन ऐनवेळी,
3: म्हणूनच सवय असावी.
2: ए आजी, आधीच एवढी गर्मी आहे आणि त्यात गरम लेप लावणार?
1: अगरिया कसे माहिती का, लोहे को काटता है लोहा.
3: अग मग तुला बरं नाही व्हायचं का लवकर, म्हणून लावते घरी या.
1: हो हो आजी, चांगला गरमच लेप लावर, एकदम असं गरम गरम चांगले चटके बसू दे बघीला.
0: हो तिच्या चटक्यातून फायदाच होणार आहे बर का राहुल. हा तिचा पाय लवकर बरा होईल, पण मला काय वाटतं की तुलाही चटक्यांची गरज आहे.
1: आता मला कशासाठी चटके बरं, मी काय केलं तेव्हा?
3: अरे तुला परिस्थितीच कळत नाही, बाहेर राहून बघ जरा, म्हणजे घरच्यांची, घरच्या अन्नाची आणि प्रत्येकच गोष्टीची किंमत कळेल तुला राहुल, आणि त्यातूनच तुझं भविष्य सुरक्षित करायला तू शिकशील की नाही.
0: खरंय आई, मग वेळ आल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा वेळेच्या आधीच नियोजन केलेलं केव्हाही चांगलं. आता नाही का तुम्ही आंबे हळद व्यवस्थित ठेवली होती म्हणून मला पटकन सापडली ती.
3: मग
1: म्हणजे आई आणि आजी तुम्हा दोघींना असं म्हणायचंय का की कल करेसो आज कर,
0: आज करेसो अब,
2: पल मे परले होएगी
4: फेर करेगा कब.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
0: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पै पाहुणा, सण वार साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
1: चला जगूया मस्त मजेने,
2: होऊया जरा हलकं फुलकं.
0: हलकं फुलकं,
2: हलकं फुलकं.
5: मैत्रिणींनो, आताच आपण कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं भाग 10 ऐकलात. लेखन आणि निर्मिती सहाय्य होतं वैजयंती नांदगावकर यांचं, तर सहभाग स्मिता नामदे, निकिता फपाळ, वैजयंती नांदगावकर, नयन पवार, संकल्पना आणि सादर करते नयन पवार.

0: मैत्रिणीनं सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं दशरथ पुजारी यांचं। मैत्रिणीनं आता वेळ झाली आहे आजच्या रेसिपीची। मैत्रिणींनो, सध्या आपण कडक उन्हाळ्याला सामोरं जातोय, या दिवसांमध्ये तशी भूकही थोडी मंदावलेली असते, मसालेदार पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही, काहीतरी हलकं पण पोटभरीचा पौष्टिक आहार आपल्याला हवा असतो। तर अशीच एक रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलोय, ती म्हणजे मूग स्प्राउट्स चाट। याचं साहित्य आहे मोड आलेले मूग, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि लिंबू। यामध्ये आपण मूग कच्चेही घेऊ शकतो किंवा हलकंस वाफवूनही घेऊ शकतो। मग बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो टाकून वरती कोथिंबीर, लिंबू आणि चवीपुरतं मीठ टाकून सर्व्ह करायचं। आणि बरं का मैत्रिणीनो, यात प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात। मैत्रिणींनो, आता ऐकूया समाजसेविका अनिता बोर्डे वानखेडे यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद। नमस्कार मैत्रिणींनो, मैत्रिणींनो आजच्या कार्यक्रमात आपण महिलांवरील अन्याय, अत्याचार आणि त्यातून उभं राहण्यासाठी काम करणाऱ्या समाजसेविका अनिता बोर्डे यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या कार्याविषयी। अनिताताई, तुम्ही वनिता मंडळ कार्यक्रमात आलात, याच्यासाठी मी तुमचं स्वागत करते। नमस्कार।
1: नमस्कार ताई।
0: अनिता ताई, आपण जवळजवळ 16-17 वर्षापासून या कामामध्ये व्यस्त आहात आणि हे काम तुम्ही करतात, तुमच्या सगळ्या कामाविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहेच, पण तत्पूर्वी आम्हाला हे सांगा की तुमची ही सामाजिक कार्याची सुरुवात कशी झाली?
1: मला महिलांसोबत काम करायला सुरुवातीपासून आवडतं आणि ही आवडच मला ह्या कामामध्ये घेऊन आली आहे की महिलांना जाणून घेणं, आपण एक समाजाचं देणं म्हणून लागतो। मी ह्याच परिस्थितीने गरिबीमधनंच मी पण वरती आली आहे, त्यामुळे मला महिलांना जाणून घ्यायला, महिलांची मदत करायला, त्यांना रोजगारामध्ये आणायला पहिल्यापासूनच आवडतं।
0: अगदी छान। अनिताताई, महिलांसाठी काम करण्याची प्रेरणा तुम्हाला नेमकी कशी आणि कोणाकडून मिळाली?
1: महिलांसाठी काम करण्याची प्रेरणा मला माझ्या मोठ्या ताईकडनं मिळाली ताई, कारण मी आई आणि ताईंना खूप जवळून पाहिले परिस्थितीशी झगडताना आणि परिस्थितीची सोबत झगडून त्यांनी त्यांच्या पायावर कसं उभं राहिलं, तर त्यामुळे माझी आई आणि माझी ताई ह्या दोघी माझ्या या कामाच्या प्रेरणास्थान आहेत। म्हणजे कसं असतं, माझी आई निरक्षर होती ताई, आई माझी अडाणी होती, पण माझ्या आईला शिक्षणाचं खूप महत्व होतं, आईनंतर ताईला पण, आणि माझ्या ताईंनी मला खरं ह्या शिक्षण म्हणजे डिग्री किती गरजेची असते किंवा शिक्षण किती महत्वाचं असतं, आणि नेहमी असं म्हणतात ना, बाबासाहेब म्हटले होते की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे। माझं लग्न झाल्यानंतर 8 वर्षांनी मी MSW केलं।
0: अच्छा।
1: आणि 8 वर्षाच्या नंतर मग मी शिक्षणाच्या ओघामध्ये पुन्हा आले, त्यानंतर मी काउन्सिलिंग केलं, त्यानंतर मी वुमन स्टडीमध्ये MA सुद्धा केलं, आणि मला महिलांसोबत आवड असल्यामुळे मी ह्या क्षेत्रामध्ये जे टिकून आहे आणि ते सगळं शिकत गेल्यामुळे पण मला त्यांना जाणून घेण्याची संधी मिळत गेली।
0: वा, म्हणजे अगदी तुमच्या मनासारखं काम तुम्हाला मिळालं आहे आणि तुम्ही ते इतकं छान करतायत, खरं म्हणजे कौतुक आहे तुमचं। आणि तर ताई, आम्हाला हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे की नेमक्या कुठल्या प्रकारच्या महिलांसोबत तुम्ही हे काम करतात, तुमचं काम आहे?
1: तर मी जे काम करते, जे दुर्बल घटकात म्हणजे स्लम एरिया जे आहेत, झोपडपट्टी एरियामधल्या ज्या महिला आहेत किंवा खूप म्हणतो ना मनाने थकलेल्या, ज्यांना वाटतं की आपल्यासमोर आता कोणताच पर्याय राहिलेला नाही आणि ज्यांना खरोखर मदतीची अपेक्षा असते किंवा हिंमत कसलेल्या ज्या महिला असतात, या महिलांसोबतच मी माझं काम सुरुवातीपासून उभं केलं आहे। म्हणजे जे स्लम एरिया असतील, या स्लम

0: त्यामध्ये जाऊन कुटुंबासोबत संपर्क करून त्या महिलांना मी एकत्र करत असते.
1: अनिताताई, तुम्ही गेल्या 16-17 वर्षापासून या कार्यामध्ये आहात, तुम्ही समाजसेवा करतायत, तर आज महिलांवर होणारे जे अत्याचार आहेत तर त्यामध्ये कोणत्या प्रकारचे जे अत्याचार किंवा त्यांच्यावर होणारे अन्याय हे जास्त स्वरूपात दिसून येतात?
0: आता समाजामध्ये वाढलेल्या ज्या घटनांचं प्रमाण मॅडम आपण पाहतो की जे म्हणजे बलात्कार वगैरे जे आहेत, महिला घरातून बाहेर पडल्यानंतर ती बिलकुलच म्हणजे सुरक्षित नाही. म्हणजे ग्रामीण भागात मध्ये जेव्हा मी काम करते तेव्हा मुलींच्या शिक्षणासाठी सुद्धा बघतो की जोपर्यंत गावामध्ये शिक्षण आहे तोपर्यंत पालक त्यांना शिकवायला तयार आहेत, परंतु आता ह्या ज्या वाढत्या घटनांचं प्रमाण आहे तर ह्या प्रमाणांचा इतका प्रभाव म्हण की असर म्हण महिलांच्या मनावर झालाय की त्यांना मुलींना शिक्षणात आणताना सुद्धा भीती वाटते. तर ग्रामीण भागात जसं मी तुम्हाला म्हटलं की खूप गावांमध्ये जाते तेव्हा पाहते की 7वीपर्यंत शिक्षण आहे आणि 7वीच्या नंतर बाहेर टाकायचं, तर मग आपण विचारतो की ताई मुलीच्या पुढच्या शिक्षणाचं काय, तर त्या म्हणतात ताई बाहेर टाकणं किती म्हणजे आता आमच्यासाठी जबाबदारीचं काम आहे, तर त्या खरोखर मनातून घाबरतात. पण मुलगी शिकली पाहिजे याचं पण महत्व त्यांना आहे की जे आईने भोगलं ते मुलीच्या नशीबी येऊ नये, म्हणून तिला वाटतं की माझी मुलगी शिकली पाहिजे, तिच्या पायावर उभी राहिली पाहिजे, जे माझ्या वाट्याला आलं तिच्या वाट्याला येऊ नये. पण ह्या समाजातील आता आपण ज्या पाहतोय जे वाढलेलं अत्याचाराचं प्रमाण आहे याला सगळेच घाबरतात.
1: अगदी अगदी. तर अनिताताई, घरगुती हिंसाचारच्या या घटना आहेत त्या कितपत गंभीर आहेत आणि तुम्हाला त्याचं गांभीर्य कसं त्याचं जाणवतं?
0: घरगुती हिंसाचारामध्ये कसं होतं ताई की महिलांना आपल्या स्वतःसाठी आवाज उठवणं हे गरजेचं आहे आणि आपण त्यावर बोलू शकतो किंवा आपल्याला जे त्रास होतोय तो आपण कुठेतरी मांडू शकतो याची खरी भीती वाटते आणि त्या सांगत नाहीत. म्हणजे कसं म्हणजे जुनी म्हण आहे ना की घरातली गोष्ट घरातच ठेवायची, म्हणजे बुमऱ्याच्या बाहेर गेलं तर ते वाढत जातं किंवा लोक नाव ठेवतील, या भीतीमुळे सुद्धा कौटुंबिक हिंसाचार जे आहे त्याचं प्रमाण खूप जास्त आहे. परंतु त्याच्यावर आवाज म्हणजे महिला बोलत नाहीत असं दिलखुलासपणे आपण म्हणतो की नाही, एखादी जसं आपण एखादी चर्चा करताना बोलतो तसं ह्या महिला बोलताना दिसत नाही. मग हे जेव्हा खूप जास्त होतं तेव्हा हे बाहेर निघत,
1: जेव्हा अतिप्रमाणामध्ये
0: त्यांच्या सहनशीलतेच्या बाहेर गेल्यानंतर त्यांना वाटतं की नाही आता हे माझ्याच्याने होणार नाही, त्यावेळेस त्या कुठेतरी चर्चा करतात, कुणाजवळ तरी बोलतात. म्हणजे आता आपण असं म्हणतो की महिला खूप शिकल्यात सवरल्यात आणि त्या आता स्वतःसाठी लढतायत, स्वतः त्या सहन म्हणजे पाहिजे तितकं नाही, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांची प्रगती झाली असं आपण ऐकतो. पण खरं आजही ते हे करायला पाहिजे की ग्रामीण भागात म्हणा शहरी भागात म्हणा खरंच महिला इतक्या स्पष्टपणे बोलतात का आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात?
1: अगदी अगदी बरोबर. मग अनिताताई, मानसिक छळ आणि शारीरिक छळ या दोन्ही छळांना महिलांना सामोरं जावं लागतं, तर त्यापैकी म्हणजे अधिक त्रास या दोन्ही छळांपैकी सगळ्यात जास्त त्रास महिलांना कुठल्या छळाचा होतो?
0: मानसिक त्रासाचा. कारण मानसिक त्रास कसा आहे मॅडम, ती सहन करते पण ती दिसत नाही. तिचा निर्णय जो आहे की मी तुम्हाला महिला म्हटलं की निर्णयामध्ये तिचं स्थान किती महत्वाचं, माहेरी जायचं जरी असेल तरी तिचा स्वतःचा निर्णय नसतो, तिच्या घरी तिच्या आई वडिलांनी तिला भेटायला यावं आणि तिने तिच्या घरी माहेरचे लोक आल्यानंतर तिने त्यांचं थोडंसं जर काही खाणं पिणं केलं किंवा घरामध्ये त्यांचं थोडंसं पाहुणचार केला तर तो सुद्धा त्या घरच्या लोकांना आवडत नाही. त्याच्यामुळे ती असं स्वतंत्रपणे कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. दिवस रात्र ती जरी त्या घरासाठी झटत असेल काम करत असेल, म्हणजे ती घरचं करून बाहेर मोलमजुरी करून जरी कुटुंब चालवत असेल तरी त्या मोलमजुरीतून येणारा जो पैसा आहे त्या पैशावर सुद्धा तिचा अधिकार नाही. म्हणजे जर तिने आठवड्याला 1000 रुपये कमवले तर तिला 1000 रुपयाचे 1000 रुपये तिच्या घरच्यांच्या हातात द्यावं लागतं. कारण म्हणजे ती कमवतीये, कष्ट तिचे आहेत, शारीरिक श्रम तिचे आहेत, पण तिचा त्या संपत्तीवर म्हण किंवा त्या पैशावर म्हण अधिकार राहत नाही. तिला स्वतःसाठी जरी एखादी वस्तू घ्यायची असेल तरी तिला विचारावं लागतं आणि त्यातनंही तिला मोजून दिलं जातं. जर तिने 100 रुपये मागितले तर त्याच्यात मोठ्या मुश्किलीने तिच्या हातामध्ये 50 रुपये येतील अशी आपण अपेक्षा ठेवायची. आणि हीच परिस्थिती आजही ग्रामीण भागामध्ये आहे. जरी तिला वाटत असेल, आता आपण बघतो की नाही आता परिस्थिती बदलली आहे, महिला आता स्वतःसाठी सगळं करतायत, त्यांना इतकं म्हणजे पारंपरिक जे बंधन होते त्यातनं ती बाहेर पडलीये, ते आता इतकं सगळं सहन करू शकत नाही, पण आजही महिला जरी तुम्हाला वाटत असेल की त्यांच्याकडं त्यांच्या खर्चापुरते पैसे आले असतात तर त्याचा विचार करा की ते पैसे त्यांच्याकडे कसे आलेत. त्या जर शेतात कामाला जर गेल्या तर त्या अधिकची जी मजुरी करतात ती मजुरी स्वतःसाठी लावून ठेवतात की कधी मला माहेरी जायची गरज पडली, मला स्वतःसाठी काही घ्यायची गरज पडलं तर माझ्या पदराला माझ्या हक्काचे पैसे असावात जे मला माझ्या घर

0: त्यांच्याकडनं मागितले तर मी मागितले तेवढे मला मिळणार नाही हे त्यांना माहीत असतं. म्हणून त्यांनी जे साचवलेले मागे टाकलेले पैसे असतात ना त्या पैशाचा ते वापर करतात. म्हणजे संपत्तीमध्ये म्हण किंवा त्यांच्या मजुरीच्या पैशामध्ये म्हण किंवा त्यांचं कोणतंही आर्थिक उलाढाल असेल तर त्या अजूनही तितक्या स्वतंत्र आणि स्वावलंबी नाहीत. हा एक मानसिक त्रासाचाच भाग आहे की म्हणजे का तिने, कारण रक्त तर ती तिचं जाळती आहे. जर ती 10 वाजता शेतामध्ये कामाला जाते, 6 वाजेपर्यंत काम करते, तर तिने तिच्या रक्ताचंच पाणी केले तर त्या पैशावर तिचा हक्क असायला पाहिजे.
1: बरोबर,
0: नाही मिळत तसं तिच्या कुटुंबामध्ये. आणि घरामध्ये आल्या नंतर पण सगळे कामं तिच्यावर करणं, तिला हातभार न लावणं, तू आहे तर तूच कर, मुलांचं तूच कर, घरचं तूच कर, दारचं तूच कर, तर तिची घुसमट होती. आणि ही घुसमट ती सांगू शकत नाही. आणि न सांगितल्यामुळं हा जो तिचा मानसिक जो हे असतं धक्का असतो म्हण की सहन न करण्याच्या पलीकडे गेल्यानंतर म्हणून मग ती काहीतरी चुकीचं आपण म्हणतो की नाही, घटना घडल्यानंतर आपण फक्त हळहळ व्यक्त करतो की असं का झालं, पण त्याच्या मागे तिने भोगलेलं खूप जास्त असतं.
1: आणि आता जे तुम्ही सांगितले याच्या व्यतिरिक्तही काही काही ठिकाणी मारहाणही होते त्या स्त्रीला, तिला वाईट बोललं जात. अजूनही काही ठिकाणी महिलांसोबत अशा घटना घडतात.
0: हो, याचं प्रमाण पण आहेच की मॅडम. आपण म्हणतो जसं आता शारीरिक आणि मानसिक म्हटलं तर शारीरिक त्रास सहन करणाऱ्या पण बायका कमी नाही आहेत. आजही ह्या ज्या घरामध्ये व्यसनाधीनचं त्याचं प्रमाण खूप जास्त आहे त्या घरामध्ये तर खूप अवघड परिस्थिती. म्हणजे बाईला नवऱ्याचं व्यसन सहन करणं, म्हणजे त्याची तर फक्त दारूचं व्यसन होतं पण त्याचं म्हणजे संसार चालवणं ही तिच्यासाठी तारेवरची कसरत असते. म्हणजे इकडे नवऱ्याचं व्यसन सहन करायचं असतं आणि इकडे मुलांचं पालन पोषण, कुटुंबात काय लागतं काय नाही लागतं याची यांना जाणीव नसते
1: तिला. सगळं
0: म्हणजे तिला इतकं सहन करावं लागतं की तिचं आपण शब्दात पण नाही सांगू शकत, कारण तिचं जगणं इतकं वाईट असतं मॅडम. खूप म्हणजे ती कधी कधी चर्चा करताना जाणवत आता तर असे आहेत ना, माणसांचं फक्त व्यसन होतं पण तिचं जगणं टांगणीला लागतं मॅडम,
1: कठीण होऊन जात. आणि त्याताई, जसं आता तुम्ही या सगळ्या घटना सांगितल्यात की मानसिक त्रासातून तिला जास्त सामोरं जावं लागतं मानसिक छळातून, तर अशा पीडित महिलांना समाजाकडून अपेक्षित असा आधार मिळतो का हो? जसं आता तुम्ही इतक्या वर्षापासून बघतायत या सगळ्यामध्ये काम करतायत तुम्ही,
0: आपण म्हणतो ना मॅडम की समाजाकडनं आधार मिळतो का, तर समाजामध्ये सगळेच लोक वाईट आहेत असं पण नाही आणि सगळेच लोक चांगले आहेत असे पण नाही. त्याच्यामुळं कधी आपल्या ह्या विचारावर आधारित असतं. कधी कधी यांना समजून घेणारे पण मिळतात आणि कधी कधी यांना आणखी म्हणतो ना की धक्का देऊन खोलात कसे जातील, यांचं खच्चीकरण कसं होईल, यांचं जगणं आणखी कसं म्हणजे हे होऊन जाईल, तसेही प्रयत्न करणारे खूप लोक असतात. तिचं जगणं म्हणजे अवघड केलं जातं. तिला कुठं म्हणजे समाजात कसं राहायचं, बाहेर पडल्यानंतर तिला त्रास, घरात राहिल्यानंतर मुलांचं म्हणजे टोचून बोलणं असेल, बाहेर पडल्यानंतर लोकांचं टॉंट मारणं, मग ती घाबरते ना या सगळ्या परिस्थितीला. सामना करणं अवघड असतं तिच्यासाठी.
1: अगदी अगदी. मग अशा ज्या पीडित महिला असतात ज्यांना शारीरिक आणि मानसिक छळातून त्यांना सामोरं जावं लागतं या सगळ्या गोष्टींपासून, तर मग अशा महिला ज्या आहेत तर त्या तक्रार करण्यास घाबरतात का, त्यांचं प्रमाण कसं आहे आणि किती आहे?
0: याचं प्रमाण कमी आहे मॅडम. म्हणजे याचं प्रमाण कसं आहे की याच्यामध्ये कसं होतं की महिलांना आपल्या कुटुंबाची जे आपण म्हणतो का ना इज्जत खूप प्यारी असते, किंवा आपल्या लोकांचा सन्मान करणं, आपली घरातली गोष्ट बाहेर न जाऊ देणं, या भीतीपोटी पण त्याच होणारा अन्याय शांतपणे सहन करतात आणि तक्रार करायला घाबरतात. त्यांना असं म्हणजे जुनी म्हणे की कोर्टाची पायरी आपण चढायची नसते, त्याच्यामुळे ह्या शक्यतो कोर्टापर्यंत म्हण पोलीस स्टेशनची पायरी म्हण ह्या चढायला घाबरतात की त्या माहितीचा त्यांना अभाव असतो. तिथे गेल्यावर लोक आपलं ऐकतील का, किंवा आपल्याला लोकांनी जर तिथे जायला पाहिलं तर ही कशासाठी गेलती, कुणाची कंप्लेंट करायला गेलती, किंवा मी जर तक्रार केली त्याच्यानंतर मला कुटुंबातल्या लोकांचा किती त्रास होईल, पुन्हा यांना माहीत झाल्यानंतर मग माझं काय, ह्या भीतीपोटी पण महिला तक्रार करत नाहीत, सहन करतात.
1: मग आणि ते ग्रामीण भागातील ज्या महिलांच्या समस्या आहेत त्या शहरी भागातल्या महिलांपेक्षा अशा वेगळ्या वाटतात का तुम्हाला? तुम्ही दोन्हीकडे काम करतात, तुम्ही ग्रामीण भागामध्ये पण काम करतायत आणि शहरी भागातही काम करतायत, दोन्ही भागातल्या महिलांना तुम्ही जवळून बघितले आहेत, त्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत, तर तुम्हाला काय अनुभव आहे या सगळ्या गोष्टींचा?
0: ग्रामीण भागातल्या आणि शहरी भागातल्या समस्या महिलांच्या सारख्याच असतात मॅडम. फक्त ग्रामीण भागामध्ये कसं की महिला समाजाचा जो आहे की नाही त्या खूप म्हणजे घरातून बाहेर पडताना पण खूप विचार करतात. खूप विचार करतात की जसं आता तिला वाटलं की मला माझ्या मनातली गोष्ट तू म्हणजे एक मैत्रिणीला सांगायची, जसं आज मी तुम आपण चर्चा करतो तर तिला जर वाटलं की सांगायचं तर ती त्याचा विचार 100 वेळेस करते की सांगू की नको, मी जर सांगितलं तर गावात चर्चा होईल का.

0: त्याच्यामुळे ती शक्यतो ते टाळती. शहरी भागामध्ये पण तसंच आहे की शहरामध्ये कसं आपलं घर बंद केलं की बाजूच्या घरात काय चाललं आपल्याला कळत नाही, त्यामुळे तिची तिथं पण घुसमटच असते. ती तिथं पण कुणाला असं मोकळेपणाने बोलू शकत नाही, म्हणजे तिला इथेही सहन करावं लागतं आणि शहरीमध्ये सहनच करावं लागतं. आणि ज्या समस्वतासाठी लढायची तयारी ठेवतात मग त्यांना समाज म्हणून समाज पण नाव ठेवतो. आता ग्रामीणमध्ये तर मी एकल महिलांसोबत काम करते म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं जिथं जिथं मला एकल महिला दिसतात मला वाटतं की त्यांच्यासोबत आपण बोललं पाहिजे, त्यांना जाणून घेतलं पाहिजे. पण त्यावेळेस त्यांना परपुरुषाशी बोललं किंवा संपर्क जरी आला तरी नाव ठेवलं जातं.
1: बरं,
0: मग त्या नाव ठेवण्याला इतकं घाबरतात की त्यांना असं वाटतं नको जग नाव ठेवलं ना. त्यांच्या शेतात जरी एखादा आता समज घरचे गेल्यानंतर शेतीची कामं करावंच लागतात शेतकरी असेल तर, फवारणी करणे, नांगरट करणे, समज हे जे जड काम आहेत हे जड कामं महिला तर काही करू शकत नाही. ह्या जड कामासाठी जर त्यांनी कुणाला बोलवलं तर त्यांना तिथं सुद्धा नाव ठेवलं जातं. म्हणजे ती जर पर म्हणजे एखाद्या माणसाशी बोलली तर नाही तिचं आणि त्याचं काहीतरी, त्याच्यामुळे महिला
1: लांछन लावलं,
0: हा लांछन लावलं जातं की हे असू का. मग त्याच्यामुळे ती म्हणते नको मॅडम याच्यापासून दूर राहिलेलंच बरं. घाबरतात शेतीसाठी सुद्धा त्यांना अशा अडचण येतात मॅडम.
1: आणि ते ताई जसं आता तुम्ही एवढं सगळं बघतायत महिलांसोबत काम करताय तर आर्थिकदृष्ट्या ज्या सक्षम नसल्यामुळे महिलांना आणखीन अडचणींना सामोरं जावं लागतं असं काही तुम्हाला अनुभव आहे का?
0: आहे मॅडम. म्हणजे आपण जसं सक्षमीकरणावर बोलतोय की नाही सगळेजण जिकडे बघा तिकडे म्हणतात मग काय काम करतोय महिला सक्षमीकरणाचं काम करतोय, पण महिला खरोखर सक्षम तेव्हाच होईल जेव्हा तिचे हक्काचे पैसे तिच्या पदराला राहतील.
1: अगदी
0: जोपर्यंत दुसऱ्यांवर डिपेंड आहे म्हणजे तिचा म्हणजे ती नवऱ्यावर असू दे मुलावर असू दे किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीवर आर्थिकरित्या जोपर्यंत अवलंबून आहे तोपर्यंत ती सक्षम होऊ शकत नाही. कारण पाहिलंय की माहेरी जाताना 100 रुपये सुद्धा तिला नवऱ्याला मागावे लागतात. आपण जर आपल्या घरातून बाहेर पडतो तेव्हा आपल्याला वाटतं की नेहमी माहेरच्या पोरांसाठी माहेरच्या म्हणजे चार पैशाचं जर काही खायला घेऊन जायचं तर तिच्याकडे तो एक्स्ट्राचा पैसा सुद्धा नसतो. तडजोड जी म्हणतो की नाही आपण ती तिला संसारात पण करावं लागते आणि अशा वेळी पण करावं लागते. तर त्याच्यामुळे ती जेव्हा तिचे हक्काचे पैसे तिच्या पदराला राहतील तेव्हा ती खरोखर निर्णयाने पण स्वतंत्र होईल आणि खरी सक्षम झाला असं आपण म्हणू शकतो.
1: अगदी अगदी. मग अनिताताई तुम्ही एवढं सगळं करतायत महिलांच्या समस्या वगैरे जाणून घेतायत तर मग अशा महिलांना जर गरज पडलीस तर मग त्यांना कायदेशीर मदत म्हणा किंवा त्यांना समुपदेशनाची आवश्यकता असते तर मग अशा वेळेस तुम्ही त्यांना कायदेशीर मदत आणि समुपदेशन कशा प्रकारे करतात या सगळ्या गोष्टींची समस्या सोडवण्यासाठीची?
0: ते जेव्हा म्हणजे माझ्या संपर्कात अशा काही महिला येतात की मला वाटतं की यांना खरंच आपल्या म्हणजे काउन्सिलिंगची गरज आहे किंवा यांना आपल्याला कायदेविषयक माहिती देण्याची गरज आहे. कारण कसं असतं इतके सगळे कायदे आहेत महिलांसाठी पण त्या कायद्यांचा महिलांना माहितीचा अभाव आहे. तर अशा वेळेस आपण जर त्यांना सांगितलं की ताई तू ह्या पद्धतीने जा तर ती जाते. आणि तिला समजून जर सांगितलं की कसं कसं असतं म्हणजे महिलांना कायद्याची भीती आहे किंवा तिथे गेल्यावर मला खरोखर तशा पद्धतीने सपोर्ट मिळेल का, माझं कोणी ऐकून घेतील का, तर हे जेव्हा तिला वाटतं ना की ती स्वतः स्वतः विचार करते होऊ शकतं का. त्याच्यामुळे ती विचार करून एकतर बाहेर पडत नाही आणि बाहेर पडली तर तिला माहितीच्या म्हणजे अभाव नडतो. तर अशा महिलांसाठी मी काय करते की जिला वाटतं की ताई मला ह्या परिस्थितीनं बाहेर निघायचं आहे, आता मुलांचं शिक्षण असेल किंवा आता मी जसं म्हटलं तुम्हाला की एकल महिला आहेत, एकल महिलांसाठीच्या ज्या योजना आहेत बऱ्याच महिलांच्या घरचे फाशी घेऊन एक्सपायर झालेत, कोणाच्या अपघाती निधन आहेत, तर ह्या सगळ्या महिलांनी काय केलं की त्यांचा संपत्तीतला हिस्सा असेल किंवा त्यांना कुटुंबातलं त्यांचं मदत असेल किंवा कुटुंबाचा जो आदर असो तो मिळत नाही वेळेवर, मग अशा महिलांनी काय करायचं? कारण त्यांची तर खूप परवड होऊन जाते ना मॅडम, धावपळ होते ना, मुलगा म्हणजे घरातून एकतर बाहेर पडता येत नाही, मुलं लहान लहान असतात. तर अशा वेळेस मी त्यांना कायद्याची माहिती देते, वकिलांशी त्यांचा संपर्क करून देते.
1: महिलांसाठी उपलब्ध हेल्पलाईन आहेत ज्या शासनातर्फे पोलीस प्रशासनातर्फे राबवले जातात आणि ते महिलांसाठीच आहेत. अशा हेल्पलाईन आणि शासकीय योजना जर आपल्या मैत्रिणींना सांगता आल्या तर
0: याच्यामध्ये मॅडम जसं तुम्ही म्हटलं की ज्या योजना आहेत जसं 112 झालं, दामिनी पथक झालं, महिलांना कसं बाहेर निघायची भीती वाटते, त्यांना वाटतं मी हे बाहेर नेऊ शकत नाही. पण त्यांना हे जर समजून सांगितलं ना की तुम्ही बाहेर न जाता तुम्ही जर मदत यांना मागितली 112 जर फोन लावला तर 10 मिनिटात ते तुमच्यापर्यंत पोहोचता. दामिनी पथकची जर तुमच्याकडे पुरेपूर माहिती असेल आणि तुम्हाला गरज पडली तर तुम्हाला दामिनी पथक पर्यंत जायची गरज नाही, दामिनी पथक स्वतः तुमच्यापर्यंत येतं.
1: तर
0: अशी माहिती त्यांच्यापर्यंत मी असे सत्र जेव्हा कार्यक्रम वगैरे अरेंज करते तेव्हा पोहोचवतच असते. आणि ज्यांना गरज पडली ज्यांचा

0: मला कॉलला किंवा माहिती लागली तर त्यांना मीही देते.
1: कुठलेही किंतू परंतु न बाळगता कधीही 24 तास ते आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहेत, त्यांची मदत आपण मिळवू शकतो. आणि ताई तुम्ही अनेक महिलांसोबत काम केलेलं आहेत, अनेक महिलांच्या समस्या तुम्ही सोडवलेल्या आहेत, तर या सगळ्या गोष्टी करताना कुटुंबाची भूमिका महिलांच्या पुनर्वसनात किती महत्वाची आहे, तुम्हाला काय जाणवलं याच्यामध्ये?
0: म्हणजे महिलेच्या पुनर्वसनामध्ये कुटुंबाची भूमिका खरोखर खूप महत्वाची आहे. कारण कसं असतं, कुटुंब म्हणून आपण जेव्हा त्याच्या पाठीमागे उभा असतो तेव्हा ती प्रत्येक संकट सहजपणे पार करू शकते. पण जेव्हा कुटुंब म्हणून आपण जर तिला मागे ओढत असेल तर तिला बाकी लोकांनी किती सपोर्ट केला तर ती पुढे येऊ शकत नाही. त्याच्यामुळे कुटुंबानेच तिला मदत करायला पाहिजे. कारण तिच्यावर कसं कधी शिक्षण म्हण, तिचा रोजगार म्हण किंवा तिचा मानसिक आधार म्हण, ह्या सगळ्या वेळी तिच्या पाठीमागे तिचं कुटुंब असायला हवं.
1: अगदी अगदी.
0: कारण मुलं ही तिची जबाबदारी असते. एक तर आपण आता समज घरचे असताना तिला तेवढी गरज जर बाहेर पडली नाही तर ती मुलं सांभाळते, मुलांचं पालन पोषण करते, त्यांचं शिक्षण करते, त्यांच्याकडे पूर्णपणे लक्ष देऊ शकते. पण जेव्हा तिला आई आणि वडील दोघांची भूमिका पार पाडायची असते तर त्यावेळेस तिची जीव ओढताना होते ते खूप अवघड असते. तर अशा वेळेस जर कुटुंब तिच्या पाठीमागे उभं राहिलं, कुटुंबाने जर तिच्या मुलांची जरी जबाबदारी स्वीकारली तर ती बाहेरचं काम
1: सांभाळणं इतपत जरी जबाबदारी सांभाळणं,
0: हा तिच्या मुलांचं सांभाळणं इतपत जरी जबाबदारी घेतली तर ती बाहेरचं काम करून घरी येऊन पुन्हा स्वयंपाक करणं, पुन्हा घराची जबाबदारी घेणं हे सगळं सहजपणे करते,
1: अगदी
0: आनंदाने करते. पण जर तिचं मुलगा जर आता समज ती बाहेर कामाला गेली, घरी मूल सोडून गेली, तर मुलांना त्यांचंच खाणं पिणं, त्यांच्याकडे तिचं अर्धं लक्ष लागलेलं असतं, ती पूर्ण नाही करू शकत अशा वेळेस. आणि मग तिची मानसिक खच्चीकरण खूप जास्त होतं.
1: अगदी अगदी. आणि तर ताई तुमचा इतका मोठा समाजसेवेचा अनुभव आहे, तुम्ही त्यांच्या सामाजिक समस्यातून सोडवलेला आहे, पण इतकं काम करत असताना तुम्हाला अनुभव तो खूप आहेत, पण एखादा हृदयस्पर्शी अनुभव जो तुमच्या अजूनही असं म्हणजे काळजाला भिडलेला असा अनुभव, एखाद्या महिलेसोबत घडलेली घटना?
0: नक्की ताई. हे काम करताना कसं होतं की गावातील प्रत्येक घरासोबत संबंध आहे. कारण आपण जोपर्यंत गावात काम करताना त्यांच्या चुलीपर्यंत पोहोचत नाही, जोपर्यंत आपण त्यांना आपले वाटत नाही तोपर्यंत आपण त्यांच्यासोबत चांगल्या पद्धतीने काम उभं करू शकणार नाही. त्यामुळे माझा संपर्क सगळ्यांसोबत असतो. पण मला भावलेली आणि माझ्या मनाला लागलेली जी तुम्ही म्हटले की नाही एखादी हे सांगा, एक किस्सा सांगेल तुम्हाला की जे आपण म्हणतो ना हुशार मुली गेल्यात कुठं, बरोबर ना, पण ह्या हुशार मुली खरोखर कुठं जातात की ज्या ग्रामीण भागातले आई वडील शिक्षण म्हणू नको किंवा परिस्थिती म्हणा अशा अभावी मुलींचं लग्न करतात, आणि हे लग्न केल्यानंतर त्यांना अपेक्षा असते की मुलगी आपली जबाबदारी संपल्याने ती तिच्या घरी खूप सुखात राहते. अशीच एक ताई मला भेटलेली आहे आणि सुख तिच्यापासून मला वाटतं कसं दूर होतं. आणि तिने लग्न केल्यानंतर तिची जी परिस्थिती होती ती खूप वाईट, म्हणजे लग्न करून नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर आई वडिलांनी तिच्या घरी तिला भेटायला येणं हे सुद्धा तिच्यासाठी दुर्मिळ झालेलं होतं. तिने पण माहेरी यायचं नाही आणि माहेरच्यांनी पण सासरी यायचं नाही. आणि सासरी गेल्यानंतर तिच्या घरी हॉटेल होतं आणि हॉटेलवरती ती म्हणतो ना आपण बिनपगारी आणि फुलाधिकारी अशी गोष्ट होती तिची, म्हणजे न पैसे देता भेटलेली मोलकरीन अशी तिची अवस्था. सकाळी 4 कामाला लागायचं, संध्याकाळी 12:30 सगळं आवरूपर्यंत सगळ्यांचं करायचं आणि एवढं सगळं करून समाधान कोणाचंच व्हायचं नाही. आणि त्याच्यामध्ये पण तिला घरच्यांचा त्रास सहन करत करत हे सगळं करायचं. तिचं कवळं वय, त्याच्यामुळं कुटुंबातील प्रत्येकाला सांभाळायचं कसं ही पण तिच्यासाठी मोठी तारेवरची कसं होतं. मग तिने हे सगळं करत करत गेली. पण जेव्हा तिला तिच्या म्हणजे आपण म्हणतो ना का कौटुंबिक हिंसाचार आणि कौटुंबिक अत्याचार हे चार भिंतीच्या आत आपल्याला बाहेरच्यानं दिसत नाही. तिच्या घरच्यांनी ताई तिला एकदा मारलं आणि हॉटेल होतं ना हॉटेलमध्ये तो जो आपला झारा असतो त्या झाऱ्याने तिला मारलं होतं.
1: बापरे.
0: आणि झाऱ्याने मारलं आणि तेवढ्या वेळामध्ये तिच्या डोक्यात मारलं. तिच्या डोक्यामधली जी म्हणजे डोळ्याची नस असते त्या नसेला कुठं माहित नाही मार लागला, पण तिच्या डोळ्यात एकदम तिरळेपणा आला आणि ती बेशुद्ध पडली. तर ती बेशुद्ध पडल्यानंतर ती जेव्हा तिला थोड्या वेळानंतर जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा तिला वाटलं की मी आता जर राहिले तर मी म्हणजे नाही ठेवणार हे लोक मला आणखी मारतील किंवा माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होईल. म्हणून तिने त्या भिंतीवर उडी घेऊन पळ काढला आणि पळ काढून ती म्हणजे माहेरच्या रस्त्याने कसं जात येईल यासाठी गेली. बसमध्ये बसताना पण सीटच्या खाली बसली लपून, कारण पैसे वगैरे काही नाही, पायात चप्पल नाही, आहे त्या परिस्थितीत पळाली घरातनं. सगळ्याच जिवंत मनाची माणसं पण या जगामध्ये आहेत. कारण डॉक्टरने जेव्हा तिला तिकीट विचारलं तेव्हा तिच्याकडे काहीच नव्हतं, पण बाजूच्या

जे काका होते त्यांनी तिचं तिकीट भरलं, तिला ज्या स्टेशनपर्यंत जायचं तिथपर्यंत आणून सोडलं. तेव्हा ती सांगते की ताई मला तिथून घरी जावं वाटत नव्हतं, कारण मला वाटायचं की मी घरी जाऊन काहीच होणार नाही. माझ्या आईला लोक नाव ठेवतील की मुलगी नांदली नाही, मुलगी घरी आली. घरी आल्यानंतर पण तिने बरेच दिवस घरातनं बाहेरच पडली नाही. पण ती अशी एका कार्यक्रमात मला जेव्हा भेटली आणि जेव्हा भेटल्यानंतर मलाही वाटलं की मुलीचे तर डोळे समजतिरळे झालेत, हे काय करू शकते. पण सगळ्यात चुनचुनीत आणि सगळ्यात हुशार मुलगी ती निघाली मॅडम. म्हणजे इतकी मेहनती, इतकी जिद्दी आणि इतकी धडपडी आणि सगळ्यांना सहकार्य.

0: ती तिच्यासारख्या तिला जेव्हा भेटतात ना तेव्हा त्यांना समजून सांगते की काही नाही, आपण आपल्यासाठी लढायचं असतं. आणि ती आज तिच्या पायावर स्वतः उभा आहे, तिच्यासारख्या बाकीच्या महिलांना घडवतीये. तर मला असं वाटतं की खरंच पैसाच नेहमी गरजेचा असतो असं नाही, आयुष्यात योग्य वेळी योग्य लोकांचं मार्गदर्शन मिळणं सुद्धा खूप गरजेचं असतं.
1: किती छान. आणि हे भाग्य खूप कमी लोकांना मिळतं, आणि ज्यांना मिळतं त्याचं खरंच पुन्हा आयुष्य फळफळतं हे मात्र नक्की आहे. तर अनिता ताई, तुम्ही काय सांगाल की या एखाद्या महिलेने या संघर्षातून मिळवलेले यश हे तुम्हाला कशी प्रेरणा देऊन जात?
0: म्हणून मला तर माझ्यासाठी प्रेरणा आता तीच आहे, कारण ती स्वतः ज्या परिस्थितीतनं बाहेर आली आणि बाहेर येऊन जेव्हा ती उभी राहिली तेव्हा ती जेव्हा घडवती ना इतकं छान लिहिती ती, आणि लिहिताना पण बिनधास्त लिहिती की जे तिने भोगलं तर ते जर कोणापर्यंत पोहोचलं आणि तिला जर ते वाटलं की नाही बाबा हिचं माझं साम्य आहे माझ्या परिस्थितीत आणि हिच्या परिस्थितीमध्ये, आणि ती जर त्यातनं बाहेर निघू शकली तर ती त्यांना काढण्याचा प्रयत्न करते. म्हणून हीच माझ्यासाठी प्रेरणा आहे मॅडम की आपण एकीला घडवा आणि एकीने बाकीच्यांपर्यंत
1: वा
0: हात देऊन त्यांना बाहेर काढा.
1: किती छान, किती छान. अनिता ताई, की वर्ष काम करतात तर या क्षेत्रामध्ये तुम्हाला म्हणून सर्वात मोठं आव्हान कोणतं वाटतं?
0: लीना ताई, तुम्ही विचारलेला प्रश्न खरोखर खूप महत्वाचा आहे. तर महिलांसोबत काम करताना मला सगळ्यात मोठं आव्हान हे वाटतं की महिलांना घरातनं बाहेर काढणं. कारण काय असतं की तिने इतक्या वर्षापासनं इतक्या म्हणजे परंपरा ज्या आहेत की नाही त्या तिच्यावर इतक्या ठामपणे तिने आपल्या मनामध्ये मजबूत केलेल्या आहेत की ती बाहेर निघू शकत नाही. आपण तिला किती चांगल्या पद्धतीने चांगल्या गोष्टीसाठी चांगल्या कामासाठी बाहेर काढण्याचा जर प्रयत्न केला तरी ती तितक्या सहजासहजी निघत नाही. कारण तिचं असं असतं की घरच्यांना विचारते, घरचे हो म्हटले तर करते, त्यांना काय वाटेल ते काय म्हणतील, नाही ताई मी त्यांनाच विचारते. त्याच्यामुळे त्यांना जेव्हा विचारून ती बाहेर पडती तोपर्यंतचा जो प्रवास असतो ते खरंच आमच्यासाठी मोठं आव्हान असतं. आणि एकदा जेव्हा ती बाहेर पडते तेव्हा तिला वाटतं की नाही अरे मी तर हे करू शकत होते पण याला खूप वेळ गेला.
1: आणि तर ताई, तुमच्या अनुभवाची इतकी छान शिदोरी आहे, इतके अनुभव आहेत तुमच्याजवळ, तर या सगळ्यांबद्दल जेव्हा विचार करतो आपण तेव्हा महिलांविषयी समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी काय नेमकं गरजेचं वाटतं तुम्हाला की महिलांविषयी समाजाचा दृष्टिकोन कसा असावा?
0: कारण आपण पाहतो की आजची बाई जी महिला आहे ती सगळ्या याच्यामध्ये प्रगती करू शकते, फक्त महिलेला संधी मिळण्याची गरज असते. तर मला असं वाटतं की समाज म्हणून आपण तिला फक्त तिच्या तिच्या अंगी असलेल्या उपलब्ध कलागुण ज्या असतील किंवा तिच्या ज्या काही क्षमता असतील ह्या क्षमतांना वाव देण्यासाठी जर आपण तिला सहकार्य केलं किंवा सपोर्ट केला तर खरंच आपण समाज म्हणून तिच्या पाठीमागे उभं राहिलो याचा आनंद आपल्यालाही होईल.
1: अगदी. आणि ताई, जाता जाता तुम्ही काय सांगाल की पीडित महिलांसाठी तुमचा प्रेरणादायी संदेश तुम्ही काय द्याल?
0: आपण जेव्हा पीडित म्हणतो ना ताई तेव्हा तिच्यासोबत घडलेली एखादी घटना असेल तर ती त्यातून बाहेर निघताना आपण समाज म्हणून पण तिच्या मागे उभं राहायला पाहिजे. आणि त्यातनं बाहेर येण्याची जी मनाची इच्छा असते की नाही ती तिची स्वतःची असायला पाहिजे. कारण कसं असतं आपण सगळ्या अपेक्षा जर बाहेरच्यांकडनं केल्या की कोणीतरी येऊन मला यातनं बाहेर काढेल तर ते शक्य होत नाही. त्याच्यामुळं समाजाचा विचार तितकाच करायचा जितकं आपल्याला त्यातनं बाहेर निघून आपल्या पायावर उभं राहण्यासाठी गरजेचं आहे. कारण आपण प्रत्येकच वेळेस जर समाजाचा विचार करत बसलो तिचं सोपं नाही होणार जगणं. त्याच्यामुळे तिने स्वतःसाठी स्वतः ह्या सगळ्या गोष्टींना लढायला पाहिजे. आपण सारखं समाज जर म्हणत गेलो तर समाज दुसरा कोणीच नसतो, तुम्ही आणि आम्हीच समाज असतो.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे तिने स्वतःसाठी बाहेर निघायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती घ्यायला पाहिजे की मी कसं निघू शकते याच्यातनं. आता तुम्ही जसं म्हटलं की सरकारी योजना आहेत, किती सगळे डिपार्टमेंट आहेत, तर ह्या सगळ्या यांचा लाभ तिने घ्यायला पाहिजे. आणि आपल्यासारख्या महिलांसोबत म्हण किंवा जिथं मला योग्य मार्गदर्शन मिळेल किंवा जिथं खरोखर मला योग्य सपोर्ट मिळेल तर ते माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे असा विचार तिचा असायला पाहिजे. बरोबर की नाही? कारण नेहमीच असं नाही होत की आता बघा इतक्या सगळ्या घटना घडतात आपण माणूस म्हणून कुठपर्यंत कुठं पोहोचणार आहे. पण जेव्हा तिला वाटतं की जेव्हा ती पाहते कुठंतरी का नाही ही तुम्ही जाऊन गेले तर माझी मदत होईल तर तिने तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे.
1: अगदी अगदी. स्वतःची शिल्पकार तिने
0: स्वतःची शिल्पकार तिने म्हणून.
1: अगदी अगदी. खूप छान अनिता ताई, महिलांसाठी तुम्ही हे जे काम करत आहात ते खरोखरच प्रेरणादायी आहे आणि प्रत्येक महिलेला प्रोत्साहन मिळेल असंच आहे. तर आज तुम्ही दिलेली माहिती अनेकांसाठी ही उपयोगी ठरणार आहे. आणि या कार्यक्रमात तुम्ही आलात, वनिता मंडळामध्ये आलात, इतकी छान भरभरून आमच्याशी

गप्पा मारल्यात, चर्चा केली, जाणून घेता आला आम्हाला तुमच्या कार्याविषयी, यासाठी मी तुमची मनपूर्वक आभारी आहे, धन्यवाद. मैत्रिणींनो, समाजसेविका अनिता बोर्डे वानखेडे यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. बरं आहे तर मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. आता मी लीना पांडे तुमचा निरोप घेतेय. या कार्यक्रमाचे सादर करते होते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोटुडिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान. ओदिशामधल्या गांजम जिल्ह्यात रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू तर 4 जण जखमी. आणि महाराष्ट्रात विदर्भासह उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोटुडिडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली. दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चेपूर्वी निकोस क्रिस्टोटुडी यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केलं. त्यानंतर भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी निकोस यांची भेट घेतली. यावेळी भारत सायप्रस देशातील संबंध तसंच भारत युरोपियन संघ सहकार्याबाबत निकोस यांनी व्यक्त केलेल्या सकारात्मक भूमिकेचं जयशंकर यांनी कौतुक केलं. सायप्रसचे अध्यक्ष निकोस उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळासह 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. या प्रतिनिधी मंडळात सायप्रसचे काही मंत्री आणि उद्योजकांचा समावेश आहे. सायप्रसच्या अध्यक्षांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. आज सकाळी निकोस नवी दिल्लीत दाखल झाले त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री अजय टमाटा यांनी त्यांचं स्वागत केलं. आज संध्याकाळी निकोस हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात जाऊन भेट घेणार आहेत. निकोस यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान नवी दिल्लीत येण्यापूर्वी निकोस यांनी मुंबईला भेट दिली आणि तिथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक काल नवी दिल्लीत झाली. या बैठकीत राहणीमान सुलभता आणि व्यापाराला चालना देण्यासाठी विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी

समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशातून दिली. याच बैठकीत विकसित भारताचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी केले जात असलेले प्रयत्न अधिक काटेकोर कसे करता येतील यावर देखील चर्चा झाल्याचं या संदेशात नमूद केलं आहे. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं. ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगानं सांगितलं. माजी प्रधानमंत्री HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग हे राज्यसभा सदस्य पुढील महिन्यात निवृत्त होत आहेत. तसंच आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकातल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोरममधली प्रत्येकी 1 जागा रिक्त होणार आहे. याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणूकही निवडणूक आयोगानं आज जाहीर केली. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णा द्रमुकचे नेते सेवी षणमुखम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. पोटनिवडणुकीसाठीही 18 जूनलाच मतदान होणार आहे. IRCTC हॉटेल घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव, त्यांचे कुटुंबीय आणि इतरांविरुद्ध आरोप निश्चित करण्याचा निर्णय दिल्ली न्यायालयानं 9 जूनपर्यंत पुढे ढकलला आहे. या प्रकरणी CBI गुन्हा नोंदवला होता. याचा तपास ED अर्थात सक्तवसुली संचालनालय करत आहे. 2004 ते 2009 या कालावधीत लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना IRCTC हॉटेल चालवण्याची कंत्राटं देताना अनियमितता झाल्याचा आरोप ED केला आहे. प्रक्रियेचं पालन न करता हॉटेलची देखभाल करण्याचं कंत्राट एका खासगी कंपनीला दिलं होतं. या कंपनीचे संचालक लालू प्रसाद यादव यांचे निकटवर्तीय होते. या बदल्यात यादव यांच्या कुटुंबियांशी आणि सहकाऱ्यांशी संबंधित एका बेनामी कंपनीनं 3 एकर जमीन संपादित केली असंही ED म्हटलं आहे. या प्रकरणात लालू प्रसाद यादव, त्यांची पत्नी राबडी देवी, पुत्र तेज प्रताप आणि तेजस्वी यादव आणि मुलगी मीसा भारती आणि हेमा यादव हे आरोपी आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ओदिशामधल्या गंजाम जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले आहेत. बसने ऑटोरिक्षाला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. ही बस बेहरामपूर इथून पुरुषोत्तमपूरला जात होती. जखमींवर उपचार सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. महाराष्ट्रात चंद्रपूर इथं तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघानं त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचं पथक घटनास्थळी पोहोचल्याचं चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य वनसंरक्षक RM रामानुज यांनी सांगितलं. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आजपासून 2 दिवसांच्या राजस्थान दौऱ्यावर असून त्यांनी आज जोधपूर इथं विविध रेल्वे सेवांचं उद्घाटन केलं. त्यानंतर ते जोधपूरहून जालोरला जाणार असून तिथे ते भूज नवी दिल्ली रेल्वे सेवेचा शुभारंभ करणार आहेत. पालीमध्ये अमृत भारत योजनेअंतर्गत सुरू झालेल्या पुनर्विकास कामांचा ते आढावा घेतील. येत्या 26 मे रोजी क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक नवी दिल्लीत होणार आहे. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिनियो, ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री पेनी वोंग आणि जपानचे परराष्ट्रमंत्री तोशिमित्सू मोटेगी या बैठकीत सहभागी होणार आहेत. या बैठकीत क्वाड देश मुख्य क्षेत्रांमधल्या सहकार्यावर विचारांची देवाणघेवाण करतील आणि सुरू असलेल्या उपक्रमांचा आढावा घेतील. इंडो पॅसिफिक क्षेत्रातल्या घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही ते चर्चा करतील. या दौऱ्यादरम्यान भारताचे परराष्ट्रमंत्री Dr. H. Jaishankar यांच्यासोबत त्यांच्या द्विपक्षीय बैठका होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचीही ते भेट घेण्याची शक्यता आहे. CBSE माध्यमातल्या इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा सक्तीच्या नव्या धोरणाच्या विरोधात आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयानं सहमती दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या खंडपीठासमोर ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी आज बाजू मांडली. 2020 दिल्ली दंगलींच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला विद्यार्थी नेता उमर खालिद

दिल्ली उच्च न्यायालयानं 3 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. न्यायाधीश न्यायमूर्ती प्रतिभा सिंग आणि मधू जैन यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला. आईची शस्त्रक्रिया असल्यानं उमर खालिदला 1 जून ते 3 जून दरम्यान जामीन दिला आहे. देशाच्या काही भागात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा तर काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. देशात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश तसंच महाराष्ट्रात विदर्भात आज आणि उद्या उष्णतेसाठीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर दिल्ली, हरियाणा, चंदीगडला ऑरेंज अलर्ट दिला आहे. पंजाब, बिहार, छत्तीसगड, झारखंड, ओदिशा, राजस्थान, तामिळनाडू, पुद्दचेरी, काराईकल आणि तेलंगणा या राज्यातही पुढील 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. पश्चिम बंगाल, ओदिशा इथं आज आणि उद्या तापमानात वाढ होईल आणि हवेतील आर्द्रता वाढण्याचा अंदाज आहे. उत्तर भारताचा काही भाग, हिमालयाजवळचा पश्चिम बंगालचा भाग, कर्नाटकचा दक्षिणेकडचा भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. श्रीलंकेत नैऋत्य मोसमी वारे हळूहळू स्थिरावत असल्यानं या द्वीपराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल सबर गमबुमा आणि वायव्य प्रांताच्या काही भागात 200 मिलीमीटरपेक्षा जास्त अतिवृष्टी होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान. ओदिशामधल्या गंजाम जिल्ह्यात रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू तर 4 जण जखमी. आणि महाराष्ट्रात विदर्भ तसंच उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलीडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यसभेच्या 24 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन. आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलीडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केली. भारत आणि सायप्रस देशांमध्ये असलेले मैत्रीपूर्ण संबंध हे मजबूत असून भविष्यात ते अधिक दृढ होतील असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भेटीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात व्यक्त केला आहे. गेल्या दशकात सायप्रसमधून भारतात होणारी गुंतवणूक जवळपास दुप्पट झाल्याचंही त्यांनी सांगितलं. भारत युरोपियन संघात झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे नव्या संधी निर्माण झाल्या असून उभय देशांमधील विश्वास अधिक दृढ झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.
1: भारत युरोपियन युनियन फ्री ट्रेड एग्रीमेंट से तमाम नई संभावनाएं बनी हैं. इसका लाभ उठाते हुए हम अगले 5 वर्षों में इस इन्वेस्टमेंट को फिर से डबल करने का लक्ष्य रख रहे हैं और इस संकल्प को साकार करने के लिए आज हम अपने विश्वसनीय संबंधों को एक स्ट्रेटेजिक पार्टनरशिप के रूप में एलिवेट कर रहे हैं.
0: गेल्या वर्षभरात भारत सायप्रस आणि भारत युरोपियन संघ संबंध अधिक दृढ झाले आहेत असं सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलीडेस यांनी सांगितलं. प्रधानमंत्री मोदी यांच्या सायप्रस भेटीनंतर द्विपक्षीय भागीदारीला अधिक चालना मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. द्विपक्षीय चर्चेपूर्वी निकोस क्रिस्टो डुली यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं. आज संध्याकाळी निकोस हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात जाऊन भेट घेणार आहेत. निकोस यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान नवी दिल्लीत येण्यापूर्वी निकोस यांनी मुंबईला भेट दिली आणि तिथे आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवतंत्रज्ञानाच्या सहाय्याने महाराष्ट्र सर्वच क्षेत्रांमध्ये देशात आपला ठसा उमटवत आहे. नवीन उद्योग, तंत्रज्ञान आणि डाटा सेंटर आधारित व्यवसाय उद्योग स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र ही एक मजबूत परिसंस्था बनत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये इमॅजिनेक्स 2026 या कार्यक्रमात मुलाखतीत ते बोलत होते. 2015 महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुमारे 14 लाख कोटी रुपये होती, जी आज 54 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे 2030 $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट नक्कीच साध्य करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगाने आज जाहीर केलं. ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी

मतमोजणी होणार आहे. 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगाने सांगितलं. माजी प्रधानमंत्री HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग हे राज्यसभा सदस्य पुढल्या महिन्यात निवृत्त होत आहेत. तसंच आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकातल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराममधील प्रत्येकी 1 जागा रिक्त होणार आहे. याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणुकी निवडणूक आयोगाने आज जाहीर केली. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णा द्रमुकचे नेते CV षणमुगम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. पोटनिवडणुकीसाठी 18 जूनलाच मतदान होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात असून राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये. गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी केल्याने मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत पेट्रोल डिझेलची सुमारे 20% अधिक विक्री झाल्याचं त्यांनी सांगितलं. नागरिकांनी संयम बाळगून आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावी आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन देखील भुजबळ यांनी यावेळी केलं. देशभरात गेल्या 10 वर्षांमध्ये अनेक परीक्षांचे पेपर फुटले. त्यातही नीटसारख्या परीक्षांचे पेपर फुटत असतील तर त्याला केंद्र सरकारच जबाबदार असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला हवा अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर इथं केली. संवेदनशील पदांवर बसलेल्या मंत्र्यांना विद्यार्थ्यांच्या भविष्याची काळजी दिसत नाही. डिझेल पेट्रोलचा तुटवडा, खतांचा अपुरा साठा अशा अनेक समस्यांचा देश सामना करत आहे. मात्र सरकारचं लक्ष तरुणांचे ट्विटर हँडल बंद करण्याकडे असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज नागपूर शहरात जोरदार आंदोलन केलं. नागपूर शहरातल्या व्हरायटी चौकात मेलोडी चॉकलेटचं वाटप तसंच जोरदार घोषणेबाजी करत आंदोलनकर्त्यांनी यावेळी सरकारची खिल्ली उडवली. पेट्रोल, डिझेल तसंच गॅस सिलेंडरसह दैनंदिन गरजेच्या वस्तू महागल्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्याबद्दलचा रिजेक्टेड माल हा शेरा म्हणजे संसदीय लोकशाहीबद्दलचं अज्ञान असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. अशा प्रकारचा आरोप करून फडणवीस यांनी त्यांची बौद्धिक दिवाळखोरी उघड केली असल्याचं सावंत यांनी एका निवेदनात म्हटलं आहे. महाराष्ट्रात चंद्रपूर इथं तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली आहे. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. मात्र या महिलांचा मृत्यू एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी झाला की वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या ठिकाणी झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कविता मुहुर्ले, अनिता मुहुर्ले, सुनीता मुहुर्ले आणि संगीता चौधरी अशी त्यांची नावं आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचं पथक घटनास्थळी पोहोचल्याचं चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य वनसंरक्षक RM रामानुजन यांनी सांगितलं. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वनविभागाने विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवली आहे. नागरिकांनी पुढील काही दिवस जंगल परिसरात एकट्याने न जाण्याचं आवाहन वनविभागानं केलं असून कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा असं सांगितलं आहे. मुंबई अॅक्वा मेट्रो लाईन 3 आज सकाळी तांत्रिक बिघाडामुळे सुमारे अर्ध्या तासासाठी बंद पडली होती. यासंदर्भात मेट्रो प्रशासनानं कोणतीही घोषणा न केल्यानं या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. मेट्रो सेवा बंद पडल्याबाबत कोणतीही उद्घोषणा केली जात नसल्याने अनेक स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली होती. हा बिघाड दुरुस्त केला असून आता ही सेवा सुरळीत सुरू झाल्याचं या पत्रकात म्हटलं आहे. मात्र हा बिघाड नेमका कशामुळे झाला याचा उल्लेख केलेला नाही. मुंबई विद्यापीठाच्या BMS अभ्यासक्रमाच्या 3rd वर्षाचा अर्थात 6th सत्राचा निकाल काल जाहीर झाला. या निकालाची टक्केवारी 83.47% इतकी असल्याचं मुंबई विद्यापीठानं कळवलं आहे.

हॅलो नमस्कार मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा युवक मित्र मैत्रिणींचा आवडीचा कार्यक्रम युववाणी. आणि आजच्या कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी गायत्री देवडे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते.

मित्रांनो, आजचा दिवस हा खास आहे, कारण आज जगभरात साजरा केला जातोय आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन, म्हणजेच इंटरनॅशनल बायोडायव्हर्सिटी डे. निसर्गानं आपल्याला दिलेली झाडं, फुलं, पक्षी, प्राणी, नद्या, जंगल हीच आपल्या पृथ्वीची खरी श्रीमंती आहे. जैवविविधता म्हणजे पृथ्वीवरील विविध सजीवांचं अस्तित्व आणि त्यांचं परस्परांशी असलेलं नातं. यावर्षीची अर्थात 2026 या दिवसाची थीम आहे हार्मोनी विथ नेचर अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट, म्हणजेच निसर्गाशी सुसंवाद साधत विकास करणं.

मित्रांनो, आपल्या निसर्गात जसे विविध रंग आहेत तशाच आपल्या भारतीय संगीत विश्वातही अनेक सुरांचे रंग आहेत आणि त्या रंगांना आपल्या आवाजानं खुलवणाऱ्या एका महान गायिकेचा प्रवास आज आपण आपल्या कार्यक्रमातून अनुभवणार आहोत. तर आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत सुरांची राणी म्हणल्या जाणाऱ्या आशा भोसले यांच्या अफलातून संगीत प्रवासाबद्दल. चला तर मग सुरेल आठवणींच्या या सफरीला सुरुवात करूयात.

काय भन्नाट एनर्जी आहे ना या गाण्यात. आशाताईंनी आपल्या आवाजानं हिंदी चित्रपट संगीताला एक वेगळीच ओळख दिली आहे. 8 सप्टेंबर 1933 रोजी महाराष्ट्रातल्या सांगली या जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील होते प्रसिद्ध अभिनेते आणि गायक दीनानाथ मंगेशकर. घरातूनच त्यांना संगीताचं वातावरण असल्यामुळे अगदी लहानपणापासून संगीताशी त्यांचं नातं जुळलं. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी खूप लहान वयात त्यांच्या खांद्यावर आली आणि तिथून सुरू झाला संघर्ष. पण हा संघर्षच पुढे एका दैदिप्यमान कारकिर्दीचा पाया ठरला आणि 1948 मध्ये त्यांनी त्यांचं पहिलं हिंदी गाणं गायलं, सावन आया. त्या काळी लता मंगेशकर यांचं मोठं वर्चस्व होतं, पण आशाताईंनी देखील स्वतःची एक वेगळी शैली निर्माण केली. कॅबरे, गझल, रोमॅन्टिक, पॉप, लोकसंगीत, कोणताही प्रकार असो, आशाताईंचा आवाज अगदी फिट. याचबरोबर ऐकूयात त्यांचं आणखी एक अजरामर गाणं.

मित्रांनो, आत्ता ऐकलेलं गाणं म्हणजे तरुणाईचं एक वेगळंच प्रतीक बनलं होतं. आशा भोसले आणि संगीतकार आर डी बर्मन यांची जोडी तर हिंदी संगीत विश्वातील सर्वात यशस्वी जोड्यांपैकी एक मानली जाते. आर डी बर्मन यांच्या प्रयोगशील संगीताला आशाताईंच्या आवाजाची भन्नाट अशी साथ मिळाली आणि मग काय, तयार झाली असंख्य सुपरहिट गाणी. ओ हसीना जुल्फो वाली, ये मेरा दिल, महबूबा महबूबा, चुरा लिया है तुमने, अशा कितीतरी गाणी आजही आपल्या प्रत्येकाच्या प्लेलिस्टमध्ये आहेत, हो की नाही? आणि विशेष म्हणजे आशाताईंनी केवळ हिंदीच नाही तर मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, तामिळ, इंग्रजी अशा अनेक भाषांमध्ये हजारो गाणी गायली आहेत. त्यांच्या आवाजातील ऊर्जा, खट्याळपणा आणि भावनांची खोली हे सगळंच त्यांना वेगळं बनवतं. आता ऐकूयात प्रेमाच्या भावना अलगद व्यक्त करणारं हे एक सुंदर असं गाणं.

किती सुंदर शब्द आणि त्याहून सुंदर आशाताईंचा हा आवाज. मित्रांनो, आशा भोसले यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय सन्मान देखील मिळाले आहेत. त्यांना भारत सरकारकडून पद्मविभूषण पुरस्काराने देखील गौरवण्यात आलं आहे. पण एवढ्या यशानंतरही त्यांचा स्वभाव अतिशय साधा आणि नम्र राहिला. गायनासोबतच त्यांना स्वयंपाकाचीही खूप आवड होती. दुबई आणि कुवैतमध्ये त्यांच्या नावाची रेस्टॉरंट्स देखील आहेत. आशाताईंच्या कारकिर्दीचं आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी काळानुसार स्वतःला बदलतं ठेवलं. 90s त्यांनी AR रेहमानसोबत देखील काम केलं आणि पुन्हा एकदा तरुणाईची फेवरेट गायिका बनल्या. याबरोबरच कार्यक्रमात ऐकूयात त्यांचं एक रोमॅन्टिक आणि सदाबहार असं गाणं.

वाह, गझल असो किंवा कॅबरे, प्रत्येक शैलीमध्ये आशाताईंनी स्वतःचा ठसा उमटवलाय हे यावरून लक्षात येते. उमराव जान या चित्रपटातील त्यांच्या गायकीसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या चित्रपटातल्या प्रत्येक गाण्यात एक नजाकत, एक शालीनता जाणवते. मित्रांनो, कलाकार मोठा असतो तो फक्त त्याच्या यशामुळे नाही, तर त्याच्या मेहनतीमुळे आणि सातत्यामुळे. आशा भोसले यांचा प्रवास आपल्याला हेच शिकवतो की स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सातत्य आणि आत्मविश्वास खूप महत्वाचा असतो. आणि याबरोबरच आता कार्यक्रमाच्या एंडिंगकडे आपण वळत आहोत. तर जाता जाता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं हे एक धम्माल असं गाणं.

काय जबरदस्त स्टाईल होती ना आशाताईंच्या आवाजात. कोणतंही गाणं ऐकलं की आपण अगदी त्या काळात गेल्यासारखं वाटतं, आणि ते गाणं ऐकल्या ऐकल्या त्याचे बोल आपल्या ओठांवर आल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो, आजच्या आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाच्या निमित्ताने एक गोष्ट नक्की लक्षात ठेवूया. जसे संगीतामध्ये वेगवेगळे सूर मिळून सुंदर मैफिल तयार होते, तसंच पृथ्वीवरील वेगवेगळे सजीव मिळून आपलं हे जग सुंदर बनवत असतात. म्हणूनच निसर्ग जपा, पर्यावरण जपा, आणि आपल्या संस्कृतीसोबत आपल्या पृथ्वीचीही काळजी घ्या. आजच्या या युववाणी कार्यक्रमात आपण अनुभवला आशा भोसले यांच्या सुरेल प्रवासाचा एक छोटासा भाग. याचबरोबर आजच्या कार्यक्रमातून मी तुमची रेडिओ सखी गायत्री देवडे तुमचा निरोप घेते. मी आशा करते की आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल आणि आजची गाणी ऐकल्याबरोबर तुम्हाला देखील फ्रेश वाटलं असेल आणि तुमचा मूड छान झाला असेल. पुन्हा भेटणारच आहोत अशाच एका छानशा कार्यक्रमात वेगवेगळ्या गाण्यांबरोबर. हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजीत बनसोडे. स्टे पॉझिटिव्ह, स्टे हेल्दी. बाय बाय.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता थोड्याच वेळात दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या सहक्षेपित करत आहोत.
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं लवलीन निगम.

माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.

0: हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातलं सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केली. भारत आणि सायप्रस देशांमध्ये असलेले मैत्रीपूर्ण संबंध हे मजबूत असून भविष्यात ते अधिक दृढ होतील असा विश्वास मोदी यांनी बैठकीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात व्यक्त केला आहे. गेल्या दशकात सायप्रसमधून भारतात होणारी गुंतवणूक जवळजवळ दुप्पट झाल्याचंही त्यांनी सांगितलं. भारत युरोपियन संघात झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे नव्या संधी निर्माण झाल्या असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
1: भारत यूरोपियन यूनियन फ्री ट्रेड एग्रीमेंट से तमाम नई संभावनाएं बनी हैं. इसका लाभ उठाते हुए हम अगले 5 वर्षों में इस इन्वेस्टमेंट को फिर से डबल करने का लक्ष्य रख रहे हैं और इस संकल्प को साकार करने के लिए आज हम अपने विश्वसनीय संबंधों को एक स्ट्रेटेजिक पार्टनरशिप के रूप में एलिवेट कर रहे हैं.
0: गेल्या वर्षभरात भारत सायप्रस आणि भारत युरोपियन संघ संबंध अधिक दृढ झाले आहेत असं सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलिडेस हे म्हणाले. मोदी यांच्या सायप्रस भेटीनंतर द्विपक्षीय भागीदारीला अधिक चालना मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. देशभरात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचा महाराष्ट्रातला कार्यक्रम मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी आज वार्ताहर परिषदेत जाहीर केला. 20 जून ते 7 ऑक्टोबर या दरम्यान राज्यातल्या 9,86,00,000 मतदारांच्या तपशिलाची खातरजमा 1,00,000 जास्त केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत होणार आहे. 20 ते 29 जून दरम्यान गणना अर्जांची छपाई आणि या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण होणार आहे. 2002 ते 2004 मध्ये झालेल्या विशेष सखोल पुनरीक्षणातले त्या मतदारांचे तपशील या अर्जांमध्ये असतील. 30 जून ते 29 जुलै या कालावधीत प्रत्येक मतदाराची गणना अर्ज घेऊन हे अधिकारी मतदारांच्या घरी भेट देतील आणि त्यात भरलेल्या माहितीची शहानिशा करतील. गरज भासली तर निवडणूक आयोगानं ठरवून दिलेल्या 11 कागदपत्रांद्वारे मतदारांची ओळख पटवतील आणि ही प्रक्रिया पूर्ण करतील. बेपत्ता असलेल्या, स्थलांतर केलेल्या, मृत्यू झालेल्या किंवा दुबार मतदार असलेल्यांची नावं यादीतून गाळली जातील. 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर पर्यंत या याद्यांवर आक्षेप आणि हरकती नोंदवता येतील, ज्या 3 ऑक्टोबर पर्यंत निकाली काढल्या जातील. अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. राज्यात ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं राबवली जाईल. विनाकारण कोणाचंही नाव वगळलं जाणार नाही असं चोक्कलिंगम यांनी सांगितलं. राज्यसभेच्या 10 राज्यांमधल्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं. ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणूकही निवडणूक आयोगानं आज जाहीर केली. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णा द्रमुकचे नेते सी षण्मुगम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. पोटनिवडणुकीसाठीही 18 जूनलाच मतदान होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

आकाशवाणी मुंबई, सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 20 जूनपासून 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार. राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन. आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात नवी दिल्ली

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात असून राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल आणि डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये. गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक

इंधन खरेदी केल्यानं मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत पेट्रोल डिझेलची सुमारे 20% अधिक विक्री झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. नागरिकांनी संयम बाळगून आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावी आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन देखील भुजबळ यांनी केलं. चंद्रपूर इथं तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यानं दिली आहे. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघानं त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. कविता मोहुरले, अनिता मोहुरले, सुनीता मोहुरले आणि संगीता चौधरी अशी त्यांची नावं आहेत. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वनविभागानं विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवली आहे. नागरिकांनी पुढचे काही दिवस जंगल परिसरात एकट्यानं जाऊ नये असं आवाहन वनविभागानं केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत. यावेळी मोदी त्यांना संबोधितही करणार आहेत. हा 19वा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. प्रधानमंत्र्यांची नवीन रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याची वचनबद्धता या रोजगार मेळ्याच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकार होणार आहे. गेल्या 18 रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 12,00,000 युवकांना विविध सरकारी विभागात नियुक्त करण्यात आलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात आज लातूरातल्या आणखी 2 डॉक्टरांची सीबीआयनं चौकशी केली. या दोघांनी आपल्या पाल्यांसाठी पीव्ही कुलकर्णी याच्याकडून प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात आणखी काही पालक, विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येणार असल्याचं सांगितलं जात असून लातूरसह राज्यात विविध ठिकाणी सीबीआयचा तपास वेगानं सुरू आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. हैदराबाद इथं थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. राज्यात काही ठिकाणी आज पावसानं हजेरी लावली. पुणे शहर आणि परिसरात आज दुपारनंतर ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. गेले काही दिवस उन्हाच्या काहिलीनं हैराण झालेल्या पुणेकरांना त्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साठल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. सातारा जिल्ह्यात खंडाळा, सातारा आणि वाई तालुक्यात विविध भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला तर नागठाणे परिसरात वीज पडून एका मेंढपाळाचा मृत्यू झाला. दरम्यान आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी नांदेड महानगरपालिका आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली शहरी आपत्ती व्यवस्थापन समितीची विशेष आढावा बैठक काल झाली. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 47.1 सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहून पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 20 जूनपासून 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार. राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन. आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत। श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 15-20 मे या कालावधीत संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांचा दौरा केला। या दौऱ्यामध्ये त्यांनी आर्थिक, संरक्षण उद्योग, ऊर्जा, सागरी दळणवळण यासह इतर अनेक क्षेत्रांमध्ये अनेक महत्वाचे करार केले। प्रधानमंत्र्यांचा हा दौरा, त्यातील करार, या देशांशी असलेली जवळीक आणि त्याचा भारताच्या प्रगतीला होणारा लाभ याविषयी आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत। श्रोते हो, प्रधानमंत्र्यांनी संयुक्त अरब अमिरातीत त्यांनी पेट्रोलियम संबंधी तर नेदरलँडमध्ये सेमीकंडक्टर तर स्वीडन बरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता, नॉर्वेमध्ये नील अर्थव्यवस्था, इटलीमध्ये शिक्षण

0: क्षेत्रातील सहकार्यासह विविध करार केले. या दौऱ्यातील करारांविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक राहुल गोखले यांनी माहिती दिली. ते म्हणाले,
1: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच जो 5 देशांचा दौरा केला त्यात अनेक करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. त्यातल्या संयुक्त अरब अमिरात म्हणजे युएईच्या दौऱ्यामध्ये झालेल्या करारांचा आढावा घेण्यापूर्वी भारत आणि युएई दरम्यान अगोदर जे काही करार झाले होते त्यांचा उल्लेख करणं गरजेचं आहे, कारण त्यातनंच आता झालेल्या करारांचं महत्व लक्षात येईल. 2015 पहिल्या दौऱ्यापासूनचा मोदींचा हा युएईचा 8वा दौरा आहे, तेव्हा द्विपक्षीय संबंध किती दृढ आहेत याची त्यावरनं कल्पना येईल. मोदींच्या पहिल्या दौऱ्यादरम्यान सर्वसमावेशक आणि धोरणात्मक भागीदारी करारावर स्वाक्षर करणारा युएई हा पहिला देश होता. 2022 दोन्ही देशांनी सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार म्हणजे ज्याला सीईपीए म्हणतात हा आणखीन एक ऐतिहासिक करार केला आणि या करारामुळे दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि आर्थिक सहकार्याला गती मिळाली. आताच्या दौऱ्याचं महत्वाचं फलित म्हणजे भारत युएई धोरणात्मक संरक्षण भागीदारी झाल्याचा विस्तार. या दौऱ्यात दोन्ही देशांनी धोरणात्मक संरक्षण भागीदारीच्या चौकटीवर स्वाक्षरी केली. त्याच्यामुळे संरक्षण औद्योगिक सहकार्य, नाविन्यता, प्रगत तंत्रज्ञान, लष्करी सराव, प्रशिक्षण आणि सागरी सुरक्षा या क्षेत्रांमध्ये सहकार्य मजबूत करण्यावर सहमती झाली आहे. युएई कडून भारताला लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणजे एलपीजीच्या पुरवठ्याबाबतही करार झालाय. युएई हा भारतासाठी खनिज तेल आणि एलपीजीचा प्रमुख पुरवठादार देश असल्यामुळे हा करार अत्यंत महत्वाचा आहे. युएईनं 2027 फुजेराई बंदरापर्यंत अतिरिक्त पाईपलाईन टाकून आपली कच्च्या तेलाची निर्यात क्षमता दुप्पट करण्याची योजना जाहीर केली आहे आणि वाढत्या प्रादेशिक तणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझची समुद्रधुनी टाळणं हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे भारतीय जहाजांसह भारतीय कंपन्यांनी भाड्यानं घेतलेल्या जहाजांना त्या तेल टर्मिनलमधून थेट कच्चं तेल आणि एलपीजी भरणं सोपं होईल. त्याच्याशिवाय युएईची तेल कंपनी ऍडनॉक भारतात आपल्या कच्च्या तेलाचा साठा तब्बल 3 कोटी पिंपांपर्यंत वाढवणार आहे, तेव्हा भारताच्या एकूण राखीव तेल साठ्यात जवळपास 70% वाढ होईल आणि भविष्यात तेलाची टंचाई भारताला भासू नये म्हणून हे महत्वाचं पाऊल ठरेल. त्याच्याशिवाय गुजरातच्या वडिनार इथं जहाज दुरुस्ती केंद्र म्हणजे शिप रिपेअर क्लस्टर उभारण्याबाबत देखील संरक्षण करारावर स्वाक्षरी करण्यात आली. नेदरलँडशी मैत्रीचा नवा अध्याय भारताने लिहिलाय. भारताच्या अर्धवाहक म्हणजे सेमीकंडक्टर निर्मितीच्या महत्वाकांक्षेला उभारी देत टाटा इलेक्ट्रॉनिक्सनं युरोपमधल्या जे सर्वात मोठी तंत्रज्ञान कंपनी आहे आणि प्रगत लिथोग्राफी मशीन्स बनवणारी जागतिक आघाडीची कंपनी आहे ती म्हणजे ASML तिच्याशी एक महत्वपूर्ण करार केलाय. गुजरातच्या धोलेरा इथं टाटा तब्बल 11 अब्ज डॉलरची गुंतवणूक करून भारताचा पहिला चिप्स फॅब्रिकेशन प्रकल्प उभारणार आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातल्या वाढत्या जागतिक तंत्रज्ञान स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर नेदरलँड्स हा जागतिक तंत्रज्ञान पुरवठा साखळीतला एक कळीचा देश असल्यामुळं त्यादृष्टीनं हा करार भारताच्या भविष्याची पायाभरणी करणार आहे असं आपल्याला म्हणता येईल. पंतप्रधानांच्या स्वीडन दौऱ्यात भारताच्या आगामी शुक्रयान मोहिमेत सहभागी होण्याचं स्वीडननं मान्य केलं. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आणि स्वीडिश नॅशनल स्पेस एजन्सी दरम्यान सामंजस्य करार झाला आणि त्या करारा अन्वये स्वीडिश इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस फिजिक्स ही भारताच्या शुक्र मोहिमेसाठी एक वैज्ञानिक उपकरण विकसित करणार आहे. तेव्हा भारताच्या DSIR आणि CSIR आणि नॉर्वेच्या संशोधन परिषदेत दरम्यान जे सामंजस्य करार झाले त्याच्याशिवाय CSIR आणि नॉर्वेची अन्य एक संस्था याच्या जैव आधारित प्रक्रिया, कार्बन कॅप्चर आणि कचरा व्यवस्थापन यासारख्या शाश्वत क्षेत्रांवर एकत्र काम करण्यासाठी सहयोग करार निश्चित झालाय. तेव्हा या महत्वाच्या पावलांमुळे भारत आणि नॉर्वेचे द्विपक्षीय संबंध आता एक हरित धोरणात्मक भागीदारी म्हणजे ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपमध्ये रुपांतरित झालेत असं आपल्याला म्हणता येईल. नॉर्वेचं आणखीन एक महत्व म्हणजे आखाती देशांच्या बाहेरचा तो एक प्रमुख तेल नैसर्गिक वायू उत्पादक देश आहे. त्याच्यामुळे ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीनं मोदींचा हा दौरा भारतासाठी मोक्याचा आणि धोरणात्मक दृष्ट्या मैलाचा दगड ठरणार आहे. भारत आणि इटलीनं आपल्या द्विपक्षीय संबंधांचा दर्जा वाढवून ते विशेष धोरणात्मक भागीदारी या पातळीवर नेण्याचा निर्णय केलाय आणि द्विपक्षीय व्यापार 2029 20 अब्ज युरोपर्यंत नेण्याची महत्वाकांक्षी योजना किंवा लक्ष दोन्ही देशांनी ठेवलंय. दोन्ही देशांनी संरक्षण उत्पादनांचं सहनियोजन म्हणजे को डिझाईन किंवा सहविकास, को डेव्हलपमेंट आणि सह उत्पादन, को मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी एक संरक्षण आराखड्यावर किंवा त्याला रोडमॅप म्हणतात त्याच्यावर देखील स्वाक्षरी केली. तेव्हा हे सगळे करार किंवा ऊर्जा संक्रमण आहे, इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातली आवश्यक क्रिटिकल मिनरल्स आहेत या संदर्भात पण इटली आणि भारत यांच्यात सामंजस्य करार झालाय. शेती आणि कृषी संशोधनासाठी विशेष करार झालाय. तेव्हा या सगळे करार हे द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याबरोबरच भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरतील.
0: श्रोते हो, या दौऱ्यादरम्यान अनेक देशांनी भारतातील गुंतवणुकीतही स्वारस्य दाखवले. त्याद्वारे भारतीय कंपन्या आणि परदेशी कंपन्या यांच्यामध्ये काही उत्पादनांबाबत करार झाले. जगातील सर्वात मोठ्या डच कंपनीचा टाटा इलेक्ट्रॉनिक्स बरोबर करार झाला.

0: त्यातून गुजरातमध्ये सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांट उभारला जाणार आहे. याचबरोबर हरित हायड्रोजनशी संबंधित करारही या दौऱ्यात झाले. नॉर्वेच्या ओस्लो इथं आलेली भारत नॉर्डिक शिखर परिषदही महत्वाची ठरली. या साऱ्या करारांचा आणि ऊर्जा क्षेत्रातील नव्या प्रकल्पांचा फायदा देशातील रोजगार निर्मितीमध्येही होणार आहे. या दौऱ्यांमधील करारांचे अर्थकारण विशद करताना राहुल गोखले म्हणाले,
1: पंतप्रधानांच्या या 5 देशांच्या दौऱ्याचं आणखीन एक वैशिष्ट्य असं की भारतासाठी जवळपास 40 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 400 कोटी डॉलर इतके गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झालाय. या दौऱ्यात पंतप्रधानांनी 50 पेक्षा जास्त जागतिक कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली आणि तिथं आयोजित असलेल्या 3rd भारत नॉर्डिक शिखर परिषदेत देखील मोदींनी भाग घेतला. नॉर्डिक देशांच्या नेत्यांशी त्यांनी द्विपक्षीय चर्चा केली. ही परिषद आधी गेल्या वर्षी नियोजित होती पण पहलगाम इथं दहशतवादी हल्ला झाला त्याच्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ती परिषद पुढे ढकलण्यात आली होती. UAE भारताच्या पायाभूत सुविधा आणि आर्थिक क्षेत्रात तब्बल 5 अब्ज डॉलरच्या नव्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. हे आणखीन एक ठळक वैशिष्ट्य. UAE जे करार झाले त्याच्यामुळे भारताला पायाभूत सुविधा विकासासाठी मोठं भांडवल मिळेल आणि भारताच्या रस्ते बंदर आणि लॉजिस्टिक्स या क्षेत्रामध्ये विकास होणं हे जास्ती सुकर आणि सोपं होईल आणि देशांतर्गत व्यापाराचा खर्चही त्याच्यामुळे कमी होईल. नेदरलँड आणि स्वीडन हे देश सेमीकंडक्टर चिप्स आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान आघाडीवर आहेत. भारतानं केवळ या वस्तू आयात करायचं धोरण ठेवलेलं नाही तर तज्ञता आणि तंत्रज्ञान हस्तांतरण म्हणजे नॉलेज ट्रान्सफर यावर भारतानं भर दिलाय. त्याच्यामुळे भविष्यात भारत स्वतः या तंत्रज्ञानाची निर्मिती करू शकेल. टाटाने जो करार केलाय तो त्या दृष्टीने महत्वाचा आहे. इटलीशी पण जे नवीन करार झालेत त्याच्यामध्ये भारतीय कापड चामडं दागिने ज्वेलरी तसंच कृषी उत्पादनांना युरोपियन बाजारपेठ थेट आणि सुलभ प्रवेश याच्यामुळे मिळेल. त्याच्यामुळे भारताची निर्यात वाढून परकीय चलनाचा साठा देखील वाढण्यासाठी हातभार लागेल. सेमीकंडक्टरच्या करारामुळे भारताला चिप डिझायनिंग आणि प्रगत उत्पादन केंद्र म्हणजे ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंगचे हब्स तयार होतील. भारताच्या दृष्टीने तो फार मोठा भविष्यदर्शी लाभ आहे आणि यात अभियंत्यांपासून ते कामगारांपर्यंत मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. याचा दुसरा लाभ असा की जे लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योग असतात म्हणजे MSME ज्याला म्हटलं जातं त्या क्षेत्राला सुद्धा मोठी चालना मिळू शकेल. नॉर्वेशी झालेला जो ग्रीन मेरिटाईम आणि हायड्रोजन संबंधी करार आहे ग्रीन हायड्रोजन त्याच्यात भारताच्या किनारपट्टीच्या भागात आणि ग्रामीण भागात हरित ऊर्जा प्रकल्पांची उभारणी होऊ शकेल आणि या प्रकल्पांच्या साहजिकच जे बांधकाम असतं देखभाल असतं याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर स्थानिक तरुणांना रोजगार मिळू शकेल. या सगळ्या करारांमुळे भारतात पुढील काही वर्षांमध्ये लाखो थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील अशी अपेक्षा आहे. स्वीडन आणि नेदरलँडशी जे कृत्रिम बुद्धिमत्ता क्वांटम कॉम्प्युटिंग आणि 6G तंत्रज्ञान करार झालेत त्याच्यामुळे भारतातल्या तरुण अभियंते आणि आयटी प्रोफेशनलसाठी मोठ्या संधी उपलब्ध होतील. MSME आणि स्टार्टअप प्लॅटफॉर्म याच्यामुळे नवउद्योजकतेला देखील चालना मिळेल आणि त्याचा परिणाम म्हणून रोजगारामध्ये विस्तार होईल. मेक इन इंडिया अंतर्गत संरक्षण उत्पादनं आणि सेमीकंडक्टर निर्मिती ही भारतातच होऊ शकणार असल्यामुळे उत्पादन क्षेत्रात सुद्धा मोठ्या प्रमाणावर तांत्रिक आणि अतांत्रिक नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतील. नॉर्वे आणि इतर देशांशी हरित हायड्रोजन आणि शाश्वत ऊर्जा या क्षेत्रात जे सहकार्य भारतात द्विपक्षीय सहकार्य आता झालंय त्याच्यामुळे शहरी आणि विशेषतः ग्रामीण भागात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात अशी अपेक्षा आहे. तेव्हा हा जो 5 देशांचा दौरा पंतप्रधानांनी केला तो केवळ राजनैतिक स्वरूपाचा नसून किंवा द्विपक्षीय राजनैतिक संबंध दृढ करण्याचा नसून भारताला जागतिक उत्पादन आणि तंत्रज्ञानाचं केंद्र बनवणारा तसंच देशात रोजगार वाढवण्यासाठी देखील तो फायदेशीर ठरणार आहे. युरोपीय देशांचं म्हणजे या सर्व दौऱ्यांचा सारांश सांगायचा तर युरोपीय देशांचं प्रगत तंत्रज्ञान आणि UAE अफाट भांडवल यांचा भारताच्या अफाट मानवी संसाधनांशी म्हणजे ह्युमन रिसोर्सशी मेळ घालणारी व्यूहनीती आहे. त्याचा परिणाम म्हणून भारताला $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनण्याचं ध्येय गाठणं सुकर होऊ शकेल.
0: श्रोते हो, कोणत्याही 2 देशांमधील करार हे काही तात्पुरत्या स्वरूपाचे नसतात. दोन्ही देशांच्या मैत्रीचा एकमेकांच्या आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक संबंधांवर दूरगामी परिणाम होत असतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा हा दौरा आणि त्याचा भारताच्या भविष्य निर्मितीत होणारा लाभ याविषयी बोलताना राहुल गोखले यांनी सांगितलं,
1: या दृष्टीने 2 बाबींचा उल्लेख करता येईल. एक म्हणजे मोदी यांच्या नेदरलँड दौऱ्यादरम्यान लायडन विद्यापीठाकडून जे ऐतिहासिक चोलकालीन ताम्रपट औपचारिकपणे भारताला परत करण्यात आला तेव्हा भारतीय सांस्कृतिक वारसा परत मिळण्याच्या दृष्टीनं तो एक ऐतिहासिक क्षणच म्हटला पाहिजे. तर द्विपक्षीय भागीदारी ही केवळ राज्य किंवा आर्थिक स्तरावर नसते तर सांस्कृतिक स्तरावर देखील असते याचं हे उत्तम उदाहरण ठरेल. दुसरं उदाहरण म्हणजे मोदींनी आपल्या नेदरलँड दौऱ्यादरम्यान

0: तिथल्या प्रसिद्ध धरणाला भेट दिली. त्या धरणाचं नाव अफलास उट डाईक, थोडस उच्चारायला अवघड असं नाव येते, पण हे धरण म्हणजे जगातल्या प्रसिद्ध अभियांत्रिकी प्रकल्पांपैकी एक मानलं जातं. सुमारे 80 वर्ष जुनं असं हे धरण आहे आणि 32 किलोमीटर लांबीचं हे धरण हे उत्तर समुद्राला गोड्या पाण्याच्या सरोवरापासून वेगळं करतं. पंतप्रधानांनी या धरणाला भेट दिली याचं महत्वाचं कारण म्हणजे गुजरात मधले जो खंभातचा आखात आहे त्याच्यात कल्पसर याच स्वरूपाचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याचा विचार चालू आहे. गेल्या अनेक दशकांपासून हा प्रकल्प अभ्यासाधीन आहे. तो प्रकल्पाची लांबी ही साधारण 30 किलोमीटर असेल असा एक अंदाज आहे आणि त्याचा मुख्य उद्देश हा गोड्या पाण्याचा मोठा साठा तयार करणं आणि पूर रोखणं आहे. तेव्हा कल्पसर प्रकल्पासाठी येणारा खर्च देखील 85 ते 90 हजार कोटी इतका अपेक्षित आहे आणि तो पूर्ण होण्यासाठी 2-1 दशकांचा कालावधी लागू शकतो. मात्र पंतप्रधानांनी आता या अफसला डाईक या धोरणाला जी भेट दिली त्याचं महत्वाचं कारण म्हणजे त्या देशाकडे असणारा या क्षेत्रातला प्रदीर्घ अनुभव, मुख्यतः जलव्यवस्थापन आणि अभियांत्रिकी याच्यात जो नेदरलँड्सकडे अनुभव आहे तो पाहता कल्पसर सारख्या आधुनिक अभियांत्रिकी चमत्कार हा भारतात सुद्धा यशस्वीपणे साकारण्यासाठी डच तंत्रज्ञानाची मोठी मदत होऊ शकते या दृष्टीने पंतप्रधानांनी त्याची चाचपणी केली असावी. मोदी यांचा हा दौरा केवळ हा तात्कालिक आव्हानांवर मात करण्यासाठी नव्हता तर भारताच्या नजीकच्या आणि दीर्घकालीन अशा भविष्यातल्या अशा दोन्ही गरजा आणि महत्वाकांक्षा ध्यानात ठेवून आखलेली एक दूरगामी रणनीती आहे असं आपल्याला म्हणता येईल. या दौऱ्यामुळे भारतानं एकीकडे आपल्या पारंपरिक खनिज तेलाची सुरक्षा मजबूत केली आहे, दुसरीकडे नॉर्डिक देशांच्या साथीनं स्वच्छ ऊर्जा आणि हरित तंत्रज्ञानाकडे भारतानं वाटचाल करण्यासाठी धोरणात्मक भागीदारीसाठी पावलं उचलली आहेत. सेमी कंडक्टरची निर्मिती असो किंवा प्रगत संरक्षण तंत्रज्ञान असो किंवा अंतराळ क्षेत्रातलं सहकार्य असो याद्वारे भारताच्या आत्मनिर्भरतेच्या ध्येयाला नवीन चालना मिळेल असं आपल्याला म्हणता येईल. बदलती जी भूराजकीय परिस्थिती आहे म्हणजे युक्रेन वर रशियाने सुरू केलेल्या युद्धापासून गेल्या 3-4 वर्षांमध्ये एक प्रकारचं एक तणावपूर्ण भूराजकीय वातावरण जगभर आहे आणि त्याचा फटका फक्त त्या देशांना नाही तर जगभराला बसतोय. अशा परिस्थितीत भारतानं स्वतःला जगातलं एक विश्वासार्ह सक्षम आणि सामाजिकदृष्ट्या महत्वपूर्ण भागीदार म्हणून सिद्ध केल्याचं या दौऱ्यात भारताला जो प्रतिसाद मिळाला त्याच्यावरनं अधोरेखित होतं हे आपल्याला मान्य करावं लागेल. तेव्हा पंतप्रधानांचा हा जो 5 राष्ट्रांचा दौरा होता तो एका अर्थानं केवळ तात्कालिक आव्हानांना सामोरं जाण्यासाठी नाही तर भारताच्या भविष्याच्या पायाभरणीचा दौरा होता असं म्हटलं पाहिजे.
1: श्रोते हो, प्रधानमंत्र्यांनी जागतिक स्तरावर भारताची एक विशेष प्रतिमा तयार केली आहे. त्यांच्या प्रत्येक दौऱ्यातून देशाच्या विकासाला गती येईल अशा प्रकारचे अनेक करार आतापर्यंत झाले आहेत. प्रधानमंत्र्यांचा हा दौरा देखील देशाच्या विकासात महत्वपूर्ण ठरेल हे निश्चित. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन दर्शना जोगदंडकर.

श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत 103.1 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. सायंकाळचे 7:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमची शेती आमचा परिसर.

शेतकरी बंधूंनो नमस्कार. मंडळी, आज आहे शुक्रवार. भारतीय सौर दिनांक 1 ज्येष्ठ शके 1948, दिनांक 22 मे 2026. कार्यक्रमात सुरुवातीला आजचा सुविचार. साधी राहणी, मजबूत बांधा, तोच आहे आम

0: चा शेतकरी बंदा सुविचार पुन्हा एकदा साधी राहणी मजबूत बांधा तोच आहे आमचा शेतकरी बंदा. कार्यक्रमात आता यानंतर आत्मनिर्भर शेतकरी या अंतर्गत मुक्काम पोस्ट म्हसवे तालुका जिल्हा सातारा येथील सचिन शेलार यांची शेतकरी कंपनीमुळे निर्माण होणाऱ्या व्यावसायिक संधी आणि येणाऱ्या अडचणी याविषयी सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. किसानवाणी कार्यक्रमात तुमचं स्वागत. शेतकरी बंधूंनो, शेतकरी कंपन्यांच्या अंतर्गत वेगवेगळ्या पद्धतीनं शेतकरी हे एकत्र आलेले आहेत आणि आपला शेतीमाल विकायचा कसा याच्यावर मोठ्या स्वरूपात त्याच्यावर चर्चा होऊन आता शेतकरी कंपन्या एक चांगल्या पद्धतीनं कार्यरत होताना आपल्याला दिसत आहेत. शेतकरी एकत्र आल्यामुळे बऱ्याचशा अडचणी ह्या शेतकऱ्यांच्या कमी झालेल्या आहेत आणि शेतकरी कंपनीमुळे वेगवेगळ्या व्यावसायिक संधी या शेतकऱ्याला उपलब्ध झालेल्या आहेत. शेतकरी कंपनीमुळे काय फायदा झाला, कशा प्रकारच्या व्यावसायिक संधी आहे, तरुण युवक जर या गोष्टीकडे वळला तर त्याला किती फायदा होऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रक्रिया उद्योग जर आपण उभारला तर त्याच्यातून निर्माण होणारे व्यावसायिक संधी काय काय आहेत, या सर्व गोष्टी आपण थोड्याशा लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे. या संदर्भातच आपल्याला माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत म्हसवे गावचे एक प्रगतिशील आत्मनिर्भर शेतकरी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. कंपनीचं नाव आहे एग्रीविजन शेतकरी उत्पादक कंपनी. सांगायला आनंद होतो की एक वेल एज्युकेटेड व्यक्ती जेव्हा एखाद्या व्यवसायाकडे शेतीकडे जेव्हा व्यावसायिक पद्धतीनं बघतो तेव्हा त्याच्यातून स्वतःची प्रगती करता करता इतर शेतकऱ्यांना कसा त्याचा फायदा करून दिला जातो आणि त्याचबरोबर आपल्या बुद्धीचा वापर योग्य पद्धतीनं जर केला आणि सगळ्यात महत्वाचा तो वापर जर शेतीमध्ये केला तर तो किती फायद्याचा होऊ शकतो याचं उदाहरण म्हणजे सचिन शेलार सर जे आपल्या स्टुडिओमध्ये आज उपस्थित आहेत. जाणून घेऊया की शेतकरी कंपनीमुळे निर्माण होणाऱ्या ज्या व्यावसायिक संधी आहेत त्या काय आहेत, अडचणी कुठल्या कुठल्या येऊ शकतात, फायदा काय काय होऊ शकतो आणि मूल्यवर्धनाचा विचार केला तर प्रक्रिया उद्योग कशा पद्धतीनं आपण डेव्हलप करू शकतो. सर सगळ्यात पहिल्यांदा तुमचं स्वागत. नमस्कार.
2: नमस्ते
1: सर. पहिला सगळ्यात महत्वाचा प्रश्न की शेतकऱ्यांनी शेतीकडे व्यावसायिक संधी म्हणून पाहणं म्हणजे गांभीर्यानं पाहणं किती गरजेचं आहे.
2: मॅडम, माझं शिक्षण झालं एमबीए. एमबीए केल्यानंतर बऱ्यापैकी नोकरी, एमबीए हा शिक्षणाचा विषयच असा आहे की तुम्ही व्यवसाय कशा पद्धतीत चालवला जातो किंवा कंपनी कशा पद्धतीत चालवली जाते. अलीकडच्या काळामध्ये पाहायला गेलं ना, शेती सारखं कठीण आणि नेहमी निसर्ग किंवा दुसऱ्यावरती अवलंबून असणारा व्यवसाय हा कोणताच नाहीये. म्हणजे आतापर्यंतची आपली खंतच शेतकऱ्याची ही होती की आपल्यातला एकदम इलिटरेट जो घरातला मुलगा होता तो शेतीमध्ये ठेवला जायचा. परंतु काळानुरूप अशी परिस्थिती आता घडत आहे की शेतकऱ्यांचा म्हणजे उत्पादन खर्च आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. म्हणजे जसं आपण बोलू शकतो की मजुरांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात झालेला आहे, खत औषधांचा मारा वापर करून देखील त्यांचे रिझल्ट भेटत नाहीयेत. म्हणजे सगळ्याच बाबतीत उत्पादकता ही कमी व्हायला लागली आणि उत्पादन खर्च वाढायला लागलेला आहे. आणि जर तुम्ही ह्या उत्पादन खर्च आणि उत्पादकता ह्याचा मेळ व्यवस्थितपणे घातला नाही तर हा तुमचा शेती व्यवसाय हा आपोआपच तुम्हाला पूर्णपणे अडचणीत ठरू शकणार होता. त्याच्यामुळेच शेतकऱ्यानं जर शेती ही व्यावसायिक दृष्टिकोनातून केली, इथून पुढे केली, तर आणि तरच ही शेती व्यवस्थितपणे आणि शाश्वतपणे तुम्ही करू शकता पुढे.
1: अगदी खरं. मला वाटतं याच्यामध्ये तरुण शिक्षित तरुण जर आला, जसं तुम्ही सांगितलं की उत्पादकता कमी झाली आणि उत्पादन खर्च वाढलाय, हा मेळ जर साधायचा असेल तर नक्कीच शिकलेला तरुण हा शेतीमध्ये येणं अतिशय गरजेचं आहे. तेव्हा या गोष्टी थोडा बॅलन्स होतील आणि पारंपरिक शेतीला थोडा फाटा देऊन आपण आधुनिकतेकडे जाऊ. आता तुम्ही एक शेतकरी कंपनी सुद्धा स्थापन केलेली आहे. साधारण शेतकऱ्यांचा जर विचार केला तर आपल्या शेतकरी कंपन्या खूप आहेत सातारा जिल्ह्यामध्ये, पण कार्यरत असणारे हे हाताच्या बोटावर मोजणे इतके आहेत. शेतकरी कंपनीची गरज का आहे आता सध्याच्या काळाला?
2: शेतकरी कंपनीची गरज एकच आहे. माझ्यासारखे जर अनेक शेतकरी एकत्र आलो तर त्याच्यामधला मी तुम्हाला दोन, आम्हाला शेतकऱ्यांना इथून पुढे काम करायचे दोनच गोष्टीवरती, एक तर त्याची उत्पादकता वाढवणे आणि उत्पादन खर्च कमी करणे. आणि ह्याच्यामधलंच एक गमक आहे, शेतकरी ज्यावेळेस एकत्र येतो तर एकत्र येत असताना काय होतं, आपोआपच आपण म्हणू शकतो की आता तुमची उत्पादकता सर्वांची मिळून वाढणार आहे, तुमचा इतरांचा जो मार्केटसाठी पाठवण्याचा खर्च आहे किंवा त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीचे सल्ले घेण्यासाठीच एखादा आपल्याला सायंटिस्ट असतील किंवा त्यांची मदत घ्यायची आहे, तर तुम्ही एकत्रितपणे घेऊ शकता. आणि एकच व्यक्ती एका ठिकाणी काम करण्याबरोबर 10 व्यक्तींचं त्या ठिकाणी जर डोकं लागलं तर म्हणू शकतो की वेगवेगळ्या पद्धतीच्या त्या ठिकाणी आणखी तुम्हाला अनुभव पण येतील आणि त्याचा

0: सर्वांना मिळून समूह शेतीने होणार आहे.
1: अगदी खरं आहे, म्हणजे थोडक्यात सगळा खर्च हा समूहामध्ये वाटला गेल्यामुळे एक चांगला फायदा हा शेतकऱ्यांना मिळणार आहे.
0: बरोबर.
1: शेतकरी कंपनी चालवताना कुठल्या कुठल्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं?
0: पहिली गोष्ट, शेतकरी अजून पण आज मी तिला पण पाहिजे त्या पद्धतीत एकत्र यायला थोडासा घाबरतो, कारण की आम्ही आता सगळे शेतकरी एकत्र आणले. त्याच्यानंतर सुरुवातीला आव्हानं अशा पद्धतीत होती की हे नक्की फायदेशीर आहेत का. आता मी जर गुलाब शेतीचाच विषय घेतला, आम्ही तर गुलाब शेती करत असताना आम्ही पहिल्यांदा 4 शेतकऱ्यांनी एकत्र आणून ती पहिल्यांदा गुलाबाची शेती लावली होती. मग ते लावत असताना आम्ही बऱ्याच शेतकऱ्यांना पण आवाहन करतो की तुम्ही ह्या शेतीमध्ये उतरायला पाहिजे. परंतु ह्या 4 शेतकऱ्यांची काय अवस्था होती ते बघूया, त्याच्यानंतर ह्यांच्यावरती विश्वास ठेवायचा का. मग पहिले वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं, त्याच्यानंतर आपोआप हळूहळू शेतकरी ह्यांचा सगळ्यांचा एक म्हणू शकतो की अनुभव घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये उतरायला सुरुवात झाली. अडचणी सुरुवातीला अशा असतात की आपला शेतकरी विश्वास लगेच कोणावरती टाकत नाही. म्हणजे मग आपण म्हणू शकतो की माल तुम्हाला दिल्यानंतर तुम्ही त्याचं काय करणार, मग आमचं प्रॉफिट तुम्ही तिथं घ्याल का, ह्या त्या बऱ्याच गोष्टींचं शंका असते. मग त्याच्यानंतर तिथं कमिशन गेलं, त्या कमिशनचं नक्की एवढंच घेतात का, मग ते आपल्यावरती पण शंका कुशंक होणार. ह्या बऱ्याच मोठ्या अडचणी वगैरे तिथून निर्माण होत गेल्या. परंतु काळानुरूप जेवढं आम्ही ह्या गोष्टींमध्ये पूर्णपणे ट्रान्सफर पारदर्शकता ठेवत गेलो, त्याच्यामुळे सगळ्या शंकांचं निरसन होत गेलं. आणि आज मी तिला जवळपास आम्ही 70-80 शेतकरी फक्त गुलाब उत्पादनामध्ये एकत्रितपणे काम करत आहोत.
1: छान छान. म्हणजे ते 3-4 जण होते जे, ते आता 70 जण झालेले आहेत. सर, आता तुम्ही सांगितलं की पारदर्शकता अतिशय महत्वाची आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने जर विचार केला तर शेतकऱ्याचं मुळातच उदरनिर्वाह शेतीवर आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला शंका येणं, त्याची विचारणा होणं ही अपेक्षित आहे एक शेतकरी म्हणून पाहिलं तर. ही पारदर्शकता सांभाळताना काय काय काळजी घ्यावी लागली तुम्हाला?
0: आम्ही आमचा समूह ग्रुपच तयार केलेला आहे. आता डिजिटल म्हणजे व्हॉट्सअपचा वापर सगळे करत आहेत. व्हॉट्सअपचा ग्रुप आहे आमचा. डेली जेवढे 70-80 शेतकरी आहेत त्यां प्रत्येकाचं उत्पादन किती मार्केटला जात आहे, त्याच्यानंतर सगळ्यांचे मिळून आम्ही एक ग्रुप ज्याच्यामध्ये व्यापाऱ्यांसहित सर्व शेतकरी एकत्र आहेत. आज गेलेला माल दुसऱ्या दिवशी मिळाला त्याला दर, त्याच्यानंतर दर 15 दिवसानंतर कमिशन कट होतील, त्याच्यानंतर इतर भाडे हमाली असेल, तुमचं वाहतूक भाडे आहेत, त्याच्यानंतर जो पूर्णपणे प्रत्येकाच्या नावावरती जो काही तुम्हाला दर मिळणार आहे, आणि ही पत्रिका ही आमची पूर्णपणे ट्रान्सपरंट आणि एका ग्रुपवरती राहते. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना वेगळं असं कारण किंवा प्रत्येकाला वेगळं एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही. पहिले 2-3 महिने होत गेलं, कारण की कमिशन एवढंच का, कमिशन एवढं कमी कसं, कारण की बऱ्याच वेळा असं विषय व्हायचा, आपण 50 रुपये दर असेल तर वाहतूक भाडे त्याच्यामधले 10 रुपयानं मुंबईला पाठवायचं म्हणले तर 10 रुपये वाहतूक भाडे जातात. त्यांचं कमिशन जे काय असेल 2-3 रुपये, ते कमिशन त्याच्यामधून कमी होणार. त्याच्यानंतर मग हे सगळं करत असताना शेतकऱ्यांना मग तेव्हा समजायचं नाही, तुम्ही 50 रुपये दर तिथे दिला आणि 37 रुपये हातामध्ये आले. पण आता शेतकरी हुशार झाले, सगळ्यांनी आता ह्या गोष्टी समजल्या, तेच उलट आम्हाला सांगतात की ह्या पद्धतीत तिथं बदल होईल का, काय झालं अडचणी, तर आम्हाला तेच आता स्वतः करेक्ट करायला लागले.
1: हा म्हणजे बदल झालेला आहे शेतकऱ्यांमध्ये, म्हणजे जाणीव निर्माण झाली आहे किंवा सतर्कता आलेली आहे शेतकऱ्यांमध्ये की हा शेतकरी कंपनीमुळे झालेला एक वेगळा फायदा आहे. तर आता सगळ्यात महत्वाचं, एकट्या शेतकऱ्याला निर्माण होणाऱ्या मर्यादा आणि सामूहिक पद्धतीनं काम करताना होणारे फायदे हे कितपत महत्वाचे आहेत आणि कशा प्रकारे झाले? कारण सुरुवातीला तुम्ही स्वतः एकटे गुलाब शेती करत होता आणि नंतर हळूहळू तुम्ही सगळे एकत्र आला. तुम्ही स्वतः एकटे असताना असणाऱ्या मर्यादा आणि आता झालेला फायदा हा कसा आहे किंवा कशा पद्धतीनं आहे?
0: ज्यावेळेस मी सुरुवातीला, मी 2012 पासून फुली शेतीमध्ये होतो, ग्रीन हाऊसची शेती झाली, त्याच्यानंतर 2017 पासून गुलाब शेतीमध्ये आलो. गुलाब शेती गेले ते माझ्या सर्व मित्रमंडळींना एकत्र आणण्यासाठी, कारण की मी फुलशेती ग्रीन हाऊस करतोय, सगळे ग्रीन हाऊसमध्ये येऊ शकत नव्हते, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी फुलशेतीला गुलाब शेती आम्ही निवडली. गुलाब शेतीचे प्लॉट सुरुवातीला व्यवस्थित झाले, त्याच्यानंतर मग एकत्रितपणे यायला सुरुवात झाली. परंतु मी सुरुवातीला एकटा होतो, त्यावेळेस अडचणी असायच्या की मार्केटला माल पाठवायचं म्हणला तरी मला इथून मार्केटला जे काही NH4 हायवेला कनेक्टिंग मार्केट असेल त्या ठिकाणी मार्केट माल पाठवायला लागायचा. खत औषधे खरेदी करत असताना देखील खूप मोठ्या प्रमाणावरती तिथे तफावत राहायची. ज्यावेळेस एकत्रितपणे यायला सुरुवात केली तर आम्ही आमच्या ग्रुप अंडर, म्हणजे आमची अॅग्रिव्हिजन शेतकरी उत्पादक कंपनी आहे, तिच्या अंडर फक्त आम्ही मूल्यवर्धन किंवा या बाकीच्या मालाची विक्री एवढंपर्यंतच मर्यादित नाही. आता आमच्या कंपनीमधून आम्ही, आमचे कृषी सेवा केंद्र आहे ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो प्लंबिंग मटेरियल किंवा आपलं पाईपलाईनच्या मटेरियलसहित पंप तुमचे किंवा खतं औषधं सगळ्याचं मार्गदर्शनासहित आपल्याला आम्ही देण्याची व्यवस्था केली. दुसरी गोष्ट, आमच्यातले जे आणखीन एक संचालक आहे त्यांची स्वतःची माती पाणी परीक्षणचा त्यांचा अभ्यास आहे, ते आम्ही पाणी परीक्षण सुरू केलेलं आहे. आमच्यातले 2 डायरेक्टर खूप हुशार आहे आणि पहिल्यापासून जिद्दी चिकाटी आहेत. त्यांनी सोयाबीनाचं प्रोसेसिंग असेल किंवा

0: सीड उत्पादन असेल ते सगळ्या शेतकऱ्यांचे मिळून आम्ही ह्याच समूहांडर सुरू केलेले आहे. या व्यतिरिक्त जे आम्ही कंपनीचा शेतकऱ्यांचा माल आहे त्याच्यावरती प्रोसेसिंग करतोय, म्हणजे रॉ मटेरियल. आम्ही आता गुलाबाची शेती करत असताना काय करतो मॅडम, की जेव्हा बाजारभाव चांगले आहेत आम्हाला फुलांना, म्हणजे 50 रुपयेपेक्षा ज्यावेळेस चांगले बाजारभाव गुलाबांना राहतात, तेव्हा आम्ही ह्या सर्व मालाला विक्री व्यवस्था पण मुंबई मार्केट असेल, पुणे असेल किंवा आणखी जे चांगल्या पद्धतीत दर मिळतील त्या ठिकाणी विक्री व्यवस्था पण करतो. त्याच्यामधून फायदा असं होतो, एकदम व्हॉल्यूममध्ये आमच्याकडे आज शेतकऱ्यांचा माल आहे. जर मी एकटा शेतकरी मधून काम करत असतो तर माझ्याकडे 20 किलोच गुलाब निघाला असता रोजचा, किंवा जास्तीत जास्त मी 5 एकर लावला असता तर मला 100 किलो मिळाला असता. परंतु आज आमच्याकडे 70 एकरच्या बागा जर असतील तर त्याच्यामधून आम्हाला कमीत कमी 500 ते 1000 किलो रोजचा माल मिळतो. त्याच्यामुळे मला 100 किलोसाठी आज जर बाजारपेठेतून मला 50 रुपयानं भाव मिळाला तर आम्ही 1000 किलो एकदम माल मार्केटला दिला आणि तो गुणवत्तेचा दिल्यामुळे आम्हाला तोच दर 55 रुपयेपर्यंत जातो आणि उत्पादन खर्च आपोआप कमी होतोय.
1: अगदी खरे, अगदी खरे. आणि हा सगळ्यात महत्वाचा आहे की उत्पादन खर्च हा शेतकऱ्याचा कमीच झाला पाहिजे आणि शेतकऱ्याला जास्त फायदा झाला पाहिजे. सर, आता एक महत्वाचं म्हणजे शेती एक असा व्यवसाय आहे की त्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण व्यावसायिक संधी म्हणून बघू शकतो. म्हणजे प्रत्येक टप्पा जेव्हा पार करतो तेव्हा आपण व्यावसायिक संधी म्हणूनच जर त्याच्याकडे पाहिलं तरच आपल्याला चांगला फायदा होतो. अगदी बियाणं खरेदी करण्यापासून ते ग्राहकाला विक्री करेपर्यंत ह्या मधल्या ज्या साखळ्या आहेत तिथं प्रत्येक ठिकाणी व्यावसायिक संधी आहे, पण तरीही शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून तितका व्यावसायिक झालेला नाहीये. ह्याच्यामध्ये मूल्यवर्धन, प्रक्रिया उद्योग आणि युवकांचा सहभाग हा किती महत्वाचा आहे की जेणेकरून व्यावसायिक संधी निर्माण होतील.
0: आपण शेतकरी जे काही उत्पादन आपलं करतो त्याच्यावरती तुम्ही नाही गेलं तर दुसरं कोणीतरी प्रोसेस करतं. कारण की फक्त गव्हाचा जर विषय करायला गेला तर गव्हाच्या फक्त चपातीच बनवली जाते असं नाहीये. गव्हापासून म्हणजे गव्हाचं जे कन्झम्पशन टोटल आहे त्यातले 10% कदाचित आपण खाण्यासाठी वापरतोय, बाकीचं उत्पादन कुठं वापरलं जातं. आता आणखीन एक साधं सोपं उदाहरण देतो, आता भुईमुगाचा सीझन चालू आहे, बऱ्यापैकी सातारा जिल्हा हा भुईमुगाचं एक चांगल्या पद्धतीचं हब होतं. प्रत्येक घरटी उकळलेली शेंग ही आपल्या जिव्हाळीचे सातारा जिल्ह्यामध्ये. आम्ही 4 वर्षापूर्वी आमच्या स्वतःचाच अॅग्रीमधून म्हणून उकळलेल्या शेंगेचा ब्रँड तयार केला. आता साधं सोपं आहे, 60 रुपये किलोनं तुमची नेहमीची रेग्युलर शेंग जाते आणि तिची फक्त उकडून जर शेतकऱ्यांनी मार्केटला विकली तर ती 120 रुपये किलोनं जाते. ठीक आहे, त्याच्यामध्ये थोडंसं म्हणू शकतो की तुम्हाला सॉर्टिंग करणं गरजेचं आहे, माल निवड, त्याच्यामुळे तुझा दर 70 रुपये जाईल 10 रुपये, परंतु तरी पण तुम्हाला 40 रुपये हे शेतकऱ्यांना वाढीव दर मिळाला. म्हणजे जो आपण म्हणू शकतो की 60 रुपये तुम्हाला शेतकऱ्यांना दर आहे परंतु त्याच्यामध्ये 40 रुपये हा तुमचा उत्पादक खर्च आहे.
1: बरोबर,
0: म्हणजे त्या शेतकऱ्याने त्याच्यासाठी खत लावलं, औषध लावलं, 4 महिने त्याची निगा घेतली, रात्रभर तुम्ही त्या ठिकाणी पाणी देण्यासाठी लोडशेडिंग, त्याच्यामुळे रात्रभर शेतकरी जागला आणि 4 महिन्यानंतर तुम्हाला 20 रुपये त्यातनं प्रॉफिट मिळाला आणि तुम्ही फक्त एक तास ऍडिशनल जर दिला तर तुम्हाला त्याच्यामधून 50 रुपये हा ऍडिशनल वाढीव दर मिळाला. हे फक्त एक उदाहरण ह्याचं झालं. त्याच्या व्यतिरिक्त भुईमुगाचे शेंग समजा उकडून सगळे नाही करू शकत, साधी शेंग तुम्ही फोडली तरी त्याचे शेंगदाणे 120 रुपये किलोनं जातात, म्हणजे त्याच्यातून पण 20 रुपये तुम्हाला ऍडिशनल वाढतील. त्याची जर तुम्ही चिक्की बनवली ते 200 रुपयानं जाते, खारे शेंगदाणे केले तर 200 रुपयानं जातात. म्हणजे ह्या जो व्यावसायिक संधी आहे, म्हणजे आपण आपल्या मालावरती कोण ना कोण मूल्यवर्धन करणार आहे तर तुम्ही का नाही. प्राथमिक स्वरूपातलं थोडंसं जरी मूल्यवर्धन केलं तर आपोआपच तुम्हाला जो ऍडिशनल दर आहे तो त्या ठिकाणी मिळणार आहे आणि ह्याचा प्रयत्न आम्ही पण करतोय.
1: अगदी खरे सर. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जसं आपण आता सांगतोय की प्रत्येक गोष्टीवर मूल्यवर्धन करून आपण विकू शकतो, पण शेतकऱ्यांची सगळ्यात मोठी अडचण आहे की विकायचं कसं. म्हणजे एखाद्याला हा व्यवसाय जर करायचा असेल तर त्यांनी विक्री व्यवस्था अगोदरच डेव्हलप करणं किती महत्वाचं आहे.
0: विक्री व्यवस्था पण ही खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण की तुम्हाला तुमचा ग्राहक पहिल्यांदा ओळखता यायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही काम करत असताना ग्राहकानुरूप ग्राहकाला कोणती गोष्ट गरजेची आहे. आम्ही ज्यावेळेस गुलकंदाचं उत्पादनाला सुरुवात केली, फक्त 5 किलो पहिल्या वर्षी 2019 साली आम्ही 5 किलो गुलकंदाचं फक्त सॅम्पल म्हणून तयार केलं होतं. आज मितीला आम्ही 25 टन माल तयार केला आणि तो फक्त सातारा शहरामध्ये, त्याच्या व्यतिरिक्त बारामती शहर, ह्या 2 शहरांमध्ये आम्ही पूर्ण माल विकला. आम्हाला मागणी असून देखील आज मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये माल देत नाही त्याच्या मागचं कारण आहे, कारण की आम्हाला आता सध्याचं आहे ते मार्केटचं पॉकेट पूर्णपणे कम्प्लीट करायचं आहे, सांभाळायचे त्याच्यानंतर. कारण की मुंबईला जर माल आणि आम्ही पुण्याला माल द्यायला गेलो तर आमच्याकडे कदाचित 1 महिन्यानंतर आमच्याकडे माल त्यांना इथं साताराला देण्यासाठी नसेल. त्यामुळे ग्राहक, एकदा तुम्ही त्या ठिकाणी ग्राहकाला काय लागणार ह्या गोष्टीचा रेग्युलर फॉलोअप असतो. पण 5 किलो दिल्यानंतर आम्हाला एक असं आहे की 2019 ला जे 5 किलो मधले

0: कौशल ज्यांना गुलकंद दिला तोच अजून आमच्या बरोबर ग्राहक अजून मेंटेन आहे. ग्राहकाला काय लागणार, तुम्ही कशा पद्धतीत त्यांना देणार, ह्या गोष्टींचा जर व्यवस्थितपणे अभ्यास केला तर तुम्ही ग्राहक स्वतःहून तुमच्याकडे येतो.
1: अगदी खरे सर. आता जसं तुम्ही म्हणालात की ग्राहक सांभाळणं अतिशय गरजेचं आहे, म्हणजे जो ग्राहक तुमचा पहिल्यापासून आहे, अगदी तुमच्या गुलकंदाच्या पहिल्या सॅम्पलपासून आतापर्यंत आहे, त्याला तुम्ही सांभाळलेला आहे, हा ग्राहक सांभाळण्यासाठी म्हणून शेतकऱ्यांनी काय करणं गरजेचं?
0: तुम्ही तुमची जी गुणवत्ता आहे ह्या गुणवत्तेवरती ज्यावेळेस ठाम राहाल, आणि जे काही असं नाही की पहिल्यांदा आमची गुणवत्ता दोन पहिल्या ज्या गुलकंद बनवला तो गुलकंद एकदम प्राईम होताना आहे तसा, आम्ही त्याच्यामध्ये ऍडिशनल जे काही त्यांचेच सल्ले घेत गेलो. तुम्ही ग्राहकाला फक्त बोलतं करायचं असतं, आम्ही जे तुम्हाला दिलेलं मटेरियल आहे, कारण की हे व्यावसायिक एक किंवा विक्रीचाच एक प्रकार आहे. ग्राहकाला ज्यावेळेस तुम्ही चांगलं विचारता, तुम्ही आमच्या मालामध्ये तुम्हाला किंवा ह्या प्रोडक्टमध्ये काही कमी वाटतंय का, त्याच्यामध्ये सांगा, ते सांगत जातात आणि आम्हाला ह्याच ग्राहकांमधून देखील मोठी बाजारपेठ आता तयार झालेली आहे. आम्ही एक साधं सोपं सांगू शकतो, आम्ही आता भेटायला जात असताना कुणाला रिकाम्या हाती भेटायला जात नाही. आतापर्यंत सातारचे आम्ही कंदी पेढे घेऊन जायचो, पण इथून आमच्या गावातले प्रत्येक व्यक्ती आहे तो गुलकंद घेऊन जातो. आता हा गुलकंदाचा डबा ज्या ठिकाणी पोहोचतो त्याच्यामधूनच आमचा एक बारामती मधला आम्हाला एक जी आता 5 टनाचं गुलकंद आम्ही मागच्या वर्षी ज्यांना विकला त्यांना फक्त आमची 250 ग्रॅमची एक भेट रुपात आमच्या पाहुणे नेकांनी गुलकंद लिहून दिला, त्यांना तो टेस्ट केला, त्याच्यानंतर त्यांना टेस्ट आवडली आणि ते ग्राहक किंवा तो आपोआप आमचं एक रोटेशन किंवा सायकल अशा पद्धती जनरेट झाली. त्याच्यामुळे तुम्ही क्वालिटी दिली, ग्राहकाला काही जे लागेल त्यांचा फीडबॅक प्रॉपरली घेतला तर खूप चांगल्या पद्धती तुम्हाला मार्केटमध्ये रिटेन होत राहतं.
1: खरं म्हणजे शेतकऱ्यांनी हे समजलं पाहिजे की आपल्याकडे असणारा माल हा ग्राहकापर्यंत पोहोचला पाहिजे, कारण आपण माल तर चांगला तयार करतोय, म्हणजे आपली विक्री व्यवस्था ही आपणच आपल्या पद्धतीनं डेव्हलप करणं गरजेचं आहे. सर, याच्यामध्ये मगाशी मी युवकांचं बोललेलं की शेतकरी कुटुंबातला मुलगा किंवा मुलगी ही शेतकरीच होते असं नाहीये, ही सगळ्यात मोठी खंत आहे. खरं तर शेतकऱ्यांनी आपल्याच मुलांना जर शेती व्यवसायामध्ये उतरलं, जसं तुमच्या बाबतीत झालं की तुम्ही जरी चांगल्या पगाराची नोकरी मिळत असली तरी सुद्धा तुम्ही एक माझी शेती मला डेव्हलप करायची, मी माझ्या शेतीचा मालक होणार, मी माझ्या शेतीचा राजा होणार, असं करून तुम्ही हे जे शेतकरी कंपनीपर्यंत पोहोचलेलं आहे. युवकांनी शेतीमध्ये येणं आता किती गरजेचं आहे आणि किती व्यावसायिक संधी आहेत त्याला शेतीमध्ये?
0: आजच्या घडीला माझा थोडासा छोटासा अनुभव असं सांगतोय, इथून पुढे शेती हाच एकमेव व्यवसाय आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला संधी आहे. आता पाहायला गेलात तर खूप मोठमोठ्या कंपनी, म्हणजे आपण म्हणू शकतो की रिप्युटेड कंपनीज, आपोआप शेतीकडे थोडेसे वळायला सुरुवात झालेली आहे, कारण की भविष्याची गरज ही शेती आहे. कारण की तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी इंडस्ट्री बनवू शकता इंडस्ट्रीमध्ये, परंतु शेतीतला जो कच्चा माल आहे किंवा शेतकीतला जो तुमची पिकं आहेत ही फक्त शेतीमध्येच पिकणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला शेती हा भविष्यामधला सर्वात महत्वाचा व्यवसाय आहे. आणखीन महत्वाची गोष्ट याच्यामध्ये व्यावसायिक संधी पाहायला गेलं तर तुम्ही ज्या व्यवसायामध्ये पाहाल त्या ठिकाणी तुम्हाला संधी आहे. कारण की पहिली गोष्ट विक्री व्यवस्थापन. आता मी जर शेतकीतला माल उत्पादित करतोय तर तुम्ही हा उत्पादित झालेला मग विक्री करू शकता. साधं सोपं आहे, माझ्याकडचं जे जरबेराचं फूल आहे मी 3 रुपयाला विकतो पुढच्या ग्राहकाला होलसेलिंगला, परंतु ते जर तुम्ही डोर टू डोर विकलं तर तेच फूल तुम्हाला 10 रुपयाला विक्री होतं. त्याच्यानंतर तुम्हाला शेतीमध्ये आणखी मूल्यवर्धनावरती खूप मोठा चान्स आहे. कारण की कांदा लसूण पेस्ट असेल, आले लसूण पेस्ट आहे, ह्याच्यामधून देखील खूप चांगल्या पद्धतीचे युवक आता स्वतःचा एक वेगळा छोटे छोटे बिझनेस सुरुवात केलेले. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की साधी सोपी नुसत्या कच्च्या शेंगा खरेदी करून देखील तुम्ही त्याच्यापासून शेंगदाणे बाजूला करून तो देखील एक छोटासा व्यवसाय तयार होऊ शकतो. तुमच्या आता कृषी सेवा केंद्र आहेत, माती पाणी परीक्षण आहेत, वेगवेगळे इक्विपमेंट्स आहेत, म्हणजे ट्रॅक्टर किंवा ह्या बाकीचे जे इक्विपमेंट शेतीशी संबंधित आहे. कारण की पूर्ण शेती हे आता आपण पाहू शकतो की यांत्रिकरणाकडे वळलेली आहे. त्याच्यामुळे शेतीसारखं व्यवसायाला संधी खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि मोठ्या प्रमाणात आता शेतकऱ्यांनी किंवा शेतकरी पुत्रांनी ह्या शेतीकडे वळणं ही काळाची गरज आहे.
1: अगदी खरं आहे सर. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आता जो ट्रेंड डेव्हलप होतोय तो म्हणजे आपल्या हातात असणारा डिजिटल मोबाईल, की ज्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी सहज उपयोगाला येत आहेत आणि मला वाटतं आजचा युवक हा चांगला टेक्नोसावी आहे. याचा उपयोग किंवा या कलेचा उपयोग, या हुशारीचा उपयोग जर शेती व्यवसायाला झाला, म्हणजे थोडक्यात डिजिटल मार्केटिंगवर जर युवकांनी फोकस केला तर किती फायदा होऊ शकतो?
0: मॅडम, याचाच एक मी सध्याच ह्या डिजिटल मार्केटिंगसाठीचं स्वतः आता काम करायला सुरुवात केली आहे. मी माझं स्वतःचं उदाहरण देतो, माझा आता 4 एकराचं ग्रीन हाऊस आहे, त्याच्यामध्ये मी जरबेरा, गुलाब आहे, क्रिसॅन्थिमम आहे, जिप्सोपिला आहे किंवा

0: आणखी ब्लू डेझी, निशिगन ह्या पद्धतीची वेगवेगळी फुलं पिकवतो. माझं आतापर्यंत काय राहतं ट्रॅडिशनल, ही फुलं पिकवणे बुकेवाले किंवा मुंबईला पाठवणे. परंतु बराच कस्टमर मोठा असा आहे की जो घरी पण रेग्युलर मध्ये प्रत्येकाच्या घरात फुलदाणी आहे तो, परंतु त्याच्यात फुलंच ठेवायला नाहीत कधीच. आणि ह्याची जर ओळख आपण पटवून घेतली तर दर 5 दिवसानंतर तुम्हाला घरपोच जर फुलं सातारकरांना मिळाली आणि ते पण वाजवी दरामध्ये, जर 5 रुपये मध्ये तुम्हाला घरामध्ये फुल मिळालं तर तो जो घरात खऱ्या फुलांचा जो आस्वाद त्यांना किंवा अनुभव मिळणार आहे त्याच्यामुळे आल्हाददायक वातावरण त्यांचं निर्माण होणार आहे आणि आपोआपच मला बाजारपेठ नवीन त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. त्याच्यामुळे या पद्धतीच्या संधी खूप मोठ्या प्रमाणात आहेत. मी आता इथं फक्त फुलांसाठी वापरू, आणखीन एखादा शेतकरी पुढे येऊन त्या ठिकाणी त्याचा वापर करून त्याचे एखादे हार असेल, वेणी असेल, ह्याचा घरपोच करू शकतोय. तुमचा भाजीपाला घरपोच होऊ शकतो, तुमचे इव्हन रेग्युलर धान्य आहेत ते शेतकऱ्यांच्याकडून घरपोच होऊ शकतील. आज तुम्ही पाहायला गेलात तर ह्याच डिजिटलायझेशन मधून बऱ्याच शेतकऱ्यांनी असा विषय केलेला आहे की तुमचे देवगडचा हापूस आंबा आज सातारमध्ये घरपोच होतोय. ह्या डिजिटलायझेशन मधून सातारमध्ये तुमची मान खटाव मधली जी दगडी ज्वारी होती ती आज ह्या डिजिटलायझेशन मुळे घरपोच होते. दुकानामधून ज्वारी घेतली तर तुम्ही 35 रुपयाने मिळते, परंतु शेतकऱ्याकडून आता 40-50 रुपयानं हा खात्रीशीर माल म्हणून तिथं घेतला जातोय. त्याच्यामुळे हा आपोआपच पुढच्या ग्राहकाला पण एक समाधान मिळते. शेतकऱ्याच्या थेट दारातून उत्पादित माल ग्राहकापर्यंत पोहोचलाय आणि ह्याचं समाधान हे आपण म्हणू शकतो ह्या डिजिटलायझेशन मधून होत आहे आणि ह्याचा फायदा आपल्याला सर्व शेतकऱ्यांना घ्यावाच लागणार आहे.
1: अगदी खरं, म्हणजे
0: आपण घेणार नाही तर दुसरं कोणतर घेणार आहे.
1: अगदी खरं, म्हणजे आपल्या असणाऱ्या ज्ञानाचा उपयोग जर योग्य पद्धतीनं झाला तरच त्याचा चांगला फायदा होणार आहे. त्यामुळे तरुणांनी शेतीकडे एक व्यवसाय म्हणून जर पाहिला तर प्रत्येक टप्प्यावर त्याला व्यवसाय मिळणार आहे. अगदी माती पाणी परीक्षण साठी जरी त्याने एखाद्या लॅब ओपन केली तरी सुद्धा त्याच्यातून फायदा आहे. बियाणं खरेदी विक्रीवर जरी विचार केला तरी सुद्धा त्याच्यावर फायदा आहे. पूर्व मशागतीच्या बाबतीत बघितलं तर औद्योगिकरण किंवा आता जे औद्योगिकरण सुरू आहे, यांत्रिकीकरण सुरू आहे, अवजारांच्या बाबतीत करू शकतो. म्हणजे शेती हा एक असा व्यवसाय आहे की ज्याच्या प्रत्येक टप्प्यामध्ये एक व्यावसायिक संधी म्हणून पाहण्यात काहीच हरकत नाहीये. आणि नक्की शेतकरी बंधू अशा पद्धतीचे आपले जे तरुण युवक आहेत, युवक शेतकरी आता जे शेतीमध्ये उतरलेले आहेत, ते नक्कीच याचा विचार करतील अशी आपण आशा करूया. सर, तुम्ही आज इथं आलात आणि जी माहिती दिली त्याचा नक्की आपल्या शेतकरी बंधूंना फायदा होईल. त्याबद्दल तुम्ही इथं आलात आणि जी माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: आताच आपण आत्मनिर्भर शेतकरी अंतर्गत शेतकरी कंपनीमुळे निर्माण होणाऱ्या व्यावसायिक संधी आणि येणाऱ्या अडचणी याविषयी मुक्काम पोस्ट म्हसवे तालुका जिल्हा सातारा येथील सचिन शेलार यांची सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. कार्यक्रमात आता यानंतर शेतीविषयक माहिती सदर ऐकूया. कृषीवाणी शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात कुक्कुटपालनातील उष्णतेच्या ताणाचं व्यवस्थापन याविषयी कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ सागर सकटे यांनी केलेलं मार्गदर्शन.
1: सर नमस्कार.
3: नमस्कार.
1: सर, आपण उष्णतेचा ताण कसा होतोय किंवा उष्णता वाढल्यामुळे पक्ष्यांवर काय काय परिणाम होतोय याविषयी आपल्या शेतकरी बंधूंना सांगितलं, पण मुळात हा ताण कमी करणं अपेक्षित आहे. कारण उन्हाची तीव्रता आपण कमी करू शकत नाही, पण जे आपल्या हातात आहे ते तरी योग्य पद्धतीनं करणं गरजेचं आहे. मग ताण कमी करण्यासाठी उपाययोजना शेतकरी बंधूंनी काय करणं अपेक्षित आहे?
3: उन्हाळ्यामध्ये आपण जसं आधी म्हटलं की तापमान जी वाढ होते त्या तापमानाच्या वाढीमुळं तसंच बाकीचे जे कारण आहेत त्याच्यामुळं पक्ष्यांच्या मध्ये ताण निर्माण होतो. तापमान वाढतं त्याच्यासोबतच शेडमध्ये असणारी जागा जसं आपण याच्या आधी चर्चा केली, किंवा बाकीचे जे व्यवस्थापनाचे जे मुद्दे आहेत हे आपण जर योग्य रीतीनं त्याच्यावरती लक्ष दिलं तर त्या एक मुख्य उपाययोजना म्हणू शकतो आपण ताण कमी करण्याचे. तसंच उन्हाळ्यामध्ये कोंबड्यांच्या शरीराचं तापमान जे आहे हे तापमान स्थिर ठेवता आपल्याला आलं पाहिजे. जसं आपण बघतो की सकाळच्या वेळेला तापमान कमी असतं पण दुपारच्या वेळेला खूप जास्त वाढायला लागतं तापमान, तर अशा वेळेला ते तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. काही वेळेला आपण बघतो की फॉगर्स लावले जातात त्याच्यामुळं आतमधलं तापमान जे आहे ते आपण कमी ठेवू शकतो. योग्य हवा खिळती राहील, वायुयोजन योग्य असेल याची आपण काळजी घेतली पाहिजे. तसंच शेडचं छत जे आहे हे जास्त तापमान वाढीमुळं किंवा उन्हामुळं जास्त तापणार नाही ह्याची सुद्धा आपण काळजी

घेतली पाहिजे. हा जो पत्रा आहे त्याच्यावरती आपण काही गवत वाळलेलं असेल किंवा इतर काही जे आपल्याकडे उपलब्ध साधनं असतील तर ती टाकली पाहिजेत. म्हणजे पत्रा जो आहे त्याच्यावरती आच्छादन आपण जर करू शकलो तर तो जास्त प्रमाणावरती तापणार नाही आणि भिंती ज्या आहेत ह्या भिंती सुद्धा जास्त तापणार नाहीत ह्याची आपण काळजी घेतली पाहिजे. शेडच्या आजूबाजूला जर झाडं असतील तर बाहेरून येणारा वारा जो आहे तो सुद्धा आपल्याला थंड असा मिळू शकतो किंवा उन्हामुळे शेडच्या भिंती ज्या आहेत ह्या जास्त तापणारही नाहीत. आपण कोंबड्यांच्या शेडमध्ये बघतो की

0: आपल्याला नक्कीच
1: मदत होऊ शकते.
0: तर अशा पद्धतीचे उपाययोजना आपण जर केल्या तर शेडच्या आतमधलं तापमान जे आहे हे आपल्याला कमी ठेवण्यासाठी मदत होऊ शकते.
1: म्हणजे आपण जेव्हा कुक्कुटपालन करणार आहे तेव्हा शेड व्यवस्थापन हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे आपण कशा पद्धतीचं शेड उभारतोय आणि त्याचा तिन्ही हंगामामध्ये आपल्या पक्ष्यांना त्रास कसा कमी होईल याचा विचार करणं शेतकरी बंधूंनी सुरुवातीलाच गरजेचं. धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
2: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं कुक्कुटपालनातील उष्णतेच्या ताणाचं व्यवस्थापन याविषयी कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ सागर सकटे यांनी केलेलं मार्गदर्शन. कृषीवाणी हे शेतीविषयक माहिती सदर आताच आपण ऐकलं. शेतशिवाराची खबरबात, रानामाळातल्या घडामोडी, पीक पाण्याची परिस्थिती यासोबतच तज्ज्ञांचं मार्गदर्शन ऐकूया. दिलखुलास गप्पांसोबत शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम तेव्हा जरूर ऐका. प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 7:30 किसानवाणी कार्यक्रमात शिवार गप्पा आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. बराय तर मंडळी, याबरोबरच आजचा आमची शेती आमचा परिसर हा कार्यक्रम आता इथं संपूयात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

आमची शेती आमचा परिसर हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर विविध भारतीच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.